0: ज्या लोकांचा संबंध अशा प्रश्नांशी येणार आहे त्या सगळ्यांनी याविषयी गंभीरपणे चिंतन करायला हवं.
1: सर, या सगळ्या गोष्टींसाठी खरं कारणीभूत कोण?
0: या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. एक असं काही घटक कुठला कारणीभूत नसतो. ज्या पद्धतीने तुमच्या मनावर हे विचार येत असतात, जे दिसत असतं तुम्हाला, जे ऐकू येत असतं, कुठे ना कुठे त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या वागणुकीवर होत असतो, तुमच्या वर्तनात बदल होत असतात. आणि तुमच्या मनातलं दोन गोष्टी असतात, एक तर भावना असताना आणि दुसरं रासायनिक बदल होत असतात. एकदम तुमच्या मनामध्ये तो टोकाचा राग येतो, जे काही हातात असेल त्याचा तुम्ही वापर करता, तुम्ही एकदम हिंसाचारी बनता, तुम्हाला कळतच नाही की तुम्ही नेमकं काय करतात. सगळ्याच गुन्ह्यांमध्ये, म्हणजे तू जर जेलमध्ये असलेले जे काही सध्याचे कैदी आहेत, ते काय आयुष्यभर गुन्हे करणारे नसतात, ते त्या क्षणी काहीतरी त्यांच्या हातून रागाच्या भरात काहीतरी कृत्य झालेलं असतं. आणि अशांची संख्या खूप वाढत चालली, म्हणजे त्यांना काही कोणाचा खून करायचा असतो असंही नसतं, पण त्या क्षणी जे काही घडतं त्यातून ते सगळं घडून गेलेलं असतं. त्यामुळे तो त्या तेवढ्यापुरता राग कसा कमी करता येईल, तुमची पेशन्सची जी भावना आहे ती कशी वाढवता येईल, सहनशक्ती असेल, क्षमाशीलता असेल, हे सगळं आपल्या खरं म्हणजे संस्कृतीमध्ये आहे, पण हे सगळं आपण विसरत चाललेलो आहे. किंवा जे मेडिटेशन सांगितलेलं आहे की तुम्हाला राग आवरायचा असेल किंवा एखाद्याचं ऐकून घ्यायचं असेल, पण अगदी त्याच्या विरोधात आपलं सगळं सुरू असतं. त्यामुळे आपल्याला पटकन काहीतरी प्रतिक्रिया देणं किंवा एखाद्याने जर काही केलं तर लगेच त्याला उत्तर देणं, तडकाफडकी, त्यांनी अरे म्हटलं की लगेच कारे म्हणण्याची जी आपली आता वृत्ती वाढत चाललेली आहे, आपण समजावूनच घेत नाही. आपण त्या माणसाला किंवा त्या गोष्टीला थोडंसं शांतपणे जर विचार केला तर कदाचित त्या क्षणी जो मनात राग साठलेला असतो तो थोडा ओसरू शकतो, आणि त्या क्षणी जे हाताने काहीतरी वाईट साईड घडणार असतं ते थोडं आपण टाळू शकतो. पण आता हे सगळं एवढ्या इतक्या हाताबाहेर गेलेलं दिसतंय की त्याला थांबवणं कुणा एकाचं काही हातात राहिलेलं नाही, किंवा कुठल्या एका घटकामुळं हे होतं असंही तुम्ही म्हणू शकत नाही की एवढ्या गोष्टी आपण केल्या तर पटकन हा प्रश्न सुटू शकेल असंही अजिबात नाही.
1: सर, पूर्वी आपण जेव्हा शाळेत असायचो तेव्हा आपले शिक्षक आपल्याला समोर दिसले की आपल्या नजरा खाली व्हायच्या, आपण
0: अगदी अगदी
1: एवढं घाबरायचो, आणि अजूनही तो आदर, तो सन्मान आपल्या मध्ये आहे की आपले शिक्षक अजूनही दिसले तर आपण तेवढा आदर सन्मान त्यांना देतो, पण आजकालच्या मुलांमध्ये ते आपल्याला दिसतच नाहीये. तर कुठेतरी असं वाटतं की घरातूनच हे संस्कार व्हायला हवेत.
0: किंवा अगदी अगदी, आणि समाजामध्ये लोक बघत असतात बाहेर काय चाललंय, शहरामध्ये काय घडत आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. मला कोमल सांगावंसं असं वाटतं की आजच NCCचे जो 300 छात्र आले होते किल्ल्यामध्ये आणि मला त्यांच्यावर काही काळ घालवण्याचा आनंद मिळाला, तर मला असं वाटतं की NCC सारखे किंवा NSC सारखे जे आपले उपक्रम आहेत ते आणखीन मोठ्या संख्येने झाले पाहिजेत. त्यातून शिस्त लागेल, त्यातून मैत्रभाव वाढेल, त्यातून सद्भावनेला खतपाणी मिळेल, त्यातून चांगल्या गोष्टी कशा वृद्धिंगत होतील हे यातून कळेल. तर मला बरं वाटलं आज सगळ्यांशी बोलताना भेटताना. काही जणांना मी 4-5 वर्षापूर्वी त्यांच्या शाळेमध्ये जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो तेव्हा भेटलो होतो. मला तर त्यांची नावही आठवत नव्हती, पण त्यांनी बरोबर ओळखलं आणि तुम्ही आला होतात सर आमच्या शाळेमध्ये, आपण भेटलो होतो, मी तुम्हाला असं विचारलं होतं. अगदी मला असं वाटतं की ही पिढी जर बघितली किंवा ती मुलं बघितली तर त्यांच्यातलं जे निर्व्याज मन आहे किंवा आनंद घेण्याची जी वृत्ती आहे ती कशी वाढेल, त्यासाठी काही उपक्रम आपल्याला राबवता येतील का, कुटुंबातले संबंध अधिक चांगले निर्मळ करता येतील का, शिक्षकांमधला जो दुरावा आहे किंवा जो मधला काय म्हणू आपण थोडासा अंतर पडलेला जो आताचा काळ दिसतो आहे तो कसा जोडता येऊ शकेल, तर हे सगळं करणं फार अवघड नाही आहे, पण हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. शिक्षकांनी जर मुलांशी आपुलकीने जर संबंध वाढवले तर कदाचित ते मनमोकळेपणाने घरात जे कदाचित त्यांना बोलता येत नसेल ते शिक्षकांना सांगू शकतील, पण ते विचारलं गेलं पाहिजे, चांगले मित्र मिळाले पाहिजेत. चांगले मित्र संगत ज्याला आपण म्हणतो ती पण फार महत्त्वाची असते. तुमचा मित्र पण तुम्हाला 4 चांगल्या गोष्टी सांगू शकतो, पण मित्र जर थोडेसे भडक डोक्याचे असतील, वाईट संगतीचे असतील, काही व्यसनं करणारे असतील तर तो सगळ्याच वाईट गोष्टींचं देखील संकट तुमच्यामध्ये व्हायला काही वेळ लागत नाही. तर दुर्दैवाने आपली मुलं काय करतात आहेत, शाळेत काय करतात आहेत, मैदानावर किती वेळ असतात, ते काय बघतात आहेत, ते काय वाचतात आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, हे मला वाटतं पालकांनी आणि शिक्षकांनी आणि मित्रांनी पण जाणून घेतलं पाहिजे. आणि वेळीच जर अशा काही गोष्टी दिसत असतील तर त्या आपण थांबवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे.
1: आणि सर तुम्ही नेहमीच म्हणता की आपला जो इतिहास आहे तो या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, महापुरुष जे आहे ते या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्यांना कळेल की आपली परंपरा आपली संस्कृती कशी आहे, किती शांतता आपल्या संस्कृतीमध्ये आहे.
0: अगदी बरोबर,
1: ते आज सगळ्यांनाच खूप महत्वाचं वाटतं आणि ते अस्तित्वात आणणं हे देखील खूप महत्वाचं आहे. तर सर यासाठी काय करता येईल, नेहमीच आपण याबद्दल बोलत असतो पण
0: मला वाटतं माध्यमांचा फार मोठा या सगळ्यामध्ये रोल असतो. म्हणजे हे या गोष्टी तर आहेतच, पण मला आता थांबायचं नाही म्हणून नावाचा सिनेमा मी नुकताच बघितला. आणि सामाजिक एखादा संदेश किती चांगल्या प्रकारे देता येऊ शकतो त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे मला हा सिनेमा वाटला. आता थांबायचं नाही हा मुंबईतल्या महापालिकेतल्या चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत, म्हणजे ड्रेनेजचं काम करणारे किंवा गटारीचं काम करणारे किंवा काही फॉल्ट असतील, स्वच्छता कामगार असतील, तर त्यांच्याशी संबंधित तो सिनेमा आहे. आणि तिथल्या एका उपायुक्तांना असं वाटतं की यांना जर शिक्षणाची गोडी लागली, शाळेत गेले तर यांना प्रगती करता येऊ शकेल. आणि म्हणून ते म्हणतात की जर तुम्ही जर 10वी उत्तीर्ण झालात, म्हणजे 10वी पास नसलेल्या मंडळींची ते यादी करतात आणि म्हणतात तुम्ही जर 10वी पास झालात तर तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल, पगारवाढ मिळेल. आणि मग एक शिक्षक जे असतात त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाते जी महापालिकेतली शाळा असते, रात्र शाळा. आणि मग तो सगळा, यांना कोणाला शिक्षणाची आवड नसते, अनेक जण व्यसनाधीन झालेले असतात, अनेकांना पैसे कमवण्यासाठी 8-18 तास काम करायचं असतं, रिक्षा कुणी चालवत असतं, घरी कुणीचा पती दारोडा असतो, कुठे काही भांडणं होत असतात, पण या सगळ्यातून मार्ग काढत ते शिकतात. एक दिवस असा येतो की कुणीच पुढे शिकायचं नाही असं त्या शिक्षकांना सांगतात आणि शिक्षकही वैफल्यग्रस्त होतात, पण नंतर काही गोष्टी त्यांच्या कुटुंबात घडतात आणि मग हळूहळू प्रत्येकाला शिक्षणाचं महत्व वाटायला लागतं आणि नातवंडांच्या बरोबर ती मोठी माणसं पण शिकण्यासाठी आतुर होतात आणि 10वीची परीक्षा ते सगळे देतात, सगळे पास होतात. तर यामध्ये काही नाट्यमय घटना सिनेमा म्हणून त्यांनी घातलेल्या आहेतच, पण शिक्षणातून तुमची पत वाढते, तुमची प्रतिष्ठा वाढते, तुमच्या कामामधला आनंद वाढतो. तर हे प्रत्यक्ष मुंबई महापालिकेमध्ये काही वर्षांपूर्वी झालेलं उदाहरण आहे. आणि मला वाटतं जर अशा पद्धतीने जर शिक्षणाचं महत्त्व जर आपण पोहोचवलं, त्यातून संस्कार असतील, त्यातून सुसंगती असेल, त्यातून चांगलं जगणं असेल, तर हे तुम्ही एका चित्रपटाच्या माध्यमातून किती प्रभावी पद्धतीने लोकांना सांगू शकता त्याचं उदाहरण म्हणजे हा सिनेमा आहे. आणि या सिनेमाचं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे नगरकरांना सांगू इच्छितो की आपली नगरचीच राणी खोजे, त्या किरण खोजे म्हणजे त्या सिनेमामध्ये भूमिका करते, अतिशय छान तिची पण भूमिका आहे. आणि आज जसे मसाले सिनेमा पिक्चर येतात गाण्यांसाठी किंवा नाचांसाठी प्रसिद्ध असतात, त्यापेक्षा अगदी हा वेगळा चित्रपट आहे आणि मानवी भावभावनांना हात घालणारा चित्रपट म्हणून मला तो नक्कीच वेगळा वाटला, चाकोरी बाहेरचा वाटला. तर अशा सिनेमांच्या माध्यमातून देखील बऱ्यापैकी तुमच्या मनावर एक चांगला परिणाम घडू शकतो. हा सिनेमा जे जे बघतील ना त्यांना सगळ्यांना शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शिकण्यातून आपण काय प्रगती करू शकतो, कुटुंबाची आपल्याकडे बघण्याची दृष्टी कशी बदलू शकते, आजोबांना जो नातू जवळ येऊ देत नसतो किंवा ते घाण काढत असतात म्हणून घाणवास येतो तुमचा म्हणून हेटाळणी करत असतो, तोच नातू त्यांना कसा अभिमानाने जवळ घेतो किंवा त्यांच्यातले संबंध कसे चांगले होतात, हे सगळं या सिनेमातून दिग्दर्शकांना अतिशय छानपणे पोहोचवलेलं आहे. तर मला वाटतं जरूर अशा काही चित्रपटांच्या माध्यमातून देखील आपण समाजामध्ये काही सुधारणा होऊ शकतील का याचा विचार करायला हवा.
1: सर खरं म्हणजे प्रसार माध्यम पण असतील, जसं तुम्ही सिनेमाचं बोललात तर त्यात पण दोन प्रकार पडतात पुन्हा, की एक असतो दर्जेदार सिनेमा, एकामध्ये हिरो जो असतो तो असा मारहाणी करतो आणि त्याला हिरो बनवलं जातं आणि त्यामुळे पण मुलांवर प्रभाव होतात, पण आपण म्हणजे आपण आपल्या मुलाला कशा प्रकारचे सिनेमे दाखवावेत हे देखील पालकांच्या हातात असतं.
0: अगदी अगदी बरोबर,
1: नक्कीच असे सिनेमे दाखवावेत. तर सर अजून आज अवतीभोवतीमध्ये काय,
0: अजून आता खरं म्हणजे वारीचे दिवस आहेत, छान असं पावसाची खरं म्हणजे प्रतीक्षा आहे. पाऊस आला तर वारीचा आनंद पण वाढतो आणि जे वारकरी असतात त्यांनाही आपल्या शेतामध्ये नक्की काहीतरी चांगलं धान्य पिकेल्याची खात्री असते. तर पुढचे 5 दिवस हे पावसाचे म्हणून सांगितलेले आहेत आणि जर पाऊस पडला तर आपल्याकडे नक्कीच चांगलं शेतीचं उत्पादन येईल. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्यासाठी पाणी फार महत्वाचं असतं आणि यंदा पाऊस तसा लवकर सुरू झाला. आपल्याकडचं मुळा धरण आता निम्मं भरलेलं आहे. अकोल्यातलं भंडारदरा धरण ते पण फार महत्वाचं असतं. ते पण 15 ऑगस्टच्या आधी नक्कीच भरेल म्हणजे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही. शेतकऱ्यांनी याच्यापूर्वी जी 3-4 वर्ष जलशिवाराची कामं केली त्यामुळे शेतामध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. विहिरींना पाणी त्यामुळे टिकणार आहे. कालच आम्ही हत्ती बारवेला जाऊन आलो. आपल्या नगर जामखेड रस्त्यावरती जुनी एक बारव आहे तर तिच्यामध्ये पण आता पूर्ण नाही भरली पण बऱ्यापैकी पाणी आहे. पण मला असं वाटतं की जे काही पावसाचं प्रमाण असेल कमी असेल जास्त असेल जे काही पाणी पडेल जमिनीवर ते अशा बारवांमध्ये अशा तलावांमध्ये जर साठवण्यासाठी आपण आत्तापासून प्रयत्न केले तर मला वाटतं की शेतीच्या समोरच्या शेतकऱ्यांच्या समोरच्या पाण्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की दूर होऊ शकतील. आणि म्हणून पाण्याच्या बाबतीत आपली साक्षरता वाढली पाहिजे. पंढरपूरला पंढरीला जी मंडळी साकडं घालतील त्यांनी पाऊस पडू दे म्हणून तर साकडं घालावंच पण पडलेला पाऊस आम्हाला कसा थेंबनथेंब त्याचा उपयोग होऊ शकेल यासाठी देखील विठ्ठलाकडे प्रार्थना करावी असं मला वाटतं.

0: कोमल, नुकताच आम्ही एका आंदोलनाचा अनुभव घेतला. आपल्याकडे जे सावडीमध्ये तहसील कार्यालय आहे, अनेक दिवसांपासून किंवा अनेक महिने वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक तिथे हेलपाटे मारतात. कुणाचं रेशनचं काम असतं, कुणाच्या काही नोंदी लावायचं असतं, अनेक प्रकारची कामं या महसूल खात्याशी निगडीत असतात. आणि तिथल्या अधिकारी मात्र सामान्य माणसाला अनेक वेळा हेलपाटे घातल्याशी ते काम करतच नाहीत. तर आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचे जे सहकारी आहेत ॲडव्होकेट श्याम असावा, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या मंडळींनी, वेगवेगळ्या संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवी संस्थांचे, त्यांनी सगळ्यांनी मिळून तिथे अभंग म्हटले, प्रार्थना म्हटल्या, जेणेकरून या सगळ्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी येऊन सामान्यांची कामं त्यांनी तातडीने करावीत अशी एक अपेक्षा व्यक्त करण्यात आली. खरं म्हणजे जे काम होण्यासाठी एक 8-10 दिवस पुरेसे असतात, ते काम वर्षानुवर्ष का होत नाहीत, तर त्याच्यामागे काहीतरी वेगळी कारणं असू शकतात. काही आर्थिक लोभाच्या काही अपेक्षा असतात अधिकाऱ्यांच्या, काहीतरी मुद्दाम काम प्रलंबित ठेवण्याची काही जी वृत्ती असते. तर लोकशाहीमध्ये अशा अधिकाऱ्यांमुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे खरं म्हणजे आपला विकासाचा वेगच आपण अडवून ठेवत असतो. काम न झाल्यामुळे जे काही मानसिक किंवा शारीरिक किंवा आर्थिक जो त्रास असतो तो त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला भोगावा लागतो, पण त्याबरोबर त्या सगळ्या समाजाला, देशालाही तो त्रास भोगावा लागत असतो. आणि पर्यायानं एखाद्या अधिकाऱ्याच्या अशा वृत्तीमुळं आपण पूर्णपणे पुढे जाण्यापासूनच वंचित राहत असतो. म्हणजे एकीकडे आपले अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे छोट्या छोट्या गावात जाऊन शेतकऱ्यांना भेटतात, फळ उत्पादकांना त्यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या, त्यांचे प्रश्न समजून घेतले, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान त्यांनी बघितलं. म्हणजे वरिष्ठ अधिकारी स्वतःहून लोकांपर्यंत जातात, सामान्यांमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न समजून घेतात. आणि दुसरीकडे काही अधिकारी तहसील कार्यालयातले हे वर्षानुवर्ष कामं न करता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वेठीला धरतात, असं एक चित्र आज आम्हाला बघायला मिळालं. खरं म्हणजे अधिकारी जर अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारा असेल तर महसूल खातं किती चांगल्या प्रकारे लोकांचं कल्याण करू शकतं हे मी नगरमध्ये बघितलेलं आहे. पूर्वी आपल्याकडे उमाकांत दांगड नावाचे जिल्हाधिकारी होते, अनिल कवडे नावाचे जिल्हाधिकारी होते, विमलेंद्र शरण नावाचे जिल्हाधिकारी होते, त्याच्या अधिक म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी MW देसाई नावाचे अधिकारी होते. हे एवढ्या मोठ्या पदांवर अधिकारी असताना ते कुठलंही काम, अगदी सामान्य अनोळखी माणूस आला तरी त्याचं काम तेवढ्याच तत्परतेने करत असत, लोकांमध्ये मिसळत असत, त्यांचा जनसंपर्क मोठा होता, समाजातले शहरातले प्रश्न त्यांना माहिती होते, त्यामुळे ही माणसं स्वतःहून त्या गोष्टींचे निर्णय घेत होते. लोकांनी आपल्यापर्यंत येण्याची गरजच नाही, आपण लोकांपर्यंत जायचं आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे, असा त्यांचा स्वतःहून एक कल असायचा किंवा तो स्वभाव त्यांचा होता. अनिल कवडे कलेक्टर जेव्हा होते तेव्हा ते दर महिन्यातून एक दिवस त्या गावामध्ये जाऊन राहायचे, एखादं छोटस गाव की जिथे खूप प्रश्न आहेत, जिथे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेलेच नाहीत, असे छोटे छोटे जे खेडी किंवा गावं असतील अशांची ते निवड करायचे आणि तिथे जाऊन त्या लोकांशी बोलायचे, त्यांच्याबरोबर जेवायचे, तिथेच जी काही सोय होईल तिथे मुक्काम करायचे, म्हणजे त्यांच्याबरोबर पूर्ण तो दिवस आणि रात्र अनिल कवडे सर घालवत होते. त्यामुळे व्हायचं काय की लोक पूर्वी जे घाबरायचे अधिकाऱ्यांपुढे कसं बोलायचं, तर ती भीती सगळी निघून जायची आणि खुलेपणाने ते आपल्या व्यथा सांगायचे. आणि त्यामुळे अनिल कवडे सरांच्या काळामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागू शकले जे कधी लागले नसते. किंवा उमाकांत दांगड सरांच्या काळामध्ये त्यांच्यावर मला अनेक दौरे करण्याचा योग आला, तर ते स्वतःहून जायचे, विचारायचे हे का नाही झालं, ते का नाही झालं, अधिकाऱ्यांना बाकीच्यांना बोलवायचे, चला आपण जाऊयात, मग ते लोकांना सांगायचे की तुम्ही हे केलं तर तुम्हाला इतका फायदा होऊ शकेल. विशेषतः पर्यटनाच्या बाबतीत अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं की सरकारच्या योजना आहेत, सरकारकडे एवढा निधी पण मिळू शकतो, तुम्ही प्रस्ताव तयार करा, तुम्ही मागणी करा. आणि त्यांनी काही ठिकाणी 2-2 कोटी रुपये त्या ग्रामस्थांची अजिबात मागणी नसताना, अर्ज नसताना त्यांनी लोकांच्या भल्यासाठी ते सगळे प्रस्ताव मंजूर करून दिले. त्यामुळे आज डोंगरगण सारखं आपण ठिकाण बघितलं तर अतिशय चांगल्या सुविधा तिथे निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. अनेक अशा देवस्थानांना सरांनी खूप मोठी मदत केली, त्यामुळे जे धार्मिक पर्यटन आहे त्याला खूप मोठी चालना त्यांच्या काळामध्ये मिळू शकली. विमलेंद्र शरण म्हणून एक कलेक्टर होते, त्यांच्याबरोबर काही परगावी अभ्यास दौऱ्यांचा मला तेव्हा अनुभव मिळाला. तर सरांची पण दृष्टी अशी होती की सार्वजनिक कामं असतील तर ती पटकन करायची, ते कोणा पुढाऱ्याची वैयक्तिक कामं कधी करत नव्हते, पण समाजाचा प्रश्न असेल, गावाचा प्रश्न असेल, तर तो ताबडतोब लगेच त्याच्यावर निपटारा कसा होऊ शकेल, तो प्रश्न कसा सुटू शकेल अशी त्यांची इच्छा असायची. आपल्याकडे कोमल 80 ते 84 या काळामध्ये अनिल कुमार लखीना नावाचे कलेक्टर होऊन गेले. तर त्यांच्या काळात खूप मोठ्या महसुली सुधारणा झाल्या. फाईल सापडत नाही, कागदच हरवला आहे, किंवा कुणाला भेटायचं माहिती नाही, किंवा सगळाच गोंधळ असायचा त्या काळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. तर त्यांनी ती प्रशासनामध्ये खूप छान एक नवीन पद्धत निर्माण केली. रेकॉर्ड कसं जपायचं, रेकॉर्ड कसं ठेवायचं, कागदपत्र कसे शोधायचे, तेव्हा तर कॉम्प्युटर फारसा वापरत पण आलेला नव्हता, त्यामुळं त्या विशिष्ट पद्धतीचे सूची तयार करून किंवा रजिस्टर्स मेंटेन करून ती सगळी कागदपत्र आणि जी नकोशी होती ती वर्षानुवर्ष रद्दी ज्यांची साचली होती ती त्यांनी काढून टाकली. कारकुनांची बसण्याची व्यवस्था केली. सरकारी कार्यालय कॉर्पोरेट सारखी कशी कामं करतील या पद्धतीने त्यांनी खूप सुधारणा केल्या. आणि हा लखीना पॅटर्न भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली. तर 80 ते 84 या काळात अनिल कुमार लखीनांनी जे काम केलं त्याच्याबद्दल त्यांना पद्मश्री पण मिळाली. अशा या जिल्ह्यामध्ये अधिकारी खूप चांगले आपल्याला मिळतात, पण जो तहसील पातळीवरचा किंवा तलाठी पातळीवरचा अधिकारी असतो तो कारण नसताना सामान्यांना नाडत असतो, तर हे चित्र थोडंसं क्लेशदायक आहे. आणि ॲडव्होकेट शांभू वासाबा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत ही मंडळी काम करत नाहीत सामान्यांचं कुठलाही पैशाचा लोभ न ठेवता तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवायचं. त्यामुळे अधिकाऱ्यांवर एक अंकुश ठेवण्याचं काम अशा सत्याग्रही आंदोलनांच्या माध्यमातून, अहिंसक आंदोलनांच्या माध्यमातून नक्की होऊ शकेल. आणि लोकशाहीचा खरा आत्मा तोच आहे. हे आंदोलन कुठल्या पक्षाविरुद्ध नाही, कुठल्या सत्तेविरुद्ध नाही, तर हे प्रवृत्तीविरुद्धचं आंदोलन आहे. आणि त्यातून आपला देश अधिक प्रगल्भ होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. आणि सर, कोणाला जर सरकारी कामकाज करायचं असेल तर प्रत्येकाला माहित असतं की जिथे 15 मिनिटं लागायची तिथे एक दिवस लागणार, किंवा ते जे कर्मचारी आहेत ते विनाकारण चिडचिड करतात आपल्याला की हे राहिलं ते राहिलं, आपण सगळे कागदपत्र घेऊन गेलो तरी पण ते काहीतरी काढतात.
0: बरोबर.
1: मग हे सगळं थांबवण्यासाठी आपण हे आंदोलन करतो आहोत, तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात त्याचा काही
0: नक्की फायदा होऊ शकेल? म्हणजे आपण स्वतः ऍडव्होकेट शांभवंशीच बोलूयात, तर त्यांचा अनुभव असा की कालपासून या आंदोलनाला सुरुवात होताच अधिकाऱ्यांना जाग आली आणि जे काम होत नव्हतं अनेक महिने ते लगेच व्हायला लागलं. म्हणजे काहींची कामं तर सुरू झालेली आहेत. म्हणजे लोकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे, आपल्या हक्कांसाठी जागरूक राहिला पाहिजे, आणि कारण नसताना गैरप्रकारांचा अवलंब करता कामा नये. जे कायदेशीर मार्गाने आहे ते नक्की होऊ शकेल, जे गैरकायदेशीर आहे ते होऊच नये, पण कायदेशीर जे आहे सनदशीर मार्गाने जे व्हायला पाहिजे त्या गोष्टीने विलंब लागता कामा नये. सामान्यांना न्याय मिळण्यापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जर सरकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कामं केली तर मला वाटतं नक्कीच महाराष्ट्र हा आपल्या देशातला महत्वाचा अग्रेसर असा राज्याचा एक लौकिक त्याला मिळू शकेल. आत्ताच मला वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं की आपण 2047 साठीचं प्लॅन करतो आहोत. म्हणजे आपल्या प्रशासना कशी सुधारणा होईल, तेव्हा महाराष्ट्र कसं असेल, तेव्हा काय काय सुधारणा अपेक्षित आहेत, तर मला असं वाटतं की आजपासून ती सुरुवात माझ्यासाठी तरी झालेली आहे. 2047 पर्यंत माहीत नाही तर ते वर्ष बघायला आपण असू नसू, पण मला वाटतं हे रोज काहीतरी आपण जर थोडी थोडी जर सुधारणा करत गेलो, लोकांमध्ये पण जागरूकता निर्माण करत गेलो, अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी सजग राहण्यासाठी आपण आग्रह धरला, तर आपण नक्कीच एक चांगलं राज्य म्हणून नक्की पुढे येऊ शकू.
1: नक्कीच. आणि सर, या गोष्टी आपण करतो आहोत, आंदोलन करतो आहोत, पण मला असं वाटतं याची वेळच नाही आली पाहिजे. जेव्हा आपल्याला कळतं की आपल्यासोबत अन्याय होतोय तेव्हाच आपण याबद्दल आवाज
0: नक्की. पण कोमल, काय असतं की एकटा दुकटा माणूस किंवा एकटी दुकटी व्यक्ती धाडस करू शकत नाही. जर सगळेजण एकत्र आले आणि स्वयंसेवी संस्था त्यांच्या मागे उभ्या राहिल्या, चांगले निरपेक्ष बुद्धीनं काम करणारे नेते त्यांना मिळाले, तर मला वाटतं त्यांचा जो आवाज असतो तो मोठा होतो. एकटा व्यक्ती किती ओरडला तरी त्याच्याकडे लक्ष कोणी देणार नाही, पण जेव्हा समूह तयार होतो, दबाव गट तयार होतो, तेव्हा नक्कीच त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जातं आणि ज्या गोष्टी चुकीच्या होतात त्यांच्यावर अंकुश येतो आणि मग थोडासा लोकशाहीचा गाडा सुरळीत चालण्यासाठी मदत होते. महात्मा गांधीजींनी हेच केलं ना. महात्मा गांधीजींनी लोकांचा आवाज बुलंद केला. जे दुबळे म्हणून हिणवले जात होते, की ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नव्हतं, ज्यांचा आवाज, ज्यांची मुस्कटदाबी केली जात होती, त्यांनाच गांधीजींनी बळ दिलं. आणि त्यातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांविरुद्ध एवढा मोठा लढा आपण जिंकू शकतो तर मला वाटतं काम चुकार अधिकाऱ्यांना नक्कीच आपण धडा शिकू शकतो.
1: आणि आपण पहिल्यापासून एकीचं बळ, एकत्र येऊन काम केल्याचं बळ आपण ऐकत आलेलो आहोत. सर, ही जी वागणूक आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून जी आपल्या सारख्यांना होते, तर ती सुशिक्षितांसोबतही अशीच असते आणि एखादा सुशिक्षित असेल त्याच्यासोबतही अशीच असते का?
0: अशीच असते, कारण सुशिक्षित जरी आपण म्हटलो, सुशिक्षित म्हणजे काय कोमल, ही व्याख्या करणं थोडी अवघड आहे. म्हणजे याला फक्त लिहिता वाचता येतं त्याला सुशिक्षित म्हणायचं का? तर असं नसतं, कारण हे महसूल खातं जे आहे त्यांचे कायदे, त्यांची कार्यपद्धती ही प्रत्येकाला कळेल असं नसतं. त्यांचे नियम असतात, त्यांचे वेगळे GR असतात, त्यांच्यामध्ये अनेक बदल होत असतात. तर सामान्य माणसाला त्याचा काही फार गंध नसतो, त्याचा अभ्यास नसतो. तलाठ्याने सांगितलं की नाही नाही हे असं असं एवढे पैसे लागतील, सामान्य माणूस फार त्याच्या खोलात जात नाही. काम होत असेल तर तलाठी म्हणेल तेवढे पैसे तो द्यायला तयार असतो, पण पैसे घेऊनही कामं होत नाही तेव्हा मात्र मग ती व्यक्ती थोडीशी वैतागते किंवा तिला मग लक्षात येतं की हे आपल्याला नाडतात आहेत, लुबाडतात आहेत, लूट करतात आहेत. बरोबर, तर नुसतं आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला आपण ग्रॅज्युएट झालेलो आहोत, पण तरी तुम्ही त्या क्षेत्रातले जर जाणकार नसाल किंवा त्या क्षेत्रातलं तुम्हाला फारसं कळत नसेल, तेवढा वेळ नसतो सामान्य माणसाकडे की हे सगळं खाचाखोचा किंवा त्यातला खरेखोटेपणा तपासणं ते आवश्यक आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे की तुम्हाला जर सगळे व्यवहार कळत असेल तर तुम्ही विचारपूर्वक व्यवहार केले पाहिजे. वेळच्या वेळी तुमच्याकडनं काही दिरंगाई होता कामा नये, तुमच्याकडनं काही त्रुटी राहता कामा नयेत, उणीवा तुमच्याकडनं दूर झाल्या पाहिजेत वेळच्या वेळी. म्हणजे समोरच्या अधिकाऱ्याला पण कुठे संधी मिळता कामा नये, हे राहिलं ते राहिलं जे आपल्याला ऐकावं लागतं की हे तुम्ही नाही केलं, तो अर्ज नाही भरला किंवा हे कागदपत्र तुमच्याकडे नाही आहेत, तर आपल्याला बराच त्रास किंवा ज्या डोकेदुखीचा काळ असतो तो वाट बघावी लागते, त्यातून तोटे सहन करावे लागतात, आर्थिक नुकसान काहींचं होत असतं, तर ते टाळता येऊ शकेल.
1: आणि सर, हे जे आपण म्हणतो आहोत की कामं पटपट होत नाही, तर त्याचा जो फायदा आहे तो जर पटपट कामं झाली त्याचा फायदा जेवढा आपल्याला होईल, आम जनतेला होईल, तेवढाच मला असं वाटतं सरकारी कर्मचाऱ्यांना देखील
0: नक्कीच सरकारला होईल. त्यांचं दडपण, त्यांचा ताण, त्यांच्यावरचा जो लोड असतो तो कमी होऊ शकेल. ताबडतोब निर्णय होणं, दफ्तर तिरंगाईचा आपण अण्णासाहेब हजारेंनी त्यासाठी पण लढा दिला होता. जसं माहितीचा अधिकार आहे की ठराविक दिवशी तुमचं काम व्हायलाच पाहिजे, म्हणजे ठराविक दिवसांच्या अवधीत, याला 15 दिवस लागणार तर 15 दिवसात ते काम व्हायला पाहिजे. तुम्ही एखाद्या पत्र तुम्हाला पाठवलं त्याचं उत्तर तुम्ही तातडीने दिलं पाहिजे. बरोबर आहे, कारण नसताना 6-6 महिने वर्ष कशासाठी तुम्ही ती गोष्ट रिंगाळत ठेवता. तर त्यासाठी हा जो या टेबलवरनं त्या टेबलवर फाईल जाणार, मग तिथून पुढे जाणार, मध्ये कुठेतरी ती गहाळ होणार, मग कुणालाच माहिती नसणार, कितीतरी प्रकार आपल्याकडे सुरू असतात. म्हणजे एखाद्या खेडेगावातलं जर काही एखादी समस्या असेल, एखादं प्रकरण असेल, एखादी फाईल असेल, ती मुंबईला जाऊन परत येईपर्यंत कित्येक महिने मध्ये जात असतात. पूर्वी हे ठीक होतं की फिजिकल आपल्याला ती फाईल पाठवावी लागायची, ती नगरला येणार, मग नगरून पुण्याच्या समजा त्यांच्या संचालकाच्या पातळीवर, मग संचालकाकडून मंत्री पातळीवर ती फाईल जाणार. म्हणजे आता ऑनलाईन आहे ना, आता सगळे व्यवहार काही क्षणामध्ये मेलवर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. सरकार आता पेपरलेस काम करण्यासाठी आग्रह धरत आहे. मंत्र्यांपासून सगळ्यांना लॅपटॉप काय जे आधुनिक यंत्रसामुग्री ती सगळी दिलेली आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुमच्याकडे सगळ्या प्रशिक्षणाने तुम्हाला आता सज्ज केलेलं आहे. तरी तुम्ही जर अशा पद्धतीने 50 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने काम करत होता त्याच पद्धतीने जर आज काम केलं तर ते चुकीचं आहे ना. त्यातून तुमचाही कामाचा लोड वाढतो, लोकांनाही त्रास होतो. त्याच दिवशी निर्णय होऊ द्या, त्याच दिवशी होणार असेल तर काम होणार म्हणून सांगा. अमुक दिवशी ती गोष्ट त्या व्यक्तीला मिळाली. आता शालेय वर्ष सुरू झालंय, अनेकांना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले किंवा वेगळ्या प्रकारचे NOCs लागतात, त्यासाठी कितीतरी त्रास सहन करावा लागतो. हेच काम जर तुम्ही एका क्लिकवर जर करू शकलात तर होऊ शकेल ना. कॉर्पोरेटमध्ये हे झालेलं आहे, अनेक खासगी कंपन्या अशा पद्धतीने काम करतात. तुमचा मेल गेला की लगेच त्याला उत्तर दिलं जातं. हे शासकीय कार्यालयात का होत नाही? म्हणजे गेल्या कोमल माझा अनुभव असा की मी अनेक पत्रं लिहिलेली आहेत, अगदी सुप्रीम कोर्टापासून ते इथल्या कार्यालयापर्यंत. मला गेल्या 10 वर्षांमध्ये फक्त एक लेखी उत्तर मिळालं, आणि तेही आत्ता मागच्या आठवड्यात मिळालं कोर्टाचं, आणि तेही तुमचा अर्ज मिळाला वगैरे अशा स्वरूपाचं. हे उत्तर देण्याचा प्रकारच आता सरकारी कार्यालयातून बंद झालेला आहे. पूर्वी तुमच्या पत्राची दखल घेऊन त्याच्यावर काय कार्यवाही होते ते कळवलं जात होतं, आता त्या पत्राचं काय होतं हेच आपल्याला कळत नाही. पण निदान मेलमुळे निदान आपल्याकडे त्याची पोस्ट तरी असते. आपण संबंधिताशी पत्रव्यवहार केला होता हे निदान आपल्याला आपल्याकडे तरी रेकॉर्ड म्हणून ते जपून ठेवतायत. पण जर तुमच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं असेल, ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि योग्य काम असेल तर ते मला असं वाटतं की त्यामध्ये वेळ घालवणं अजिबात योग्य नाही. जेवढ्या लवकर आपण ही कामं केली तर तेवढ्या लवकर आपल्याला पुढे जाण्यासाठी तेवढाच वेळ उपयोगी पडू शकेल आणि त्याचा फायदा सगळ्या देशासाठी होऊ शकेल.
1: नक्कीच, आणि त्याचं पहिलं पाऊल आपण उचललेलं
0: आहे,
1: श्यामासावा सरांनी उचललेलं आहे, नक्कीच त्याचा फायदा होणार आहे, होईलच आणि आपण अशी अपेक्षा देखील करूयात. तर सर अजून काय
0: कोमला आपण सगळ्यांना आव्हान असं करू की ज्यांचे ज्यांचे असे प्रश्न आहेत म्हणजे नगर तहसील कार्यालयाशी निगडीत ज्यांना ज्यांना काही असे अनुभव आले असतील, ज्यांची कामं झालेली नसतील, त्यांनी जरूर ऍडव्होकेट श्याम असावांशी संपर्क साधावा. सोमवारी पुन्हा सगळेजण तहसील कार्यालयामध्ये तिथे जाणार आहेत, तुम्ही तिथे आलात तर तुमचे प्रश्न पण या निमित्ताने मार्गी लागू शकतील.
1: आणि ते म्हणतात ना जे दोन हातांनी होऊ शकत नाही ते चार हात नक्कीच करू
0: शकतात.
1: तर नक्कीच मंडळी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर सर अजून काय आहे का?
0: अजून कोमल मी आता झाडं गोळा करायला लागलो, बिया गोळा करायला लागलो आणि आजच मला वैजयंती माळा ज्याला म्हणतात ना, तर ते मला माहित होतं वैजयंती काय प्रकार असतो, तर मी ते ग्रुपवर बघितल्यानंतर मग लगेच मी त्या बिया कुठे मिळतील का म्हणून प्रयत्न करत होतो. मला त्या बिया मिळाल्या, आता मी त्या लावणार आहे. विलायती चिंचेचं एक रोप मला मिळालं तर ते पण लावणार आहे. आणि जेवढी झाडं लावता येतील या पावसाळ्यामध्ये आपापल्या परीने जेवढं काही करता येऊ शकेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण आपल्या श्रोत्यांनाही आवाहन करूयात की तुम्ही पण दरवर्षी एक झाड लावा, ते जपा, ते मोठं करण्याचा प्रयत्न करा. तो जो काही प्राणवायू देईल तो तुम्हालाच उपयोगी पडणार आहे. ते झाड जे सावली देईल, जे फळं देतील, ते तुमच्यासाठीच असतील. त्यामुळे आता तुम्ही झाडांसाठी थोडं करा, झाड आयुष्यभर तुमच्यासाठी काहीतरी देत राहील. नाही फुल आहे पण त्याला असे छोट्या छोट्या बिया येतात आणि त्याच्या मोत्यांसारख्या माळा आपण करू शकतो. म्हणजे मला माहित नाही त्याचा काय फायदा आहे, पण ती वैजयंती माळा आता बघू काय फायदा झाला तर मी तुला कळवतो.

0: तर आज आहे गुरुपौर्णिमा. सगळ्यात आधी तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
1: तुम्हाला सगळ्यांनाही शुभेच्छा आहेतच, पण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. गुरुपौर्णिमा उत्सव आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. एक तर शिर्डीला, शिर्डीमध्ये साईबाबांचा समाधीचा जो परिसर आहे तिथे खूप मोठी भाविकांची मांदियाळी जमत असते. काही दिवस हा सोहळा सुरू असतो. भारतातून, भारताच्या बाहेरूनही भाविक येत असतात. आणि वर्षभरातले जे महत्वाचे उत्सव शिर्डीमध्ये साजरे होतात त्यामध्ये गुरुपौर्णिमा हा फार महत्वाचा उत्सव असतो. साईबाबा होते तेव्हा पाच सद्गुरू तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्यांची नावं आपण सांगू शकतो. पुण्यामध्ये हजरत बाबाजान होत्या, साकुरीला उपासनी महाराज होते, नागपूरला ताजुद्दीन महाराज होते. तर ही सगळी मंडळी तेव्हाची खूप मोठी माणसं होती आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद खरं म्हणजे आपल्या नगरकरांना, नगर जिल्ह्यातल्या नागरिकांना लाभलेले आहेत. आणि साईबाबांचं तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळं महत्व पोहोचलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या देखील एक मोठा शिर्डीमध्ये जो देणग्यांचा ओघ येत असतो त्यातून अनेक विकास कामं आपल्याकडे होताना दिसत आहेत. अन्न छत्रालय असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असतील, गरजूंना वेळोवेळी केली जाणारी मदत असेल, तर अनेक सामाजिक कार्य देखील शिर्डीच्या साई संस्थांच्या माध्यमातून होत असतात. आणि अशा उत्सवाच्या वेळी खूप मोठी गर्दी होत असते, लाखो लोक येतात आणि मग तेवढ्या प्रमाणात तिथे देणग्याही जमा होत असतात. त्यामुळं हा उत्सव आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहेच. पण कोमल, आणखीन एक महत्वाची गोष्ट फारशी लोकांच्या पुढे आलेली नाही, ते म्हणजे साईबाबांच्या काळातच अवतार मेहेरबाबा तिथे त्यांना भेटण्यासाठी आले होते. शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रारंभी त्यांची भेट होऊ शकली नाही, पण जेव्हा ते एकमेकांच्या समोर आले तेव्हा साईबाबांच्या तोंडून परवरदिगार हा शब्द बाहेर पडला आणि साईबाबांनी त्यांना सांगितले की माझ्याकडून तुला देण्यासारखं आता काही नाहीये. मग उपासनी महाराजांकडे साईबाबांच्या सल्ल्यानुसारच मेहेरबाबा गेले. तिथे काही काळ राहिल्यानंतर मग त्यांचं अवतार कार्य आपल्या नगर परिसरात, जिथे अरणगाव नावाचं छोटस गाव आहे, आता हा सगळा मेहराबाद नावाचा परिसर म्हणून ओळखला जातो, पण तिथे मेहरबाबांनी 1923 पासून त्यांचं आध्यात्मिक कार्य सुरू केलं. आणि 10 जुलै, म्हणजे आज 10 जुलैच आहे, 1925, म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी याच दिवशी मेहरबाबांनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जो निर्णय होता तो म्हणजे मौन पाळण्याचा. 10 जुलैला मेहरबाबांनी मौन सुरू केलं, ते तब्बल 44 वर्ष. एकही शब्द नंतर मेहरबाबा बोलले नाहीत त्यांच्या महानिर्वाणापर्यंत, म्हणजे 31 जानेवारी 1969 पर्यंत. मला नाही वाटत एवढी वर्ष कुणी पूर्णपणे मौनामध्ये राहून आध्यात्मिक कार्य चालू ठेवलं असेल. मेहरबाबा जगभर फिरत होते, भेटत होते सगळ्यांना, पण पूर्णतः मौन बाळगूनच. तर ही सगळी सुरुवात आपल्या मेहराबाद पासून झाली. तू मेहराबादला कधी गेलीस तर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक धुनी दिसते, लिंबाची काही झाडं दिसतात आणि मागच्या बाजूला एक छोटी झोपडी आहे. तर या झोपडीमध्ये वास्तव्य असताना मेहरबाबांनी ठरवलं की आता यापुढचं कार्य न बोलता करायचं. त्यामुळे त्यांनी, त्याच्या आधी दोनदा त्यांचं मौन व्रत होतच, पण तेव्हा भाविकांना फारसं, त्यांचे जे मेहरप्रेमी असायचे त्यांच्याबरोबर, त्यांना असं वाटलं की मागच्यासारखं मेहरबाबा काही काळ मौन ठेवतील, नंतर पुन्हा बोलायला लागतील, पुन्हा त्यांचा व्यवहार सुरू होईल. पण 9 जुलैला संध्याकाळी त्यांनी सूचित केलं की आता हे आपलं शेवटचं बोलणं आहे. आणि झोपडीमध्ये ते गेले. एक छोटीशी खोली आहे, त्याला चारी बाजूनी व्हरांडा आहे. आणि कोमल, ही फक्त 10 दिवसामध्ये त्यांच्या अनुयायांनी ही झोपडी बांधलेली, एक छोटीशी खोली, कौलारू आहे पण तिला झोपडी म्हणतात. तर मेहरबाबांनी राहावं म्हणून पहिल्यांदा तिथे अरणगावच्या परिसरात ही पहिली इमारत त्यांच्या भाविकांनी बांधली. आणि त्याच खोलीत पहाटे 10 जुलैला मेहरबाबा पहाटे 5 च्या सुमारास उठले, बाहेर पडले, स्नान वगैरे केलं. आणि आज मेहरबाबा का बोलत नाहीत असं सगळ्यांना थोडस जाणवायला लागलं. आणि तिथून मग त्यांच्या मौनाची सुरुवात झाली. सुरुवातीला हे महामौन वर्षभर चालेल असं वाटलं होतं, पण मेहरबाबांनी वर्ष संपलं तरी पुढे ते चालू ठेवलं आणि त्यांच्या आयुष्यभर पुढचा सगळा जो प्रवास आहे त्यांचा हा मौनातून झालेला आहे. तर आज, म्हणजे कालपासूनच मेहराबादला या 3 दिवसांच्या शताब्दी सोहळ्याला सुरुवात झाली. जगभरात मेहरबाबांचे भक्त आहेत, अनेक जण त्यानिमित्त खास नगरला आलेले आहेत. आणि जिथून मौनाला सुरुवात झाली त्या झोपडीजवळ सकाळी सगळेजण जमले होते. दुपारी जो 12 जो वेळ असतो तेव्हा 15 मिनिटं ते जगभरात मौन पाळलं जातं आणि हे तिन्ही दिवस म्हणजे 9 ते 11 जुलै असा तो

0: आणि त्याच काळामध्ये मेहर बाबांच्या मौनाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. जे शब्दातून नाही सांगू शकत, जे भाषेतून नाही सांगता येत, ते मला वाटतं मौनातून सांगता येऊ शकतं. आणि ही खूप मोठी ताकद आहे. मेहर बाबांचे फक्त जगभर होते, अनेक भाषा बोलणारे होते, पण मेहर बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य प्रत्येकाला त्याला जे हवं ते समाधान देऊन जात असे. त्यामुळं कुठल्याही शब्दाशिवाय, भाषेशिवाय, लिपीशिवाय मेहर बाबांनी मानवतेचा धर्म, मानवतेचं जे तत्व आहे ते सगळीकडे पोहोचवलं. फार मोठं सामाजिक कार्य मेहर बाबांनी केलं. मेहर बाबा काही धार्मिक कर्मकांड करणारे नव्हते. जरी बाबा आपण म्हणतो, आता बाबा वेगळ्या अर्थाने लोक म्हणतात, पण बाबा म्हणजे एक अतिशय मायाळू पिता, अशा अर्थाने दयाळू पिता, अशा अर्थाने बाबा त्यांना म्हटलं जात होतं. आणि ते खूप मोठे खरं म्हणजे समाजसेवक होते. त्यांनी दीनदलितांसाठी, दुबळ्यांसाठी, गरिबांसाठी, निराधारांसाठी, मग अगदी त्या परिसरातले सगळे जे समाजातल्या सगळ्यात खालच्या वर्गातले लोक होते, त्यांची मुलं, त्यांच्यासाठी शाळा सुरू केली, त्यांना औषधोपचार मिळावेत म्हणून मोफत दवाखाना सुरू केला, औषधोपचार मोफत केले जाऊ लागले. नंतर त्यांनी मनोरुग्णांसाठी काम केलं, कुष्ठरुग्णांसाठी मेहर बाबांनी केलेलं काम खूप मोठं आहे. आणि संत गाडगेबाबा हे काम बघायला नगरला आले होते. तर हा सगळा छायाचित्रांचा प्रवास आपल्याला मेहराबादमध्ये बघायला मिळतो. आता ऑनलाईन व्हिडिओज पण खूप आपल्याला इंटरनेटवर मिळू शकतात. तर मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मेहरबाबांचं मौन. मेहरबाबा 1923 आले, त्याला 100 वर्ष झाली, तेव्हा एक मोठा कार्यक्रम मेहराबादला झाला होता. आणि आता हा जो मौनाचा शताब्दी सोहळा आहे तो तिथे होतो. नगरकरांनीच नाही तर सगळ्या जगाने यातून बोध घ्यावा असा हा खरं म्हणजे सध्याचा काळ आहे. आपण ज्यांना ज्यांना वेळ असेल, सवड असेल, त्यांनी आज, उद्या किंवा नंतर कधी जर त्यांना वेळ असेल तर एकदा मेहराबादला जावं आणि मेहरबाबांचं कार्य समजावून घ्यावं. सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता तिथे छान अशी प्रार्थना होत असते. वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी वाद्य वापरून ही प्रार्थना त्यांचे सगळे भाविक एकत्र येऊन म्हणतात. मला वाटतं तो काळ फार छान असतो. मन शांत होतं, मनातल्या चिंता व्यथा सगळ्या दूर होतात आणि आपण वेगळ्या वातावरणात पोहोचलेलो असतो. नगरच्या एवढ्या जवळ एवढं मोठं आंतरराष्ट्रीय खरं म्हणजे शांतीस्थळ आहे, तीर्थस्थळ आहे. आणि मेहरबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये सांगितलं होतं की इथे काही वर्षांनी, म्हणजे त्यांच्या महानिर्वाणानंतर 60 वर्षांनी, जसे लोक काशीला, मक्का मदिनेला किंवा जेरुसलेमला जातात, तसं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक महत्वाचं एक तीर्थस्थळ बनेल. इथून गंगा वाहते आहे, ज्यांना त्यातून काही घ्यायचं असेल त्यांनी नक्की त्या गंगेमध्ये काय म्हणूयात आपण, हात धुवून घ्यावे, चेहरा धुवून घ्यावा. ज्यांना आणखीन अध्यात्माकडे जायचं त्यांना तिथून नक्की रस्ता सापडेल असं मेहरबाबा म्हणायचे. तर मला असं वाटतं की आपल्या शहरापासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर दौंड रस्त्यावरती मेहराबाद आहे, तर ती संधी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी.
1: नक्कीच सर. त्या काळात त्यांनी मौन का धारण केलं असावं, काय वाटत?
0: मी माझं की मुख्य कारण तर आध्यात्मिक त्यांचा जो प्रवास होता हा त्यातून त्यांना साध्य करायचा होता. आणि बोलण्यातून किंवा भाषेतून ज्या गोष्टी नाही साध्य होऊ शकत त्या मला वाटतं शांततेच्या मार्गानं न बोलताही आपण करू शकतो. आणि खूप जणांनी ते शब्दांपलीकडचं जे एकमेकांना हृदयाने हृदयाला जोडणं जे आहे ते केलेलं आहे. संगीतामध्ये ही ताकद आहे. मेहरबाबांना संगीतही आवडत होतं, पण मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यात महत्वाचा जो मार्ग आहे तो मौन आहे आणि त्याचा अतिशय प्रभावी वापर केला. त्यामुळे जगभरातल्या लोकांना ते त्यांना जोडता येऊ शकलं. भाषेची कुठली अडकाठी मध्ये आली नाही, म्हणजे तो भाग वेगळा. आपल्या दृष्टीने आपण भाषेला महत्व देतो, पण परमेश्वराची भाषा आणि आपली भाषा खरी मौनाचीच असते. जर आपल्याला आत्म्याची आणखीन उन्नती करायची असेल, आणखीन आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या वरच्या पायरीवर पोहोचायचं असेल, तर मला वाटतं त्यासाठी कुठल्याच सध्याच्या भाषेचा उपयोग होणार नाही. त्यासाठी मौन हीच सगळ्यात प्रभावी अशी माध्यम म्हणून आपण तिच्याकडे बघायला हवं.
1: नक्कीच. आपण जे म्हणतो की शांततेने अनेक प्रश्न सुटतात ते त्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे. तर सर, आज गुरुपौर्णिमा आहे, तुम्हाला काय वाटतंय गुरुपौर्णिमा हा जो सण आहे तो कशा प्रकारे साजरा केला पाहिजे?
0: प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरु मिळत असतो, प्रत्येक दिवस काहीतरी आपल्याला शिकवून जात असतो. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले गुरु असतील,

0: कुणाला संगीतातले असतील, कुणाला त्यांच्या क्षेत्रातले असतील, कोणी व्यापारी असेल तर व्यापाऱ्यांचा कुणीतरी असतोच मार्गदर्शक, कुणीतरी काहीतरी गुरुमंत्र देणारा व्यक्ती आपल्याला भेटत असतो. तर लहानपणापासून म्हणजे अगदी आपल्या आई वडिलांपासून, आपल्या अगदी सुरुवातीच्या पहिले जे बालवाडीतले आपले कुणी शिक्षक असतील तेव्हापासूनचा पुढचा सगळा प्रवास होत असतो ना, तर कुणीकुणी जर आपल्याला चांगला मार्ग दाखवणारा जर मिळाला तर मला वाटतं तो गुरु म्हणूनच आपण त्याचं स्मरण करायला हवं. माझ्या दृष्टीने तर मला पत्रकारितेमध्ये अनेक ज्येष्ठ माझे जे सहकारी मला लाभले त्यांना खूप मोठा अनुभव होता, अनेक टक्के टोणपे त्यांनी सहन केले होते, त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. एस के कुलकर्णी असतील किंवा आमचे गोपाळराव मिरीकर असतील, श्रीपाद मिरीकर असतील, तर या मंडळींनी अतिशय निर्व्याज मनानं, अगदी कुठलाही त्यांचा काही फायदा नव्हता, पण त्यांनी आम्हाला अगदी शिकवलं. पण कोमल, मी जेव्हा पुण्यात होतो तेव्हा प्रमोद जोग असतील किंवा तेव्हाची अनेक सिनियर मंडळी होती, तर ती अगदी प्रत्येक शब्दनशब्द मी लिहिलेली बातमी वाचून मला सांगायचं की नाही असं नाही असं लिहायचं, किंवा आता पुण्यात मी नवीन होतो तर मला अनेक बारकावे माहिती नसायचे तर ते समजून सांगायचे हे असं लिहिलं पाहिजे, हे वाक्य असं पाहिजे. तर त्या एका त्यांच्या सूचनेमुळं माझं पुढचं आयुष्य मला सुकर होत गेलं किंवा त्या चुका मला पुन्हा मी कधीच केल्या नाहीत. तर गुरु असा असतो की जो तुम्हाला आयुष्याला दिशा देतो. गुरु केवळ एक मंत्र देतो किंवा एक दिवस उपदेश करतो असं नाही, तो सतत तुमच्याबरोबर असतो. जरी तो फिजिकली नसला, शारीरिकदृष्ट्या जरी तुम्हाला रोज सांगणारा नसला, तरी त्यातून एक तुम्हाला जो काय म्हणूयात की ती कुठून तरी सुरुवात तुमच्या वैचारिक पातळीवर झालेली असते आणि त्यातून तुमची प्रगती होते, त्यातून तुमचा विकास होतो. अडचणीच्या वेळी आपण स्मरण जरी केलं तरी आपल्याला पुन्हा त्यांचे ते विचार, चांगले विचार, त्यांनी सांगितलेली जी माहिती असते ती आठवत राहते. आध्यात्मिक पातळीवर तर खूप मोठे मोठे गुरु आपल्याकडे होऊन गेले. मी आता ज्यांचा उल्लेख केला की मेहर बाबा, म्हणजे मला माहिती नव्हतं की मेहर बाबांचं कार्य काय, पण तिथे गेल्यावर जी असीम शांतता आहे, तिथे गेल्यावर जो एक निसर्गाच्या जवळकतेचा अनुभव असतो त्यातून तुम्ही जोडले जाता आणि मग त्यातून ती तुमच्या गुरु शिष्य परंपरेची एक सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळते. संगीत आहे तेवढंच महत्वाचं की ज्यामध्ये गुरु आवश्यकच असतो. जिथे फार ज्ञान काही पुस्तकी नसतं किंवा थेअरी फार महत्वाची नसते तर प्रॅक्टिकलच महत्वाचं असतं. चित्रकारिता असेल किंवा कुठली कला असेल, नृत्य असेल, तर गुरुकडूनच शिकण्याच्या या सगळ्या बहुतेक कला आहेत. गुरु म्हणेल ती पूर्वदिशा हे फार महत्वाचं असतं. गुरुच्या शब्दावर नेहमी विश्वास ठेवावा. गुरु कधीच चुकीचं सांगणार नाही, गुरु कधीच तुमचं नुकसान करणार नाही, ही मनात कायम श्रद्धा असायला हवी. ती जर श्रद्धा असेल तर आपण नक्की आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी माणसं आपल्याला भेटत असतात. कधी कुणी मित्र आपला गुरु बनतो, कधी आपला विद्यार्थी पण आपला गुरु बनून काहीतरी आपल्याला मदत करत असतो. तर असे आयुष्यात जे जे गुरु माझ्या आयुष्यात आले त्या सगळ्यांविषयी आज खरं म्हणजे कृतज्ञता भाव माझ्या मनामध्ये आहे. इतिहासाच्या क्षेत्रामध्ये तर खूप मोठी माणसं सुदैवाने बघायला मिळाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील, नगरचे थोर इतिहास संशोधक सुरेश जोशी असतील, पण जी माणसं भेटली नाहीत, म्हणजे जरी प्रत्यक्ष आमची कधी भेट झाली नाही, असे डॉक्टर प्रमोद गद्रे असतील की ज्यांच्या पुस्तकांनी खूप शिकवलं, किंवा सरदार नानासाहेब मिरीकर असतील ज्यांनी 100 वर्षापूर्वी जे पुस्तक लिहून ठेवलं त्या पुस्तकातून अजूनही नव्या इतिहासाचा शोध घेण्याचं आमचं काम सतत सुरू असतं. तर मला वाटतं ही न भेटलेली देखील जी थोर माणसं आहेत ती माझ्यासाठी गुरुसारखीच आहेत आणि त्यांना आज आपण सगळेजण वंदन करूयात.
1: नक्कीच. आणि सर मला तरी असं वाटतं की आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती जो येतो ना तो काही ना काही थोडं का होईना शिकून जातं आणि त्याचं येण्याचं काहीतरी कारण असतं. पण अनेक माणसं भेटतात आणि त्यांच्याकडून आपण शिकत असतो, असे गुरु होतात, पण कधी कोणती वस्तू तुमची गुरु झाली आहे का?
0: आता पुस्तकं तर माझी गुरुच आहेत, म्हणजे माझ्या घरी तू बघशील तर सगळीकडे पुस्तकच पुस्तकं आहेत आणि कुठलंही पुस्तक घेतलं तरी काहीतरी जगायला समृद्ध करणारा विचार त्यातून मिळत असतो. असं होत नाही की पुस्तक घेतलं आणि टाइमपास साठी नुसतं बसलो किंवा त्यातून काहीच मिळालं नाही असं नाही होत. पुस्तकं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा गुरु आहे. वस्तू म्हणशील तर मला नेमकं आता नाही उल्लेख करता येणार, पण आपली श्रद्धा असते, आपण श्रद्धा म्हणून ती गोष्ट जपली पाहिजे. पण त्याकडे अंधश्रद्धा म्हणून काही वेळा जो आपला मनाचा झुकाव असतो की आपण काहीतरी मग त्याला वेगळ्या अंगाने बघायला लागतो, तर ते फक्त आपण टाळायला हवं. म्हणजे एक चांगला दिशादर्शक आयुष्य घडवणारा जर विचार असेल तर तो नक्की गुरुस्थानी म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला हवा.
1: नक्कीच. आणि निसर्गातील प्रत्येक वस्तू आपले गुरु आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच, निसर्ग तर फार मोठा गुरु आहे. तो आपल्याला शिकवतही असतो, तो आपल्याला जगवतही असतो. त्याच्याशिवाय आपल्याला एकही पाऊल पुढे ठेवता येणार नाही.
1: नक्कीच नक्कीच. आणि आज आपल्या या सगळ्या वस्तूंना, सगळ्या आपले जेवढे गुरु आहेत त्यांना सगळ्यांना तर गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊयात. तर सर, अजून काय काय आहे आज अवतीभोवती मध्ये?
0: कोमल, आपल्या नगरला क्षीरसागर महाराज म्हणून खूप मोठे आध्यात्मिक पुरुष होऊन गेले, तर तिथे पण वेदांत दत्त देवस्थान आहे. तिथे मोठा हा गुरु पौर्णिमेचा उत्सव असतो. जे स्वीकारतात गुरु परंपरेमध्ये, जे तिथे एखाद्याचं गुरु म्हणून स्वीकार आपल्या विधिवत परंपरेप्रमाणे करतात, तर ही सगळी मंडळी येत असतात आणि गुरुपूजनाचा कार्यक्रम होत असतो. तर ते देखील नगरचं एक मोठं आता श्रद्धास्थान बनलेलं आहे. कोमल, पाऊस चांगला झालाय नगरला. जरी आपल्या परिसरात जरी कमी असला तरी सह्याद्रीच्या गिरीशिखरांमध्ये धोधो पाऊस कोसळला आणि त्यामुळे आपली सगळी धरणं आता मोठ्या वेगानं भरत चाललेली आहेत. आणि आपण ज्या धरणाचं पाणी पितो नगरकर, ते मुळा धरण, त्याच्यामध्ये आता रोज नाही, हा रोज म्हणायला हरकत नाही, 4000 क्युसेक पाण्याचा, नव्या पाण्याचा आवकेचा तो सगळा आता वेगानं पाणी भरत चाललेलं आहे. मुळा धरणाचे 11 दरवाजे, ज्याला आपण मोऱ्या म्हणतो, तर हे वक्राकार जे दरवाजे असतात ते आता सगळेच्या सगळे उघडलेले आहेत. आणि तिथे गेल्यावर ते फार छान असा अनुभव असतो की धरणातून एक धोधो धोधो करत, म्हणजे धबधबे जे डोंगरावरून कोसळतात त्याचं वेगळं एक सौंदर्य असतं, पण धरणातून जेव्हा पाणी सोडलं जातं ना, तेव्हा तो जो प्रचंड मोठा लोट खाली नदीच्या पात्रात कोसळत असतो ते पाहणं खूप आनंददायी असतं. काही वर्षांपूर्वी आम्ही तिथे गेलो होतो, आम्हाला माहिती होतं की उद्या धरणाचे दरवाजे उघडणार आहेत. पत्रकारितेमध्ये तो एक फायदा असतो की तुम्हाला थोडीशी माहिती मिळत असते. आणि बरोबर आम्ही त्या भिंतीच्या खालच्या बाजूला पायऱ्यात बघ, एका बाजून एका बाजूला गेस्ट हाऊस आहे आणि तिथे आम्ही थांबलो. आणि मग एकेका मोरीतून असं पाणी खाली झेपवं लागलं आणि मग सगळ्या 11 च्या 11 ज्या मोऱ्या उघडल्या गेल्या, दरवाजे उघडले गेले आणि तेव्हा छान सूर्यप्रकाशामध्ये जे पाण्याचे तुषार उडायचे त्याचं एक छान इंद्रधनुष्य, असे अनेक इंद्रधनुष्य प्रत्येक त्या मोरीच्या समोर एक स्वतंत्र इंद्रधनुष्य तयार होत होतं. आणि असे अनुभव आपण आयुष्यभर कधी विसरत नाही. तर आता पुढच्या 15 तारखेपर्यंत हे 11 दरवाजे त्यातून पाणी वाहत असलेलं, खाली कोसळत असलेलं आपल्याला बघायला मिळेल. अगदी जवळ आहे आपल्या, तर तिथे आपण मला वाटतं जावं, हा एक आनंद नक्की घ्यावा. आणखीन एक उद्याचा दिवसही महत्त्वाचा आहे कोमल. उद्या आपल्याकडे जे आंध्र तेलंगणा भागातून जी तेव्हाची विणकर मंडळी होती, साळी पद्मूळ साळी कोष्टी हा जो समाज आहे, तर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे हँडलूम्स हातमाग त्यांनी चालवलं आणि नगरची सगळी अर्थव्यवस्था ही तेव्हा या हाताने तयार होणाऱ्या कापडाच्या निर्यातीवर अवलंबून होती. हजारो लोकांना त्यातून काम मिळालं होतं. आणि या समाजाचा एक उत्सव असतो त्याला म्हणतात बागुल पंडगू. आषाढी पौर्णिमेनंतरच्या पहिल्या शुक्रवारी हा उत्सव नगरमध्ये साजरा होतो आणि या नावाने केवळ आपल्याकडेच हा उत्सव होतो. बागुल पंडगू हा नगरी शब्द आहे. तर या दिवशी शीतळा देवी आणि लक्ष्मीबाई या दोन देवींना मिरवणुकीने नैवेद्य दाखवला जातो. सगळ्या महिला सजून धजून पूजेचं साहित्य घेऊन नैवेद्य घेऊन देवीचं दर्शन घेतात आणि मग घरोघरी जेवणावळी होतात, पाहुण्यांना बोलवलं जातं, मोठी खरेदी या निमित्ताने केली जाते. आणि अन्यत्र म्हणजे सोलापूर भाग असेल, पुणे मुंबई असेल, तिथे पोषम्मा पंडुगा या नावाने हा उत्सव साजरा होतो. तर नगरमध्ये पूर्वी अशी प्रथा होती की सुट्टीचा दिवस असेल किंवा एखाद्या कुटुंबामध्ये काही कार्यक्रम असेल तर कुठेतरी बाहेर जायचं, एखाद्या बागेत जायचं. नगर शहराभोवती पूर्वी अशी मळे होते, म्हणजे शेतं होती जिथे खूप झाडी असायची, शेतकरी पिकं पण घ्यायचे किंवा कापूरवाडीचा जो वटरायचा जो वडाच्या झाडाचा जो सगळा भाग आहे, एक अर्ध्या तासात पोहोचायला अशी ठिकाणं निवडायची आणि कुटुंबासह जाऊन तिथे सगळ्यांनी मिळून एकत्र स्वयंपाक करायचा आणि मग जेवणाचा आनंद घ्यायचा. तर ती एक आपण म्हणूया निसर्ग भोजन वनभोजनाची एक परंपरा नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती. आता ती राहिली नाही, आता घरोघरी जेवणावळी होतात. पण या निमित्ताने मित्र आप्तेष्ट किंवा परगावी गेलेल्या मुली असतात लग्न होऊन, त्या सगळ्या माहेरी आलेल्या असतात आणि खूप छान असा हा आनंद सोहळा करण्याची ही प्रथा आहे नगरमध्ये. आणखीन आता बऱ्याच गोष्टी आपण आता खरं म्हणजे काल मी तुला म्हणत होतो एखादा विनोद आपण सुरू करूयात, तर तुम्ही ही गांभीर्याने गोष्ट घ्या विनोद सांगायची. पण वर्तमानपत्रामध्ये अशा गोष्टी खूप येत असतात, म्हणजे टी व्ही उघडला की टी व्ही सुरू केला की आपण काहीतरी गमती जमती पाहत असतो. तर मला वाटतं आपण फार गांभीर्याने त्याकडे न बघता जर हलक्या फुलक्या नजरेने ह्या सगळ्या गोष्टी अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर विनोद नक्की सापडतो. पण आपल्याकडे खूप मोठे विनोदवीर होऊन गेले, मोठे साहित्यिक, ब्रकयात्रे असतील, पु ल देशपांडे असतील, नंतर जयवंत दळवींचे विनोद खूप छान असायचे. तर ही सगळी मंडळी मला वाटतं तुमच्या किंवा आणखीन पुढच्या पिढीने वाचली पाहिजे, तरच लेखक मराठीमधले किती मोठे होऊन गेले आहेत.

0: नमस्कार कोमल. कोमल आपल्या महापालिकेला देशाच्या पातळीवर जी स्वच्छता या निकषावर जी स्पर्धा घेतली जाते त्याच्यामध्ये पहिल्या 5 आपण आलेलो आहोत आणि शहरासाठी खरंच मोठी आनंदाची अशी गोष्ट आहे. त्यासाठी महापालिकेचं आणि महापालिकेचे सध्याचे आयुक्त आणि प्रशासक यशवंत डांगे सरांचं आपण अभिनंदन करूयात. अलीकडेच आपल्याकडे ते येऊन गेले आणि शहराच्या विविध प्रश्नांवर जे जे काही आपल्यापुढे नागरिकांकडून मुद्दे आले होते त्यासंबंधी त्यांनी अतिशय सविस्तर असं विवेचन केलेलं होतं. आणि गेले काही महिने मी बघतोय की डांगेसाहेब स्वतः सकाळी तिथे येतात आणि स्वतः त्या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभागी होतात. पुलाखाली कचऱ्याचे ढीग पूर्वी पडलेले असायचे किंवा नगरमध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की वर्षानुवर्ष कचरा जिथे टाकला जायचा तिथे डांगेसाहेबांनी स्वतः उभं राहून त्या कर्मचाऱ्यांबरोबर तिथली स्वच्छता करण्यामध्ये स्वतः त्यामध्ये ते असल्यामुळे साहजिकच कर्मचारी देखील मनापासून काम करत होते आणि या सगळ्यांचं फलित म्हणून मला असं वाटतं की हा जो सन्मान आपल्या महापालिकेला मिळाला आहे तर त्याचं यश नक्कीच डांगेसाहेबांना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना द्यावं लागेल. काही जण टीका करतात की अजूनही नगरमध्ये कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत आणि त्यातही काही खोटं असं नाही आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की आता करंदीकर हॉस्पिटल आपण जेव्हा जातो तेव्हा कोपऱ्यावर मोठा ढीग असतो किंवा आपण बालिकाश्रमकडे जातो तर तिथे डाव्या बाजूला पण कचरा पडलेला असतो. तर मला असं वाटतं की यामध्ये महापालिकेबरोबर नागरिकांचं पण खरं उत्तरदायित्व आहे कारण कचरा काही महापालिका करत नाही, कचरा करणारे आपणच नागरिक असतो आणि आपण हा कचरा खरं म्हणजे महापालिकेने घंटागाड्या सुरू केलेल्या आहेत. जर आपण तिथे ओला कचरा कोरडा कचरा असा वेगवेगळा करून जर दिला तर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था महापालिकेने त्यांच्या पातळीवर चोख केलेली आहे पण अनेक नागरिक हे करताना दिसत नाही. ते तसाच कचरा घेतात आणि आपल्या कुठल्या तरी गल्लीच्या कोपऱ्यावर कुठल्या तरी जिथे मोकळी जागा आहे तिथे टाकून देतात आणि मग हा कचरा साठतो. तो जर वेळच्या वेळी उचलला नाही गेला तर मग कुसतो, मग त्याची दुर्गंधी सुटते, मग अनारोग्य निर्माण होतं आणि त्यातून मग शहराचं पण एक वाईट असं रेप्युटेशन तयार होतं. तर मला असं वाटतं की जर कचरा कुठे असा अवतीभोवती रिकाम्या जागेत टाकलाच नाही, उकिरडाच जर आपण करायचं थांबवलं आणि रोज किंवा आठवड्यातून काय 3-4 तुमच्याकडे जी घंटागाडी येत असेल तुमच्या परिसरामध्ये त्याच गाडीमध्ये जर बंद करून आपण त्या पिशव्या जर दिल्या कचऱ्याच्या तर मला वाटतं कचऱ्याचा 100% प्रश्न सुटू शकतो. पण ती शिस्त जी हवी असते ना नागरिकांच्या मनामध्ये रुजलेली हवी असते किंवा नागरिकांनी ज्या पद्धतीने कचऱ्याचं प्रमाणच कमी करायला पाहिजे. अनेकदा आपण काय करतो अनावश्यक गोष्टी घेतो, खरं म्हणजे अनेक फळांच्या सालींसारखा जर प्रकार असेल त्याचा कचरा खरं म्हणजे निर्माण व्हायलाच नको. तुम्ही केळी खाल्ली आणि त्याच्या साली जर तुमच्याच घराच्या आवारामध्ये छोटंसं कंपोस्ट खत तयार करण्याचं तुम्ही जर एक कुंडी ठेवली किंवा एक डबा ठेवला एखादं खोकं ठेवलं किंवा खड्डा केला तर तो कचरा रस्त्यावर येण्याचा काही संभवच नाही. त्याचं खत तयार होईल ते तुमच्याच झाडांसाठी उपयुक्त ठरेल. जो कचरा आपण अनावश्यक रोज आपण नव्या नव्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्स आणतो मग घरात कधीतरी त्याचा ढिगाराच असतो मग तो टाकून देतो आपण किंवा खाद्यपदार्थ अनेक ठिकाणी मला असं दिसतं की अनेक हॉटेल्समध्ये ज्या पार्ट्या होतात समजा 200 पार्टी त्यातल्या 100 अन्न संपतं आणि 100 अन्न अक्षरशः नंतर फेकून द्यावं लागतं. तर हे जे कचऱ्याचं प्रमाण आहे ना ते जर आपण कमी करू शकलो त्यासाठी वेगळ्या पद्धतीने आपल्या जगण्यामध्ये जर आपण काही बदल करू शकलो तर मला असं वाटतं की हा जो रस्त्यावर फेकला जाणारा कचरा आहे ना तो दिसेना असा होईल आणि आपलं शहर खऱ्या अर्थाने 100% स्वच्छ होऊ शकेल. जे इंदूरमध्ये होऊ शकलं जे सुरतमध्ये होऊ शकलं ते आपल्या अहिल्यानगरमध्ये का नाही होणार. तर मला असं वाटतं की महापालिकेच्या बरोबरीने जर नागरिकांनी ठरवलं तिथल्या नगरसेवकांनी ठरवलं जे स्वतःला नेते म्हणवतात जरी ते राजकारणात असतील समाजकारणात असतील किंवा अन्य क्षेत्रामध्ये असतील या सगळ्यांनी ठरवलं की आपलं शहर आहे आपला भाग आहे आपली गल्ली आहे आपल्या घराचा परिसर आहे तो स्वच्छ असायला हवा तर सगळं शहर स्वच्छ व्हायला मला असं वाटतं की 8 पण लागणार नाहीत. पण आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, पण घरातला कचरा शेजाऱ्याच्या दारापुढे टाकतो, रस्त्यावर टाकतो, आणि मग सगळं शहर अस्वच्छ व्हायला 2 दिवसही लागत नाहीत. 2 दिवसामध्ये पुन्हा कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं दिसतं. तेव्हा डांगेसाहेब असताना तर स्वच्छता ठेवायचीच आहे, पण पुढच्या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये आपलं शहर हे कसं आरोग्यदायी आणि स्वच्छ सुंदर बनेल, हिरवगार होईल, यासाठी आपण कटिबद्ध होऊया.
1: नक्कीच. आता जो आपल्या शहराला देशात 5वा नंबर मिळाला, कधी आपण 1 नंबर 2 नंबर असा कधी आणू याकडे प्रयत्न करू. आणि राज्यातही आपला 4था नंबर आहे, म्हणजे आपण खूप चांगलं काम करतोय. अजून चांगल्या प्रकारे केलं तर आपण नक्कीच 1-2 नंबरला असू असं मला वाटतंय. सर अजून काय आहे आज
0: कोमल? आणखीन एक मी आजच एक लेख वाचला, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबद्दल आलं होतं. आपल्याकडे आता आयुर्मान आता वाढलेलं आहे. आपल्याकडे पूर्वी 60-70 म्हणजे खूप म्हातारा असं आपण समजत होतो. आता 90-100 वर्षाची माणसं पण आपल्याला दिसतात, आणि 75 म्हणजे काहीच वाटत नाही, म्हणजे 75 वय असलेली माणसं पण आज सक्रियपणे काम करताना दिसतात. पण जी मंडळी 60च्या वर असतात त्यांचे अनेक प्रश्न शहरांमध्ये जाणवायला लागलेले आहेत. एकाकीपणा असेल, त्यांचे विविध आजार असतील, किंवा त्यांची तुटपुंजी पेन्शन असेल, किंवा त्यांच्यासाठी ज्या शहरामध्ये आवश्यक नागरी सुविधा असायला पाहिजेत त्या नसणं असेल, किंवा त्यांच्यासाठी जी एक सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे घरामध्ये आणि समाजामध्ये ती आता थोडीशी मिळत नाही असं दिसतं. म्हणजे पूर्वी ज्येष्ठांविषयी नव्या तरुण पिढीमध्ये खूप आदर असायचा, आजी आजोबा म्हणून त्यांना ट्रीट केलं जायचं. आता मात्र तशी स्थिती आता दिसत नाही. विशेषतः शहरांमध्ये ज्या काही ज्येष्ठांसाठीच्या सुविधा असतात, परदेशात ज्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात, म्हणजे त्यांना बसमध्ये पुढच्या दारांनी प्रवेश असतो, सीट्स असतात, प्रत्येक ठिकाणी त्यांना रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था केलेली असते, त्यांच्यासाठी चांगले फुटपाथ असतात, त्यांच्यासाठी ठिकठिकाणी बसण्यासाठी सोयी असतात, किंवा त्यांना जर मदत लागली तर स्वयंसेवक असतात, रस्ता ओलांडायचा असेल किंवा कुठे बँकेमध्ये त्यांचं काम असेल तर तिथे मदत करणारी माणसं उपलब्ध असतात. आपल्याकडे दुर्दैवाने ज्येष्ठांसाठी अशा कुठल्याच नागरी किंवा सार्वजनिक सुविधा आपण ज्याला म्हणूयात तशा फारशा दिसत नाहीत. म्हणजे ज्येष्ठांना पायऱ्या चढायला त्रास होतो. आपल्याकडे अनेक इमारती अशात की तिथे कुठल्याही प्रकारच्या लिफ्ट नाही आहेत. आपल्याकडे कुठल्याच महत्वाच्या रस्त्यांवर आपल्याला चांगले फुटपाथ दिसत नाहीत, किंवा नाना नानी पार्क एखादा असेल पण सगळ्या बागांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा म्हणून त्यांना तिथे बसता येऊ शकेल, एकत्र येऊन गप्पा मारता येऊ शकतील, अशा ज्या गोष्टी हव्या असताना त्या आपल्याकडे फार अभावानेच बघायला मिळतात. ज्येष्ठांचे संघ आहेत, संघटना आहेत, पण त्यातली संख्या बघितली तर तो 1% भाग म्हणावा लागेल. 99% लोकांना अजूनही अनेक प्रश्नांशी झगडावं लागतंय. विशेषतः आता जे ध्वनी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, रस्त्यांनी आपल्याकडे अजूनही मोठमोठ्या मिरवणुका जात असतात, लग्नाच्या वराती असतात, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे ते संगीत वाजत असतं, नाचगाणी सुरू असतात, आणि आपण विचारच करत नाही की ज्येष्ठांना या सगळ्यांचा किती त्रास शकतो किंवा होत असेल का, तर असा प्रश्न खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे. तर मला असं वाटतं की शासनाने ज्येष्ठांसाठीचं एक अतिशय चांगलं असं धोरण, आपल्याकडे आहेत अशी धोरणं पण त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही. पण मध्यंतरी 2 वर्षापूर्वी असा विचार आला होता की ज्येष्ठांसाठी जे समाजातला खूप मोठा घटक आहे, म्हणजे जवळजवळ 15-20% ज्येष्ठ नागरिक आहेत असं जरी गृहीत धरलं तर त्यांच्यासाठी काही गोष्टी सरकारने करायला पाहिजेत, काही समाजाने करायला पाहिजेत, काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी, लोकल गव्हर्नमेंट आपण म्हणूयात, त्यांनी करायला पाहिजेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्समध्ये सवलत असतेच, पण इन्कम टॅक्स ठेवायलाच नको, किंवा ज्यांना घरं असतात त्यांना मालमत्ता कर असेल त्याच्यामध्ये सवलती देणं आवश्यक आहे, किंवा पासपोर्टसारखी सुविधा असेल तर बाकीच्यांना तुम्ही वेगवेगळ्या तपासण्या निकष लावून पासपोर्ट देत असता, पण ज्येष्ठांना तुम्ही ज्येष्ठांकडून काही गुन्हेगारी होण्याची शक्यता नसते किंवा ते काही दंगाधोपा करण्याची काही भीती नसते, तर ज्या गोष्टी ज्येष्ठांना पटकन देता येऊ शकतील त्या दिल्या जाव्यात, आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी किंवा त्यांच्या जगण्यातला जो चिंतेचा भाग असतो, काळजीचा भाग असतो, तो घालवण्यासाठी त्यांना किमान जर तुम्ही 20,000 रुपये पेन्शन न पाहा, म्हणजे तो कोण आहे, अधिकारी होता की क्लास 4चा कर्मचारी होता, कुठलाच निकष न लावता ज्येष्ठ नागरिक वयाची 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकाला कृतज्ञता भाव म्हणून जर शासनाने अशी पेन्शन सुरू केली तर मला असं वाटतं की ज्येष्ठांपुढच्या अनेक आर्थिक विवंचना दूर होऊ शकतील आणि ज्येष्ठांना जर स्वयंपूर्ण स्वावलंबी जगणं जर ते जगत असतील तर त्यांच्या मुलांकडून नातवांकडून त्यांना मिळणारी जी वागणूक आहे त्यातही मोठी सुधारणा होऊ शकेल. म्हणजे ज्येष्ठ म्हणजे आपल्यावर पडलेला भार आहे किंवा घरातली अडचण आहे किंवा घरामध्ये आता यांचं काय काम आहे आता, तर हा जो एक भाग असतो ना पिढ्या पिढ्यामधला जो एक जो जनरेशन गॅपचा भाग असतो तो हळूहळू कमी होईल. ही मंडळी परिपूर्ण जीवन जगू शकतील, आरोग्यदायी त्यांचं जीवन होईल आणि त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या शहाणपणाचा त्यांनी जे काही कौशल्य आयुष्यभरात मिळवलं आहे त्याचा फायदा ते समाजासाठी करून देऊ शकतील. ज्येष्ठांनाही असं सांगणं आहे की ज्येष्ठांनी पण आपण निवृत्त झालो म्हणजे आपण निष्क्रिय झालो असं समजायचं काही कारण नाही. तुम्ही जोपर्यंत काम करू शकता तोपर्यंत कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये स्वतःला गुंतवून घ्या. आपले छंद जे आधी आपल्याला कधी वेळ नाही मिळाला म्हणून आपण पूर्ण करू शकलो नाही तर त्यासाठी वेळ द्या, मित्र जमवा, गप्पांमध्ये वेळ घालवा, वाचन असेल, गायन असेल, भटकंती असेल, कितीतरी गोष्टी असतात जगण्याला अधिक अर्थपूर्ण करणाऱ्या, तर त्यासाठी वेळ द्या. तुमचं घर आणखीन कसं काय म्हणूया संघटित होईल, घरामध्ये आनंद कसा निर्माण होईल, तर हे करताना तुम्ही खूप अनुभवी आहात आणि आता तुमचंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असा दुराग्रह कधीच मनामध्ये आणू नका. अशा काही थोड्याफार गोष्टी जर आपण करू शकलो तर मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा प्रश्न या देशामध्ये जो निर्माण होणार आहे आणि ही संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे, जसं आयुर्मान वाढत जाणार आहे, जशी औषधं नवी नवी येत जाणार आहे तसं आयुष्य आपलं वाढत जाणार आहे, त्यामुळे 60व्या वर्षी किंवा 98व्या वर्षी जर रिटायरमेंट जर आपल्याला आणखीन पुढे नेता आली, वयाच्या 65 पर्यंत आपण रिटायरमेंटचं वय नेऊ शकलो, अर्थात हा सरकारच्या पातळीवरचा विषय आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांना शारीरिकदृष्ट्या जे फिट आहेत किंवा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी जर असे काही निकष जर लावता आले पुढच्या काळामध्ये तरी देखील हा प्रश्न बराचसा कमी होऊ शकेल, त्याची तीव्रता थोडीशी कमी आपल्याला करता येऊ शकेल. तर मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे आणि हे फक्त शहरासाठी नाही ग्रामीण भागासाठी पण तितकंच लागू आहे, त्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्येष्ठांना देखील सरकारने जर अशा पद्धतीने जर काही सोयीसुविधा आणि सवलती देऊ केल्या तर त्यांचंही जगणं आनंददायी.

0: कोमल, काही कारणानिमित्त आज मी आपल्या अहिल्यानगरच्या सरकारी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. जिल्हा रुग्णालय ज्याला म्हणतात तिथे मी गेलो होतो आणि तिथे केस पेपर माझ्या पाहण्यात आला. या केस पेपरवर रुग्णाचं नाव, वय, व्यवसाय, उत्पन्न, घरचा पत्ता, किती काळ आजारी आहे, रोगाचं नाव वगैरे वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. पण त्यामध्ये मला आणखीन एक तिथे रकाना दिसला, तो म्हणजे जात किंवा कास्ट. माझ्या लक्षात नाही आलं की रुग्णाची जात कशासाठी केस पेपरवर लिहिणं आवश्यक असतं. कारण रुग्ण म्हणजे तो कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, पंथाचा असो, अगदी कुठल्याही स्तरातला असो समाजातला, जातीचा काय फरक पडतो आणि जात कशासाठी त्या डॉक्टरांना किंवा त्या रुग्णालयाला कशासाठी ती माहिती करून घ्यायची असते. एकीकडे आपण जात निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करत असतो, घटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेत, घटनेविषयी आपण नेहमी बोलत असतो, सरकारी पातळीवर आपण प्रयत्न करत असतो की सगळ्यांना समान अधिकार मिळावेत, न्याय हक्क सगळ्यांना प्राप्त व्हावेत. आणि दुसरीकडे अजूनही आपण जात हा प्रकार जोपासत असतो, शाळेचा दाखला असेल किंवा अनेक ठिकाणी कारण नसताना जातीचा उल्लेख आपण करत असतो, त्यातून समाजामध्ये आणखीन काहीतरी भेदाभेद निर्माण करण्याचा काहीतरी प्रयत्न होताना दिसतो. तर मला असं वाटतं की जिल्हा रुग्णालयांनी पुढच्या वेळेस जेव्हा ते हे केस पेपर छापून घेतील तेव्हा त्यामध्ये जातीचा रकाना त्यांनी काढून टाकावा. कास्ट हा जो प्रकार असतो तो लिहिण्याची काही गरज नाही, त्याच्याऐवजी रक्तगटाविषयी लिहावं. वजनाचा एखादा काही जर रकाना असेल तर तो तिथे लिहावा, किंवा अवयवदान करावं, देहदान करा, अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी मला असं वाटतं की ही जर जागा असेल तुमच्याकडे तुमच्या केस पेपरवर तर त्यासाठी उपयोग करावा. लोकांमध्ये चांगलं आरोग्य कसं निर्माण करण्यासाठी जागरूकता आणता येईल त्यासाठी काही जर तुम्हाला ओळी लिहायच्या असतील तर त्या ओळींचा तिथे उल्लेख करावा, किंवा तुम्हाला रक्तदान करायचं तर या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा, नेत्रदान करायचं तर इथे तुम्ही संपर्क साधा. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या जास्त मला असं वाटतं की जातीच्या उल्लेखापेक्षा खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालंय, पण अजूनही या केस पेपरवर अहमदनगरच नाव आहे. हरकत नाही, जोपर्यंत तुम्हाला हे स्टेशनरी वाया नको जायला म्हणून कदाचित त्याचा वापर करणं योग्य ठरेल. पण जो नवा शिक्का मारला जातोय ना त्याच्यावर तोही अहमदनगर नावानेच मारला जातो, तर शिक्का करून घेणं काही अवघड नाही, त्याला काही जास्त खर्च लागत नाही अहिल्यानगर नावाचा. तर आपण अशा छोट्या गोष्टी असतात ना त्या कशा आपल्याला दुरुस्त करता येतील हे आपण बघितलं पाहिजे. कोमल, आणखीन एक विषय आज माझ्या वाचनात आला, तो म्हणजे ज्यांना श्वान पाळायचे असतात म्हणजे कुत्रे ज्यांना आवडतात आणि ज्यांच्या घरामध्ये त्यांना कुत्रे ठेवावे वाटतात, आवड असते, हॉबी असते, तर अशा श्वान पालकांसाठी आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं श्वान पालक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. म्हणजे तुम्हाला कुत्रा पाळायचा असेल तर त्याची निगा कशी राखायची, काय काय काळजी घ्यायची, त्याचं पोषण असेल, संगोपन असेल, त्याला काही औषधं द्यायची असतील, इंजेक्शन्स द्यायचे असतील, किंवा त्याच्या संबंधी ज्या ज्या काही सवयी असतील, या सगळ्यांची माहिती असलेला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. त्यामुळं केवळ कुत्रा पाळायचा तो हौस म्हणून पाळू नका, तर आपल्या परिसरातल्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये किंवा त्या कुत्र्यापासून काही अपाय होता कामा नये. बरोबर, काही वेळा एखादा कुत्रा जर पिसाळला गेला किंवा मोकळा राहिला, त्याला पट्टा नसेल, तर काही जणांचा कुत्रा इतरांना चावू पण शकतो, त्यामुळे कुत्र्यापासून जर काही इजा होणार असेल किंवा उपसर्ग पोहोचणार असेल इतरांना तर त्याची जबाबदारी मला असं वाटतं श्वान पालकावर असते. तर श्वान पालकाला मुद्दाम असं जर शिक्षण दिलं गेलं, प्रशिक्षण दिलं गेलं, प्रॅक्टिकल्स करून घेतले त्याच्याकडून, तर कुत्र्याचा पण जीव मला असं वाटतं की त्यालाही जरा सुखद अनुभव मिळतील आपल्या मालकाकडून आणि शेजारी राहणाऱ्यांना. म्हणजे शेजाऱ्यांनी कुत्रा पाळला असेल तर बाकीच्यांना धास्ती असते ना, अरे बापरे कुत्र्याचं काय करायचं. आणि काही कुत्रे तर मी असे भयानक कुत्रे बघितलेलेत की जे 4-4, 5-5 फूट उंचीचे असतात आणि त्यांनी जीभ बाहेर काढली तर विधभर जीभ आपली पण बाहेर येते, एवढे भयानक कुत्रे असतात की जे पाळायला बंदी असते अनेक देशांमध्ये. तर अशा कुत्र्यांच्या मालकांना आपण आवाहन करूयात की येत्या 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेश तुम्ही या अभ्यासक्रमासाठी घेऊ शकता आणि त्यातून अनेक चांगले श्वान पालक निर्माण होतील. प्रशिक्षित श्वान पालक तयार होणं ही मला असं वाटतं की काळाची गरज आहे. आणि दुसरं नगरमध्ये आपण बघतो की मोकाट कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे कोमल, म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये कुत्र्यांची झुंडच असते. 50-50 कुत्रे जर समोर असतील तर एखादा लहान मुलगा तो काय त्यांना प्रतिकार करू शकणार आहे. अनेक वाहन चालक, म्हणजे आज सकाळीच मला हॉस्पिटलमध्येच एक तिथलीच सेविका भेटली, ती म्हणाली मी काल परवास 15 ऑगस्ट नंतरचाच प्रसंग तिने सांगितला की ती गाडीवरून चालली होती टू व्हीलरवरून आणि पलीकडे खूप लांब कुत्रे भांडत होते आणि अचानक ते सगळे भांडत भांडत रस्त्यावर आले आणि त्या महिलेच्या गाडीवर धडकले. तिला काहीच करता आलं नाही की एवढे कुत्रे होते की शेवटी ती बाजूला खड्ड्यात पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने जर काही अपघात होत असतील, कुत्र्यांचे दंश किंवा कुत्रा चावत असेल, पिसाळलेले कुत्रे असतील, तर ते शहराच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. मुलांच्या मनात खूप भीती निर्माण होते आणि आयुष्यभर मग तिटकारा निर्माण होतो प्राण्यांबद्दल. एक सायकोलॉजिकल परिणाम असतो ना कुत्र्याची भीती मनात असते, किंवा कुत्रा जर हे नसेल, स्वच्छ धुतलेला नसेल, त्याला व्यवस्थित साबणाने साफ केले नसेल, तर आजारही अनेक पसरतात प्राण्यांपासून. तर तीही पाळलेल्या कुत्र्यांच्या बाबत आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हे जे मोकाट कुत्रे आहेत त्यांचा बंदोबस्त महापालिकेने कसा चांगल्या प्रकारे लावता येईल, म्हणजे आपल्याकडे प्राण्यांविषयीचे कायदे आहेत, प्राण्यांना त्रास होता कामा नये वगैरे वगैरे, तर मला असं वाटतं की जे त्रासदायक कुत्रे आहेत ना ते आपण पकडले पाहिजे. त्यांच्यावर काय जे निर्बीजीकरण वगैरे शस्त्रक्रिया असेल किंवा त्यांच्यासाठी काय वेगळा पर्यायी पुनर्वसनाचा भाग असेल तो महापालिकेने बघावा. पण कुत्र्यांमुळे होणारा शहराचा अस्वच्छतेचा भाग हाही महापालिकेने लक्षात ठेवला पाहिजे. कारण कुत्र्यांसाठी कुठे शौचालय नसतात. आपण नागरिकांना म्हणू शकतो की तुम्ही रस्त्यावर शौचालय बसू नका, कुत्र्यांना काय, हे मोकाट कुत्रे तर त्यांना कुठे जबाबदारी घेत नाही त्याची. आणि ही अशी हजारो कुत्री शहराला अस्वच्छ करत असतात, दुर्गंधी पसरवत असतात, तर त्यामुळं शहराचं जे चित्र असतं तेही थोडंसं खराब होत जातं. त्यामुळे पहिली गोष्ट तर ज्यांना घरात पाळायचे आहेत त्यांनी हा कोर्स करावा आणि महापालिकेने मोकाट कुत्र्यांवर अजिबात दया दाखवू नये, तातडीने त्याबाबत त्यांनी कार्यवाहीला सुरुवात करावी.
1: नक्कीच नक्कीच. आणि सर कधी कधी तर असं होतं की कुत्रे पाळण्याची इच्छा तर असते पण त्याचं ते मोठं झालं, ते थोडंसं वियर्ड बिहेव करायला लागलं, तर हे जे पालक आहेत कुत्री पालक ते त्यांना सोडून देतात, मग त्यामुळे अनेक गोष्टी घडतात. असंही पालकांनी करू नये जे कुत्री पाळणार आहेत
0: आणि त्याला फिरायला नेणं असेल किंवा तुम्ही बागेमध्ये घेऊन जाता, प्रवासात घेऊन जाता, तर काय काळजी घेतली पाहिजे. किंवा काही मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की काही रानटी प्रकारचे कुत्रे असतात ते जंगलातच असायला पाहिजेत, पण ते जर तुम्ही सोसायटीमध्ये पाळत असाल त्यांच्यामुळे काही जर बाकीच्या लोकांना त्रास होत असेल तर त्याची जबाबदारी त्या कुत्रे पाळणाऱ्यावर असली पाहिजे. महापालिकेने त्यांना लायसन्स देतानाच किंवा परवानगी देतानाच या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आणि सर आणखीन काय आहे आज
0: कोमल? आणखीन एक विषय असा आहे की मी 2-3 वर्षांपासून प्रयत्न करतोय की जेव्हा आपल्या नगरच्या न्यायालयाला 200 वर्ष पूर्ण झाली तेव्हा असा एक प्रस्ताव दिला होता की न्यायालयाचा इतिहास लिहिला जावा, 200 वर्षात कुठल्या महत्वाच्या केसेस लढल्या गेल्या, कोण न्यायाधीश झाले, कोणी कोणी महत्वाचे दावे इथे लढवले. आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे न्यायमूर्ती रानडे इथे जज होते, आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे मोठे नेते वकील म्हणून इथे येऊन गेलेले आहेत, किंवा सरोज बॉम्बस्फोटासारख्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये जी आंदोलनं झाली त्यातल्या महत्वाच्या घटना इथे घडलेल्या आहेत आणि त्याचे खटले आपल्या कोर्टात चाललेले आहेत. पण माझ्या दुर्दैवाने त्याची दखल कोणी घेतली नाही. न्यायालयाची 2 शताब्दी साजरी झाली, कार्यक्रम झाले, पण हा जो इतिहास जपण्याचा भाग आहे ना किंवा जुने डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवणं जो भाग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जुनं कोर्ट ज्या इमारतीत होतं तो म्हणजे चंगेज खान पॅलेस, आपल्या सध्या शहरातल्या कोर्ट गल्लीमध्ये ती इमारत आजही आहे, तर ती रिकामी इमारत आहे, तिथे काही सध्या करत नाहीत, काही उपयोग नाही, तर ती तशीच राहिली तर ती काही वर्षांनी खराब होऊन जाईल. देखभाल दुरुस्ती करणं आवश्यक असतं प्रत्येक इमारतीला. तर मी एक प्रस्ताव त्यांना दिला होता की तिथे न्यायालयाचा सगळा इतिहास तिथे प्रदर्शित केला जावा, कागदपत्र असतील किंवा काही जप्त केलेल्या गोष्टी असतात त्या ऐतिहासिक महत्वाच्या असतात, तर त्या तिथे तुम्हाला एक म्युझियम सारखं एक दालन करता येईल आणि ती आठवण कायमची लोकांना राहील त्या निमित्तानं. आपल्याकडे न्यायालयाची 150वी वर्धापन दिनाची फार मोठी प्रसिद्धी झाली होती, मोठा कार्यक्रम झाला होता, 200 म्हणजे द्विशताब्दीचा पण स्मरणिकेचा मोठा कार्यक्रम झाला. पण आता या स्मरणिका प्रत्येकाला बघायला उपलब्ध नाहीयेत, पण त्यातलीच माहिती, त्यातली जी नावं आहेत, यादी आहे न्यायाधीशांची, अशा गोष्टी आपण तिथे जर छानपैकी शोकेस करून प्रदर्शित केल्या तर प्रत्येकाला ते बघायला त्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे ते शक्य होईल. नगर हे भारतातलं जुन्या कोर्टांपैकी एक आहे, म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये दुसरीकडे कुठेही कोर्ट नव्हती ब्रिटिशांची, तेव्हा नगरमध्ये मुन्सफ न्यायालय सुरू झालं होतं. त्यामुळे भारतातल्या सगळ्यात जुन्या कोर्टाचा मान देखील आपण खरं म्हणजे गौरवाने मिरवला पाहिजे, पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि आज एक बातमी पुढेहून आली की पुण्यामध्ये मात्र त्यांनी न्यायिक इतिहासाचं संकलन सुरू केलं. पुण्यातल्या सगळ्या वकिलांनी, तिथल्या बार असोसिएशननी आणि त्या सगळ्यांनी मिळून आता पुण्याचा न्यायालयाचा इतिहास सगळा शोधायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पुणे खंडपीठासाठी प्रस्ताव तयार करायचा आहे, त्यासाठी सगळी माहिती जोडायची आहे. तर मला असं वाटतं की पुणेकरांनी आता पुढाकार घेतल्यानंतर नगरकरांनी मागं राहता कामा नये. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्याकडे जुनी पिढी आहे वकिलांची, अनेक निवृत्त न्यायाधीश आहेत, न्यायालयाचं स्वतःचं खूप जुनं रेकॉर्ड रूम आहे. तर या सगळ्यांचा उपयोग करून ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाची मदत घेऊन आपण एक छान नगरच्या न्यायालयावरचा संदर्भ ग्रंथ निर्माण करू शकू आणि म्युझियम देखील आपल्याला त्यातून साकारता येऊ शकेल.
1: आणि सर, नेहमीच संकल्पना आपली असते पण आपल्याकडे त्यावर काम केलं जात नाही आणि मग नंतर दुसरीकडे केल्यावर मग आपल्याला आठवतं अरे आपलीच ही संकल्पना होती, आपण करायला हवं होतं, त्याला उशीर होतो, पण असं न होता अजून आपल्याकडे वेळ आहे तर आपण हे सगळं काम करायला हवं. कारण की काही दिवसानंतर असं होईल की हा इतिहास माहीत असणारे जे तज्ज्ञ आहेत ते आपल्यात नसतील, असं नको व्हायला. तर यामुळे आतापासूनच आपण तयारी केली तर हा इतिहास आपल्यामध्ये टिकून राहील. तर खरं म्हणजे आपले श्रोते वाट पाहत आहेत एका विनोदाची, हसण्याची. तर आजचा विनोद आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
0: कोमल, हा पण डॉक्टरांचाच विनोद आहे. एका हॉस्पिटलमधलं दृश्य आहे आणि ते डॉक्टर त्या पेशंटला सांगतात, डॉक्टर रुग्णाला म्हणतात, शस्त्रक्रिया झाल्यावर उद्या तुम्ही सर्व तुमच्या कुटुंबियांना भेटू शकता. पेशंट डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर माझं कोणीच नाही हो, सर्व वारले आहेत. डॉक्टर म्हणतात, मला माहिती आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या डॉक्टरांना काय सांगायचं होतं ते त्यांनी छानपैकी मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. खरं म्हणजे गंभीर विनोद आहे, पण कधी कधी डॉक्टर मंडळी पण असे छान विनोद करत असतात. आपण श्रोत्यांना नेहमी सांगतो की तुम्ही तुम्हाला आवडलेले, तुम्ही वाचलेले, ऐकलेले किंवा नव्याने काही जर तुम्हाला सुचले असतील तर ते विनोद जरूर रेडिओ नगर कडे पाठवा. तुमच्या नावाचा उल्लेख करून आपण हे विनोद सगळ्यांना ऐकवायचं.

श्रोतेहो, आज आहे 7 जुलै. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण आज आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके इतिहास संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार आणि आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक स्वर्गीय भूषण देशमुख यांचा जन्मदिवस आहे. मी त्यांना अभिवादन करते. आणि याच निमित्त आपण ऐकत होतात अवतीभोवती या सदरामध्ये भूषण देशमुख यांनी आपल्याशी साधलेला संवाद, त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांचा आवाज. सरांची शिकवण नेहमी आपल्यासोबत असेल. मी सरांना पुन्हा एकदा अभिवादन करते. खरं म्हणजे काय बोलावं हे देखील सुचत नाहीये. एकच म्हणेल, सर तुमचा हा आशीर्वाद नेहमी असाच आमच्यावर ठेवा. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू झालाय. मंडळी, नगर शहरावर अपार प्रेम असणारे निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएमचे माजी मानद संचालक श्री भूषण गोपाळ देशमुख यांचा जन्मदिवस. पण कधी वाटलं नव्हतं सर की तुमची साथ इतक्या लवकर सुटेल. कालच एक महिना झाला तुम्हाला जाऊन आणि अजूनसुद्धा हे एका दुःखद अशा स्वप्नासारखं वाटतंय. सर, अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले हे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे चालते बोलते तुम्ही ज्ञानकोश होतात. तुम्ही खूप काही शिकवलं आम्हाला आणि अजून खूप काही शिकायचं होतं सर. तुम्ही जिथेही असाल तिथे तुम्ही कायम सुखात राहा. तुमच्या जन्मदिवसानिमित्त सर तुम्हाला विनम्र अभिवादन. मंडळी, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार, पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, या गाण्याने आत्ताच जे आपण जे गाणं ऐकलं आपल्या विठ्ठलाचं, ते गाणं ऐकून नक्कीच आपलं मन प्रसन्न झालेलं असणार आहे, कारण आजपासून आषाढी वारीच्या पवित्र प्रवासाला सुरुवात झालेली आहे. देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत. ही वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर श्रद्धा, समता, प्रेम आणि मानवतेचा उत्सव आहे. टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा अखंड जप यामुळं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय. वारकरी परंपरा आपल्याला शिकवते की माणूस की संयम, सेवा आणि एकतेचा मार्ग हाच खरा जीवनाचा मार्ग आहे. पावसाच्या सरी अंगावरती झेलत, विठुरायाच्या भेटीची आस मनात बाळगत हजारो वारकरी आनंदानं हा प्रवास पूर्ण करतात. आषाढी एकादशीपर्यंत हा भक्तिमय सोहळा सुरूच राहणार आहे. या पवित्र वारीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू दे, हीच आपल्या मायबाप विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जाग

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आत्ताच राधा ही बावरी हे अगदी सुंदर असं गीत आपण ऐकलेलं आहे आणि जे की आपल्या जेव्हा आपण शाळेत असायचोत ना तर तेव्हा हे गाणं ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी आपल्या गॅदरिंगला हे प्ले होतच होतं. कोणता ना कोणता वर्ग हे गाण्यावरती डान्स बसवतच होता. असो तर मंडळी आपण मगाशी आषाढी वारीबद्दल बोलत होतो तर आषाढी वारी म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जप आणि लाखो वारकऱ्यांचा भक्तिमय असा प्रवास. पण या वारीचा एक महत्वाचा आधारस्तंभ असतो तो म्हणजे स्त्री शक्तीचा. डोक्यावरती तुळशी वृंदावन, हातामध्ये टाळ, ओठांवरती अभंग आणि मनामध्ये विठ्ठलावरील नितांत श्रद्धा अशा असंख्य महिला वारकरी ज्या आहेत ना, महिला वारकरी या वारीची परंपरा आजही जपताना दिसतात. घराची जबाबदारी सांभाळत, कुटुंबाची काळजी घेत आणि अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करत त्या श्रद्धेचा आदर्श घालून देत आहेत. वारी आपल्याला शिकवते की भक्तीला लिंग, जात किंवा वयाची मर्यादा नसते. संत परंपरेत सुद्धा महिलांचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. त्यांच्या भक्तीनं, सेवाभावानं आणि चिकाटीनं वारी ही अगदीच समृद्ध झालेली आहे. यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला आणि तिच्या निस्वार्थ भक्तीला मनापासून सलाम करूयात. रामकृष्ण हरी मंडळी, भेटूयात एका म्युझिकल आणि छोट अशा ब्रेक नंतर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल मधुमेह म्हणजेच डायबिटीज ही झपाट्याने वाढणारी समस्या बनलेली आहे. आयुर्वेदानुसार मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबत योग्य तो आहार आणि जीवनशैली अत्यंत महत्वाची आहे. सकाळी कोमट पाणी पिणं, नियमित व्यायाम आणि योगासनं करणं तसंच प्राणायामाचा सराव करणं फायदेशीर ठरू शकतं. आहारामध्ये कारलं, मेथी, जांभूळ बियांची पूड, आवळा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यानं रक्तातील साखर जी आहे ती नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. तथापि प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे कोणतेही आयुर्वेदिक औषध किंवा काढा हे स्वतःहून सुरू करू नका. अनुभवी आयुर्वेदिक वैद्य किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार सुरू करा. तसेच डॉक्टरांनी दिलेली मधुमेहाची औषधं स्वतःहून बंद करू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला यांचा समतोल तुम्ही जर राखला ना मंडळी, तर मधुमेहावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे मंडळी निरोगी राहा, सजग राहा. त्याचसोबत मी जे तुम्हाला टिप्स दिले ते नक्कीच फॉलो करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची जी समस्या आहे ना, तर ती अनेकांना जाणवतीये. यामागे अनुवंशिकता, ताणतणाव, अपुरा आहार, काही जीवनसत्वांची कमतरता आणि झोपेचा अभाव अशी कारण सुद्धा असू शकतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये प्रथिन, लोह, व्हिटॅमिन, त्याचसोबत B12 आणि D यांसारखी व्हिटॅमिन, त्याचसोबत तांब यांचा सुद्धा समावेश हवा. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, सुकामेवा, फळे आणि दूध यांचा नियमित आहारामध्ये समावेश जर तुम्ही केला ना मंडळी, तर खूप छान असा फायदा तुम्हाला दिसून येईल. आयुर्वेदामध्ये आवळा, भृंगराज आणि कढीपत्त्याचा वापर केसांच्या आरोग्यासाठी केला जातो. मात्र पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होतील असा याचा ठोस वैज्ञानिक पुरावा तर नाहीये. जर कमी वयामध्ये अचानक मोठ्या प्रमाणामध्ये केस पांढरे होत असतील ना, तर मंडळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यकता तपासण्या करून घेणं योग्य ठरेल. निरोगी आहार, कमी ताण आणि योग्य निगा केसांची हेच सुंदर आणि निरोगी केसांचं रहस्य आहे. तर मंडळी, तुम्ही पण तुमच्या केसांची, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: ते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे। मंडळी, अनेक महिला आजकाल अनेक ठिकाणी कार्यरत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि कामाच्या ठिकाणी असलेली सुरक्षितता हा आता महत्वाचा प्रश्न बनत चाललेला आहे। कारण अनेक घटना आपण पाहतच आहोत, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला पॉश ऍक्ट याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत रुपाली खरडकर मॅडम यांच्याकडून। तर सर्वप्रथम तुमचं आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप खूप स्वागत आहे।
3: धन्यवाद ऋतू, पॉश ऍक्ट बद्दल बोलण्याची संधी दिलीस। लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट, ज्याला आपण पॉश म्हणून ओळखतो, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 असंही त्याला म्हटलं जातं। यामध्ये प्रतिबंध, मनाई आणि निवारण अशा तीन महत्वाच्या बाबी पॉशच्या अंतर्गत येतात। हा कायदा का झाला, तर हा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालता यावा यासाठी 2013 साली हा कायदा आपल्या भारतामध्ये लागू झाला आणि हा कायदा संपूर्ण भारतात लागू झालाय। या कायद्याची व्याप्ती बरीच मोठी आहे। कुठलीही संस्था असू दे, शैक्षणिक असू देत, ऑर्गनायझेशन असू दे, एनजीओ असू दे, कंपनी असू दे, काहीही असू देत, जिथे 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक काम करतात त्यांच्यासाठी पॉशची कमिटी असणं कंपनीमध्ये हे कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर जिथे 10 पेक्षा कमी लोक काम करतात त्या लोकांना सुद्धा त्यांच्या या पॉशची नोंदणी ही डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये करणं गरजेचं आहे। सो भारतात कुठेही कामाची जागा असेल तिथे स्त्रिया काम करत असू देत किंवा करत नसू देत, पण पॉशचा कायदा हा प्रत्येक ठिकाणी लागू होतो। पण कायद्याचे उद्दिष्ट अशी आहेत की महिलांना समान संधी मिळावी, त्याच्यानंतर महिलांचा कामाच्या ठिकाणी सन्मान राखला जावा, कामाचं वातावरण सुरक्षित असावं आणि कुठल्याही महिलेचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केला जाता कामा नये, अशी ही कायद्याची उद्दिष्ट आहेत पॉशची। लैंगिक छळ, ज्याला इंग्लिशमध्ये सेक्शुअल हरासमेंट असं म्हणतात, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत। कलम 2 नुसार त्यामध्ये एक किंवा अधिक वर्तन अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे याचा समावेश होतो। त्याच्यामध्ये तुम्ही शारीरिक छळ असेल, चुकीची मागणी असेल, चुकीचे बोलणे, टोमणे मारणं, आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवणं, पोस्ट पाठवणं, सोशल मीडियावरनं पोस्ट शेअर करणं, त्यानंतर महिलेला ऑकवर्ड होईल किंवा तिला आवडणार नाही किंवा तिला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटेल, अपमानित झाल्यासारखं वाटेल, असे कुठलेही व्हर्बल नॉन व्हर्बल जे कमेंट्स असतात, आक्षेपार्ह नावांनी संबोधन एखाद्या महिलेला कामाच्या ठिकाणी, बरेच असे आपण चित्रपटाच्या माध्यमातून आता हे असे बरेच शब्द आपल्याला माहिती झालेत समाजामध्ये, की बेब म्हणणं, सेक्सी हा शब्द वापरणं, माल म्हणणं, आयटम म्हणणं, ह्या सगळ्या शब्दांना सुद्धा पॉशच्या अंडर कव्हर केले गेले। शिट्टी वाजवणं, एखादी लैंगिक टिप्पणी करणं, डोळा मारणं, शरीराच्या विशिष्ट अवयवांवर टिप्पणी करणं, अयोग्य विनोद कथा सांगणं ज्याच्यामुळे लाजिरवाणं वाटणं किंवा अस्वस्थता निर्माण होणं, अश्लील चित्रपट गीतं म्हणणं, अशा प्रकारचे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या पॉश ऍक्टच्या अंडर येतात। म्हणजे एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल खोटं बोलणं किंवा अफवा पसरवणं ज्याच्याने तिची वैयक्तिक मानहानी होऊ शकते, किंवा कामाच्या ठिकाणी तू फक्त एक स्त्री आहेस आणि कामासाठी आम्हाला एका पुरुषाची गरज आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं हे सुद्धा पॉशच्या अंडर येतं। लिंग आधारित अपमानास्पद गोष्टी वापरणं, फॉर एक्झाम्पल बाळ जन्माला घालणं आणि घराची काळजी घेणं एवढंच तुम्ही महिला करू शकता, म्हणजे चूल आणि मूल, असं जर कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेला ऐकावं लागलं तर ते सुद्धा पॉश ऍक्टच्या अंडर कव्हर होतं। त्यानंतर असंवेदनशील टिप्पणी करणं, एखाद्या व्यक्तीला वारंवार किंवा स्त्रीला वारंवार बाहेर जाण्यासाठी, पिक्चरला जाण्यासाठी, जेवायला येण्यासाठी मागे लागणं, किंवा सायबर स्टॉकिंग जे सध्या आपण बघतो, SMS, MMS, व्हॉट्सअप, ईमेल्स दाखवणं, पाठवणं, एकटक बघणं, अशा अनेक गोष्टी, पाठलाग करणं, अनेक गोष्टी पॉश ऍक्टमध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत।
2: आणि मग या कायद्यानुसार प्रत्येक संस्थेची आणि नियोक्त्याची जबाबदारी कोणकोणती असते? जो कामाच्या ठिकाणी मेन हेड आहे तर त्याची जबाबदारी काय आहे,
3: खरं तर त्या व्यक्तीची सगळ्यात महत्वाची जबाबदारी अशी आहे, ज्याला आपण आता आपण त्या संस्थेचा किंवा त्या ते जी काही कामाची जागा आहे त्या जागेचा तो मालक आपण याला संबोधूयात असं, तर त्यांची तर सगळ्यात आधी मोठी जबाबदारी अशी आहे की आपल्या कामाच्या ठिकाणी आयसी कमिटी म्हणजे इंटरनल कमिटी ज्याला म्हणतात ती आहे का पॉशची, जी कंपल्सरी आहे, आणि ती कमिटी निर्माण करणं. त्या कमिटीमध्ये ज्याप्रमाणे पॉशच्या कायद्यात दिलेले त्याचे स्पेसिफिकेशन आहेत त्याप्रमाणे ती कमिटी असणं. त्या कमिटीचे खरं तर अधिकार हे एका सिव्हिल कोर्टाच्या इतके स्ट्रॉंग असतात, खूप जास्त अधिकार असतात

0: व अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागल्यास तिनं
1: हाँ,
0: तक्रार कशी आणि कुठे करावी, काय पावलं उचलावीत तिने?
1: कॉस्टची जी कमिटी आहे ना, त्या कमिटीकडे ही तक्रार करायची असते. अंतर्गत समिती ज्याला म्हणतो, इंटरनल कमिटी, तिथे ही तक्रार ती स्त्री करूच शकते. आणि रादर त्याच्यासाठी ती अंतर्गत समिती, त्या समितीमध्ये एक पीठासीन अधिकारी, अंतर्गत समितीचं अध्यक्षपद भूषवणारा अशी एक महिला अधिकारी असायला हवी, जी त्या संस्थेतली किंवा त्या कामाच्या ठिकाणची किंवा त्या कंपनीतली सिनियर महिला अधिकारी असायला हवी. कमीत कमी दोन कामाच्या ठिकाणमधले कर्मचारी त्या समितीचे सदस्य असायला हवेत. आणि संस्थेच्या बाहेरील एक सदस्य जो एनजीओ मध्ये काम करणारा पण महिलांच्या कल्याणासाठी आणि पॉश कायद्याची सखोल माहिती असणारा अशी व्यक्ती, उदाहरणार्थ पॉश सल्लागार, ज्याला एक्सटर्नल कमिटी मेंबर असं म्हटलं जातं. काही ठिकाणी काही वेळेला ऍडव्होकेट किंवा वकीलही असतात, त्यांना सुद्धा पॉशचं सखोल ज्ञान असणं आणि महिलांसाठी संबंधित काम करत असणारी ती व्यक्ती असायला हवी. अशी ही अंतर्गत समितीची रचना असते. आणि एखाद्या महिलेला जर समजा अशा प्रकारचा त्रास एखाद्या कामाच्या ठिकाणी सहन करायला लागला असेल किंवा असा अनुभव आला, तर ती महिला इंटरनल कमिटीला, अंतर्गत समितीला लेखी तक्रार देऊ शकते. त्याच्यानंतर ती तक्रार चार ठिकाणी आपल्याला देता येते. सध्या आता आपल्या सरकारने खूप योग्य आणि अतिशय महत्वाची पावलं उचलली आहेत. शी बॉक्स पोर्टल नावाची वेबसाईट आहे, तिथे सुद्धा कोणीही अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जात असेल किंवा अत्याचारांना सामोरं जात असेल तर डायरेक्ट त्या पोर्टलवरती सुद्धा आपण तक्रार नोंदवू शकतो. तिसरी अशी आहे की डिस्ट्रिक्ट ऑफिस जे आहेत आपले, कलेक्टर ऑफिस, तिथे महिला बाल कल्याण आहे, तिथे सुद्धा आपण कंप्लेंट करू शकतो आणि FIR करू शकतो पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जवळच्या. सो अशा चार ठिकाणी आपण तक्रार करूच शकतो. कामाच्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी अंतर्गत समिती हा पहिला ऑप्शन असायला हवा. आणि त्याच्यासाठी त्या अंतर्गत समितीचं काम सुद्धा अतिशय निष्पक्ष आणि त्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना विश्वास वाटेल असं त्यांचं काम असायला हवं.
0: महिलेसोबत लैंगिक शोषण झालंय किंवा लैंगिक छळ झालाय, जेव्हा हे सिद्ध होतं त्या XYZ व्यक्ती विरोधामध्ये, तर तेव्हा त्याच्या शिक्षेची तरतूद काय असते? कायद्याअंतर्गत त्याला काय शिक्षा मिळू शकते?
1: हो, आता अंतर्गत समितीची जी संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर असते ती झाल्यानंतर जर समजा ती व्यक्ती ज्याच्यावरती हे झालेलं आहे, ज्याला रिस्पॉन्डंट असं म्हटलं जातं, ती जर व्यक्ती दोषी आढळली तर त्या व्यक्तीच्या जो गुन्हा आहे किंवा जी काही त्याने हे केलेली आहे त्याचे गांभीर्य तपासलं जातं. आणि ते सिद्ध झालं तर इंटरनल कमिटी म्हणजे अंतर्गत समिती त्या कामाच्या जागेचं किंवा कामाच्या ठिकाणची जी कोणी व्यवस्थापन व्यवस्था आहे किंवा जी लोक आहेत मॅनेजिंग कमिटीमध्ये किंवा ओनर्स आहेत, त्यांच्याकडे रेकमेंडेशन्स द्यायचं. रेकमेंडेशन्स म्हणजे की आम्हाला याच्यामध्ये ही व्यक्ती दोषी आढळलेली आहे आणि जो काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याचं गांभीर्य बघता वेगवेगळ्या शिक्षांचं रेकमेंडेशन IC कमिटी करू शकते. IC कमिटी डायरेक्ट शिक्षा नाही देऊ शकत. लेखी माफीनामा असेल, चेतावणी देणं असेल अगदी किरकोळ असेल तर, किंवा त्याची बढती थांबवणं आहे, वेतनवाढ थांबवणं आहे, गरज वाटल्यास समुपदेशन सत्र सुद्धा त्याला देण्याची गरज आहे असं अंतर्गत समिती सांगू शकते. गुन्हा जर जास्त ह्याचा असेल तर नोकरीवरनं काढून टाकणं, आर्थिक भरपाई देणं, अशा अनेक प्रकारच्या रेकमेंडेशनची हे सोय त्याच्यामध्ये कायद्यामध्ये केलेली आहे.
0: आता आजही अनेक महिला तक्रार करायला घाबरतात, तर त्यामागील कारणं काय आहेत आणि त्यांना तुमचा संदेश काय असेल?
1: महिला तक्रार करायला घाबरतात, बरं का, हे अगदीच आहे. आणि म्हणूनच आपल्या सरकारने आणि खास करून राष्ट्रीय महिला आयोगाने याविषयी अत्यंत कडक पावलं उचलली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने पॉशचं हे झालं पाहिजे देशामध्ये, याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पीडितेला खरं तर हा विश्वासच नसतो ना की मला या ह्याच्यातनं न्याय मिळू शकतो किंवा मला कोणी समजून घेऊ शकतं, हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट असा असतो की कामाची गरज असते आणि आपलं कल्चर, आपली संस्कृती किंवा समाज जो आहे त्याचा, कुठलीही अशा प्रकारची घटना घडली तर आधी संशयाने त्या पीडितेकडे बघितलं जातं. हे आपण अनेकदा स्त्रियांवरती जे अत्याचार होतात त्या बाबतीत आपण बघतो वाचतो, तर त्या
0: बरोबर.
1: पीडितेला ती खात्रीच नसते किंवा तो कॉन्फिडन्स नसतो की मला हा छळ माझा होतोय त्याच्यात मला न्याय मिळू शकेल किंवा मला कोणी ऐकून घेईल. त्यामुळे ती जी भीती असते ती खूपच जास्त असते, त्याच्यामध्ये तिला मानसिक त्रासही खूप होत असतो. बऱ्याच वेळेला मग मुली न किंवा बायका

0: नोकरी सोडून देणं, दुसरीकडे नोकरी बघणं असे पर्याय निवडतात, पण हे काही योग्य पर्याय नाहीयेत. कारण आरोपीला किंवा त्या जो दोषी व्यक्ती आहे त्याला काहीच परिणाम होत नाहीये, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये. त्यामुळे न घाबरता आणि इतर कुठलाही विचार न करता स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार करून पीडितेने तक्रार ही नक्कीच केली पाहिजे आणि थोडंसं स्वतःसाठी खंबीर होऊन पावलं उचलली पाहिजेत. आणि समाजाची पण मानसिकता आता हळूहळू बदलतीये, म्हणजे
1: बरोबर.
0: आपणही स्त्रिया आहोत, आपणही कामं करतो, बघतोय बाहेर, आणि त्याच्यात भर जे राष्ट्रीय महिला आयोगाची जी पावलं उचलली जात आहेत त्याच्याने खूप मदत होतीये. आणि तसं आता आशादायक चित्र आहे की महिलांनी यायला पाहिजे पुढे, म्हणजे तसं घाबरण्याचं कारण नाहीये. भीती जी आहे ना महिलांना, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे प्रत्येक महिलेने, की काय होणार आहे, कायदा आपल्या बाजूने आहे आणि आपण जर योग्य आहोत तर आपण न्याय मागितलाच पाहिजे.
1: अगदीच. आणि कसं आहे की ग्रामीण भागातल्या महिलांना मोस्टली या असे कायदे आहेत हेच माहीत नसतं,
0: माहित नसतं.
1: त्याच्यामुळे त्यांना अशा गोष्टींना बळी पडावं लागतं, अशा गोष्टी
0: हो,
1: त्यांना सामोरं जावं लागतं.
0: अगदी
1: त्याच्यामुळे
0: अगदी
1: हे माहिती होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी
0: जागृत.
1: आपण उपाययोजना काय करू शकतो मग?
0: हो, खर तर ना खूप मोठ्या ह्याच्यावरती काम करण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात. जिथे जिथे महिला काम करतात ना तिथे तिथे जागरूकता मोहीम उघडली पाहिजे किंवा सुरू केली पाहिजे, की कामाच्या ठिकाणी जर असे काही त्रास होत असतील तर आपले अधिकार आहेत जे आपल्याला आपल्या कायद्याने दिलेले आहेत, आणि त्या अधिकारांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि अतिशय संवेदनशीलतेने या सगळ्याकडे बघितलं जातंय आता, आणि न्याय मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामाच्या ठिकाणांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणं, त्यासाठी जागरूकता शिबिरं घेणं, महिलांपर्यंत पोहोचणं, अगदी ज्या घरकाम करणाऱ्या महिला असतात त्यांना सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत पॉश मध्ये घेतलेलं आहे, त्यांच्या सुद्धा अधिकारांचा, त्यांच्या सुद्धा त्रासाचा विचार केलेला आहे. म्हणजे जर एखाद्या घरकाम करणाऱ्या महिलेला त्रास होत असेल आणि तिने जर डिस्ट्रिक्ट ऑफिसर मध्ये किंवा महिला आयोगामध्ये जाऊन कंप्लेंट केली तर तिच्यासाठी सुद्धा न्याय मिळण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे खरं तर आधी महिलांनी हिमतीने जाऊन उभं राहणं आणि कंप्लेंट करणं हे गरजेचं आहे, आणि यासाठी हा कायदा आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर मग सोशल ऑर्गनायझेशन आहेत किंवा पॉससाठी काम करणाऱ्या व्यक्ती आहेत यांनी जागरूकता मोहीम राबवणं, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देणं, या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि सामान्य लोकांनी याच्यामध्ये थोडासा त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे, कारण सरकार त्यांच्याकडून आता सध्या खूप जास्त जोरदार प्रयत्न करत आहे त्यांच्या वतीने. आपणही थोडासा आपल्या वतीने प्रयत्न करणं, आपल्या परीने प्रयत्न करणं सुरू करायला हवं असं मला वाटतं. आणि तुमच्या माध्यमातनं जे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता असं जास्तीत जास्त या कायद्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचणं, फक्त महिलाच नाही पुरुषांपर्यंत सुद्धा, म्हणजे रादर पूर्ण समाजापर्यंतच पोहोचवणं गरजेचं आहे.
1: तुम्ही या ऍक्ट विषयी इतकी महत्वाची माहिती दिली आहे, खरंच तुमचं खूप खूप आभार आहे. तुम्ही हे जी माहिती दिली पॉश ऍक्ट बाबतची, ही नक्कीच आपल्या श्रोत्यांना त्यांच्या हक्काबाबत जागरूकता मिळायला खूप मदत करेल. तर मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आणि पुढील तुमच्या कामांसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा.
0: थँक्यू ऋतू, थँक्यू सो मच.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगर कर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण काही त्यांच्या आठवणी आणि त्यांनी जपवलेली माणुसकी मात्र कायम जिवंत राहते। आज स्वर्गीय श्री भूषण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सहवासातील काही जिव्हाळ्यांच्या आठवणी स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पातील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम ह्या आपल्यासोबत शेअर करत आहेत। चला तर मग त्यांच्या शब्दात उलगडूया स्वर्गीय श्री भूषण देशमुख यांच्या आठवणींचा हा भावस्पर्शी प्रवास।
1: नमस्कार, माझे नाव जयश्री रासने। प्रथम विनम्र अभिवादन भूषणजी देशमुख यांना आणि आमच्या बालभवन स्नेहालय परिवार तसंच परिस बालभवनकडून व माझ्याकडून त्यांना विनम्र श्रद्धांजली। माझे नाव जयश्री कालिदास रासने, मी परिस बालभवन समन्वयिका आहे आणि आम्हाला भूषणजी देशमुख यांचे बऱ्याच वेळा त्यांचा संपर्क झाला आणि बऱ्याच वेळा मी त्यांच्याशी बोलले देखील। खरं तर ते स्नेहालयाचे खूपच उत्तम कार्यकर्ते होते, विशेष म्हणजे आपल्या रेडिओ नगरचे ते व्यवस्थापक होते भूषणजी देशमुख। तसे बऱ्याच वेळा संपर्कात असल्यामुळं त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ऐतिहासिक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, नगरचा इतिहास वगैरे याच्याविषयी ते खूप सुंदर बोलायचे आणि जणू काही त्यांनी ते बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, इतके छान अनुभव त्यांच्या सोबतचे आहेत माझे। आणि एकदा तर आम्ही नगर दर्शन आमच्यासाठी त्यांनी स्नेहालय बालभवनच्या मुलांसाठी हा विशेष प्रोग्राम त्यांनी आमच्या सोबत केला, त्यावेळेचा एक असा प्रसंग आहे की आम्ही संपूर्ण किल्ला फिरलो आणि किल्ल्याची इतकी सुंदर माहिती त्यांनी मुलांना दिली का ते त्यांनी ती माहिती संपवूच नाही आणि सांगतच राहावं इतकी सुंदर माहिती त्यांनी आम्हाला आणि मुलांना म्हणजे ऐकवली ती। आणि ते ऐकताना मुले सुद्धा खूप तल्लीन झाली, नाही हल्लीच्या मुलांना या गोष्टीविषयी जास्त आवडही नसते, असते परंतु इतकी नसते बऱ्याच मुलांना, परंतु त्यांचा इतिहासाविषयी त्यांचा गाढा इतिहास आणि विशेष करून अहिल्यानगर विषयी जी ते माहिती सांगत होते ती खरोखरच ऐकण्यासारखी आणि सुमधुर, कानालाही गोड आणि मनाला भावणारी अशी होती। त्यांच्या सोबतचा एक प्रसंग म्हणजे किल्ल्यावर आम्ही थांबलो असता मुलेही जेवायला बसली आणि तेही आमच्या समवेत जेवायला बसले। जेवायला बसल्यानंतर एखादी व्यक्ती ही मुलांमध्ये मिसळून न राहता आपला वेगळा डबा घेऊन वेगळ्या ठिकाणी जेवायला बसणार, परंतु तसं नाही, त्यांचे विचार आणि त्यांची इतरांमध्ये मिसळण्याची जी पद्धत होती ती खरोखर उल्लेखनीय होती। आणि ते आमच्या मुलांसोबत जेवायला तर बसले परंतु त्यांनी त्यांचा टिफिन देखील शेअर केला, मुलांना सुद्धा ए तुझी भाजी कोणती आहे रे बघू दे, अरे तू काय आणलंस आज, इवन माझा सुद्धा डबा त्यांना इतका आवडला, म्हणे मॅडम आणखीन भाजी असली तर द्या मला हवी आहे, खूप छान झाली आहे। म्हणजे ते इतके मुलांमध्ये खूपच मिसळून वागत होते आणि त्यांची ही पद्धत खरंच मनाला भावण्यासारखी आहे। दुसरा प्रसंग असा की ते बालभवनात मुलांना इतिहासाविषयीच सांगत होते आणि ते सांगत असताना त्यांनी तो इतिहास प्रश्न उत्तर स्वरूपात घेतला, तेव्हा देखील मुलांना खूप छान माहिती त्यांनी दिली आणि अहिल्यानगरचा जणू काही चप्पा चप्पा त्यांनी छानून काढला असावा असं मला वाटतं आणि मुलांना ते खरोखरच ऐकण्यासारखं होतं आणि मुलं ते ऐकून खूप तल्लीन झाली होती। तेव्हा सुद्धा त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून वेगवेगळ्या मुलांशी प्रश्न उत्तर स्वरूपात गप्पा मारणे, इतिहासाविषयी माहिती काढून घेणे आणि खरंच खूप त्यांचा सहवास मला जो लाभला तो खरंच खूप उल्लेखनीय आहे आणि खरंच आपल्यातनंही अशी व्यक्ती जाणं आणि तेही वेळेच्या अगोदर जाणं ही खरोखर आपल्यासाठी खंत आहे आणि विशेष करून स्नेहालयासाठी खरोखर ही बाब अतिशय वाईट आहे। खरोखर तर त्यांचं आपल्याबरोबर असणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं, परंतु असं म्हणतात ना की जो सगळ्यांना आवडतो तो देवाला देखील आवडतो. आणि मला तर असंच वाटतं की नक्कीच देवाला ही व्यक्ती खूप आवडली असणार, आणि त्यांची बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत आणि खरंच वाखाणण्यासारखी आहे, आणि त्याच्यामुळंच देवांनी त्यांना आपल्याजवळ लवकर बोलवून घेतलं. मला खरोखर खूप वाईट वाटतं की अशा व्यक्तीला देवाने इतक्या लवकर नसता नेलं, तर अजूनही त्यांनी आपलं म्हणजे इतिहासाचा अभ्यास पुढे नेला असता आणि आणखीन उल्लेखनीय कार्य त्यांनी त्यामध्ये नक्कीच केलं असतं. धन्यवाद.
0: स्वर्गीय श्री भूषण देशमुख यांचे कार्य, त्यांची माणुसकी आणि त्यांनी दिलेली प्रेरणा सदैव आपल्या स्मरणात राहो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विनम्र आदरांजली. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिर शांती देवो, चिर शांती देवो. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
3: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तिसरी लिंक. वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी आपल्यातून निघून गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास आणि त्यांनी जपलेली माणुसकी आपल्या मनात कायम जिवंत राहते. आज स्वर्गीय श्री भूषण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतींना प्रेमाने उजाळा देण्याचा हा भावनिक क्षण. त्यांच्या सहवासातील काही हळव्या जिव्हाळ्यांच्या आणि प्रेरणादायी आठवणी आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहेत स्नेहालय संचलित मलाला बालभवन येथील केंद्र समन्वयिका रजिया दफेदार. चला ऐकूया त्यांच्या शब्दात स्वर्गीय श्री भूषण देशमुख यांच्या आठवणीचा हा हृदयस्पर्शी प्रवास.
1: नमस्कार, मी रजिया दफेदार, मलाला बालभवन केंद्र समन्वयक. मी भूषण देशमुख सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही आठवणी उजाळा देत आहे. किशोरवयीन कार्यक्रमाच्या माध्यमातून सरांचा नामचा प्रसंग आला. नगरदर्शन ऐतिहासिक शहराची माहिती भूषण सरांच्या मार्गदर्शनाखाली नगरदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक शहर असलेल्या अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर शहराची समृद्ध परंपरा, वारसा व सांस्कृतिक महत्त्व याची सखोल माहिती मिळाली. या संपूर्ण उपक्रमात भूषण सरांनी अतिशय सोप्या व रंजक माहितीपूर्ण पद्धतीने शहराचा इतिहास समजावून सांगितला. सुरुवातीला प्रथम दमडी मस्जिद ची दर्शन मध्ये त्यांनी संपूर्ण दमडी मस्जिदीचा इतिहास सांगितला. त्यानंतर भुईकोट किल्ल्याचा इतिहास त्यांनी पूर्ण बारीक गोष्टीची सखोल माहिती दिली. त्यानंतर चांदबिबीचा महाल व फराबाग यांची सुद्धा सखोल विद्यार्थ्यांना माहिती दिली. इतिहासात तर मुलांनी थोडंफार वाचलं होतं, पण जी अशी पूर्ण सखोल माहिती होती ती विद्यार्थ्यांना नाही मिळाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने ती माहिती समजावून घेतली. भूषण सरांनी सर्वप्रथम शहराच्या स्थापनेविषयी माहिती दिली. सरांच्या इतिहासाविषयी असलेलं सरांनी खूप सुंदर इतिहासाविषयी असलेलं त्यांचं प्रेम आणि विद्यार्थ्याबद्दल सुद्धा आस्था त्यांनी खूप अशा सौजन्यरित्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यामध्ये जेवण केले, सर्व गोष्टी अशा म्हणजे एक मैत्री रूपात केल्या. सरांची आठवण ही म्हणजे एक आमच्यासाठी एक मौल्यवान गोष्ट राहिली. सरांची भेट पुन्हा होणे नाही. मलाला बालभवन तर्फे आदरांजली आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
0: मंडळी, खरंच माणूस जातो पण त्याने जपलेलं प्रेम, त्यांचे विचार आणि त्यांच्या आठवणी कधीच संपत नाही. स्वर्गीय श्री भूषण देशमुख यांची आठवण अशीच आपल्या मनात कायम दरवळत राहो. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देव. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी मंदार फणसे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी मंडळी. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव मधील सुंदर व आदर्श शाळा श्री भानगेश्वर विद्यालय या विद्यालयाचे प्राचार्य श्री विश्वनाथ शेलार यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजा मुळे. त्याचबरोबर रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहोत आमचे भूषण सर. रेडिओ नगर 90.4 FM टीम सदस्यांच्या प्रतिक्रिया आणि आठवणी. रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. श्रोते हो, इतिशोध या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आहे 7 जुलै 2022 आणि आज आहे आपल्या अहिल्यानगर शहराचे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांचा जयंती दिवस. त्यानिमित्तानं इतिशोध हा एक विशेष कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. नगर शहरातील सरांच्या संपर्कातील अनेक अशा व्यक्तींनी सरांबद्दल अनेक आठवणी लिहिल्या आहेत. सोशल मीडिया, वर्तमानपत्र आणि इतरत्र ठिकाणी या सर्व आठवणी यापूर्वीही प्रसिद्ध झाल्या आहेत. या आठवणी, लिखित स्वरूपाच्या आठवणी आज आपण ऐकणार आहोत इतिशोध या कार्यक्रमामध्ये.

0: आपल्या अहिल्यानगरचे पत्रकार आणि इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख आज आपल्यात नाही ही कल्पनाच खूप विचित्र आहे. अत्यंत सालस, शांत आणि गुड लिस्नर. पत्रकारितेत आपला ठसा उमटून निवृत्तीनंतर पूर्ण वेळ स्नेहालयाचे कार्यकर्ते ते झाले. रेडिओनगरची पूर्ण धुरा आणि इतर अनेक कामात भूषण यांचा वाटा मोठा होता. कोश्यारीजी राज्यपाल असताना त्यांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही दोघे बरोबर होतो. अगदी सहज वागणं, इतिहासाची प्रचंड आवड, प्रेम. नगरमध्ये इतिहासकालीन ज्या गोष्टी होत्या त्या भूषणच्या दृष्टीतून पाहणं ही एक विलक्षण गोष्ट होती. त्याचा मागील इतिहास आणि त्याचं वर्णन करून तो साक्षात आपल्याला 500 वर्ष मागं घेऊन जात असे. कोश्यारीजी त्याचा अगदी 5 मिनिटाच्या बोलण्यानं प्रभावित झाले आणि येण्याचं वचन पूर्ण केलं. निरागस्ता म्हणजे काय हे भूषणकडे पाहून समजून जायचं. प्रत्येक भेटीत स्नेहालयाची कामं, पुढील नियोजन यावर बोलताना हे असे घडेल हे समजलेच नाही. अजून भूषणच्या खूप योजना होत्या. नगरचे वैभव, त्याची माहिती आणि नगरमध्ये काय करावं याच्या अनेक योजना होत्या. हे वादळ आता थांबलंय. नगरकरांची न भरून येणारी ही हानी झालीय. अशी अचानक एक्झिट घेणं हे योग्य नाही. भूषणच्या आठवणी आपल्यासोबत आहेतच, पण त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रचंड ताकद नगरकरांना मिळावी हीच इच्छा.
1: अखेर काळानं आपला विजय नोंदवला आणि आपल्या सर्वांच्या प्रार्थना अपुऱ्या ठरल्या. नगर शहरावर अपार प्रेम असणारे निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या रेडिओ नगर 90.4 FM माजी मानद संचालक श्री भूषण गोपाळ देशमुख यांचं दिनांक 6 जून 2026 रोजी दुःखद निधन झालं. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख हे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे चालते बोलते ज्ञानकोश होते. नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन घडले. त्यांच्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि संशोधनांतून अनेक पिढ्यांना इतिहासाचे अचूक, संदर्भपूर्ण आणि जिवंत स्वरूप अनुभवता आलं. नगरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व हे इतिहास संशोधक, पत्रकार आणि अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या निधनानं नगरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून शहरानं इतिहासाचा एक चालता बोलता ज्ञानकोश गमावलाय. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. इतिहास जपणारी माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांनी जपलेला वारसा आणि स्मृती अजरामर राहतात. अविनाश काळे, अहिल्यानगर.
0: 40 वर्षांपूर्वी केसरी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये झालेली ओळख पुढे केसरी, सार्वमत, लोकसत्ता, दिव्य मराठी या वर्तमानपत्रांमुळे आमची मैत्री बहरतच गेली. भूषण निसळवाड्यात राहत होता. त्याच काळात पद्मभूषण देशपांडे, सतीश कुलकर्णी हेही राहत होते. सगळे त्या पिढीतील नव्या काळातील पत्रकार तिथे राहायचे, त्यामुळे निसळवाड्यात गेल्यावर सगळ्यांच्या गाठीभेटी होत आणि गप्पांचा फड जगायचा. अनेक विषयांवर चर्चा, एकमेकांकडे माहितीची देवाणघेवाण, नवनवीन विषयांना प्रसिद्धी देणं, नगरमधील एकंदरीतच सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती करून घेण्याची जिज्ञासा असा तो काळ होता. लवकरच निसळवाड्यातून सगळ्यांची फाटाफूट झाली. मात्र भूषण व इतरांची कार्यालयात, गिरीश कुलकर्णी यांच्या घरी वगैरे ठिकाणी भेटी व्हायच्या. भूषणमध्ये ऐतिहासिक वास्तूबद्दल असलेली ओढ आणि त्याबद्दल असलेली जिज्ञासा, जोडीला त्याच्या लिखाणातील शैली, सगळं कसं जमून यायचं. त्यातच शहराचा पंचशताब्दी महोत्सव आला आणि सर्व ऐतिहासिक वास्तूंबद्दल लिखाण करण्यासाठी आणि त्या वास्तूंची छायाचित्र घेण्यासाठी आमची एकत्रित भटकंतीही व्हायची. कधी चांदबीबीचा महाल तर कधी भिस्तबाग, कधी फराबक्ष महल तर कधी बागरोजा, अशी आमची कायम भटकंती व्हायची. या व्यतिरिक्त कधी कापूरवाडी तलाव असो, पिंपळगावचा तलाव असो, तर कधी अरणगाव मधील मेहरबाबांची समाधी, अशा विविध ठिकाणी जाऊन

शासनाच्या काळात सीना भीमा नदी जोड प्रकल्पाच्या निमित्तानं त्या प्रकल्पाच्या छायाचित्रणासाठी 2-3 वेळा आम्ही बरोबर गेलो. एका नदीचं पाणी बोगद्याद्वारे दुसऱ्या नदीत सोडायचं असा हा प्रकल्प होता. त्यावेळी बोगद्याचं खोदकाम दोन्ही बाजूनं सुरू होतं. 21 किलोमीटर लांबीचा बोगदा आणि 7 किलोमीटर लांबीचा उघडा कालवा याचं छायाचित्रण करण्यासाठी आम्हाला जावं लागायचं. याच दरम्यान पूर्ण प्रकल्पाची माहिती घेऊन तो प्रकल्प राज्यासाठी किती उपयुक्त आहे हे भूषणच्या समर्थ लेखणीतून प्रत्ययाला आलं होतं. त्यावेळीही फावल्या वेळात आमच्या खूप गप्पा व्हायच्या. त्याच्याकडच्या भन्नाट कल्पनांची व्याप्तीही कळायची आणि गप्पातील विषय पुढील 20-30 वर्षानंतरचा काळ कसा असेल याचं चित्र रंगवणारे असायच्या. हा जमाना आता सुरू झाला, मात्र आम्ही बोलताना त्या काळात 20-30 वर्षानंतर कदाचित चित्रपटाची अभिनेत्याचीही गरजही पडणार नाही. एखाद्या व्यक्तीचं समोरच्या बाजूचं छायाचित्र आणि 2 प्रतिमांमधील प्रतिमा निर्माण करून वेगवेगळ्या हावभावात चित्रित करता येईल अशा भन्नाट कल्पना तेव्हा आमच्या गप्पामध्ये रंगायच्या. मात्र आज AIच्या माध्यमातून या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. गेल्या वर्षी फोटोग्राफी दिनानिमित्त रेडिओ नगरमध्ये घेतलेल्या माझ्या मुलाखतीनंतर भूषण, मी आणि माझी बायको स्मिता रेडिओ स्टुडिओच्या हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो आणि त्यावेळी एका किस्स्याची भूषणला आठवण करून दिली. त्या गोष्टी हा सत्यात उतरत आहे असं म्हणून आम्ही दोघंही हसलो होतो. भूषणनं त्यानं आशा भोसले यांच्याकडे त्यांच्या आवाजातील आलापाची ध्वनिफीत पाठवा अशी विनंती केल्याची माहिती दिली. त्यावर आशाताईंनी भूषणला तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे सविस्तर कळवा असा भूषण बरोबरचा पत्रव्यवहार झाल्याचं सांगून जेणेकरून आशाताईंच्या नंतरही आशाताईंची नवीन गाणी निर्माण होऊ शकतील अशी भूषणची त्यामागची कल्पना होती. त्यानंतर अनेक भेटी झाल्या, अनेक प्रकल्पांबद्दल चर्चा झाली, पण ते कसं प्रत्यक्षात उतरवायचं याबद्दलही चर्चा व्हायची. माझा मुलगा सदानंद यालाही त्यानं ऐतिहासिक माहिती कशी गोळा करायची, त्याची मांडणी कशी करायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. ऐतिहासिक स्थळं आणि व्यक्तिविशेष यांचा संग्रह कसा करायचा यावेळी मार्गदर्शनही केलं. 40 वर्षातील आमच्या मैत्रीतल्या अशा कितीतरी गोष्टी, प्रसंग इथे नमूद करता येतील. मात्र भूषणचं असं अकाली जाणं मनाला चटका लावणार आहे. इतिहासाचा अभ्यास करणारा आणि शहरातील व शहराभोवतालच्या ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आपल्या लिखाणातून जपणारा माझा मित्र आज आपल्यात नाही ही गोष्टच मनाला सहन होणारी नाही. देवी प्रसाद.

महाराष्ट्रातील समर्पित इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार आणि स्नेहालय संस्थेचे संस्थापक सदस्य भूषण गोपाळ देशमुख यांचं दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 2:16 मेंदू विकारावरती उपचार घेताना खाजगी रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. गुजरातमधील अहमदाबाद येथे 7 जुलै 1963 रोजी जन्मलेल्या श्री देशमुख यांचं पितृछत्र 1971 हरपलं. त्यानंतर आईच्या वडिलांकडे आजोळीस त्यांचं शालेय शिक्षण जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील ल ना होशिंग विद्यालयामध्ये झालं. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय आणि त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते टेक्सटाईल इंजिनियर झाले. मूलतः इतिहास संशोधन, लेखन आणि माध्यम क्षेत्राची त्यांना अत्यंत आवड होती. त्यामुळं कापडांच्या काही नामांकित मिल्समध्ये त्यांनी अल्पकाळ काम करून माध्यम क्षेत्रात ते कार्यरत झाले. सोलापूर येथील दैनिक संचार, नगरमधील दैनिक सार्वमत आणि दैनिक समाचार येथे उपसंपादक आणि बातमीदार म्हणून त्यांनी काम केलं. 1986 पासून दैनिक केसरी, पुढे दीर्घकाळ दैनिक लोकसत्ताच्या अहिल्यानगर आवृत्तीत त्यांनी वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलं. वर्ष 2014 नंतर दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं. महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवरील सखोल लिखाणासाठी ते प्रसिद्ध होते. 1989 स्नेहालय संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी 2 दशकं काम पाहिले. वर्ष 2008 स्नेहालयतर्फे रेडिओ नगर 90

104 FM हे समुदाय रेडिओ केंद्र म्हणजेच कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करणं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. स्थापनेपासून आज अखेर या रेडिओ केंद्राला देशातील अग्रणी समुदाय रेडिओ केंद्र बनवण्यात भूषण यांचं विशेष योगदान होतं. अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर शहराच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीबद्दल भूषण यांचा गाढा व्यासंग होता. गेली 5 वर्षे दर रविवारी नगरमधील तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी ते हेरिटेज वॉकच्या माध्यमातून विनामूल्य नगर परिसरातील सर्व ऐतिहासिक ठिकाणे दाखवत आणि त्यांची माहिती देत असत. नगरमधील शाळा आणि महाविद्यालयांमधून गेली 2 दशके सातत्यानं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन भूषण हे करीत आले. नगरच्या पंचशताब्दीचे आयोजन करण्यात जयंत एलुरकर यांच्यासोबत त्यांनी समरसून काम केलं. नगरमधील महापुरुषांच्या वास्तूंवर नील फलक लावण्याच्या उपक्रमात सुद्धा त्यांचा पुढाकार होता. नगरचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ते सातत्यानं प्रबोधन आणि चळवळ करीत. अहमदनगरच्या प्रसिद्ध भुईकोट किल्ल्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याच्या शासनाच्या उपक्रमात डॉक्टर पी अलबनगण जिल्हाधिकारी असताना त्यांनी मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका बजावली. स्नेहालय संस्थेच्या दोन्ही भारत बांगलादेश सायकल यात्रेच्या आयोजनात भूषण यांचा सहभाग होता. ते स्वतः सायकल चालवीत यामध्ये सहभागी झाले होते. स्नेहालयाच्या बहुतांश पुस्तकांचे संपादन आणि प्रकाशन करण्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं. नगर दर्शन हे नगरच्या इतिहासावरील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. अहिल्यानगर जिल्हा वस्तू संग्रहालयाच्या कामातही तसेच मोडीलिपी प्रशिक्षण उपक्रमातही त्यांचं योगदान होतं. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या चरित्र लेखक असलेल्या प्रख्यात इतिहास तज्ज्ञ आणि लेखिका मेधा देशमुख भास्करन यांच्या लेखनाचं पहिलं वाचन करण्याची संधी भूषण यांना नेहमी मिळाली. महान योग्यतेचा इतिहास तज्ज्ञ आणि संशोधक गमावल्याची खंत श्रीमती मेधा देशमुख यांनी शोकसंदेशात व्यक्त केली. भारतीय लष्करातील काही प्रमुख लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नगरच्या भुईकोट किल्ल्याची माहिती देण्यासाठी 22 एप्रिल रोजी भूषण गेले होते. त्यावेळी त्यांना विषारी सापाचा दंश झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांना व्हेंटिलेटर आणि डायलिसिस यांची गरज पडली. डॉक्टर अभिजित पाठक आणि स्वास्थ्य हॉस्पिटलच्या टीमनं मेहनत घेऊन त्यांना उपचार दिले. 15 मे पर्यंत उपचार घेऊन ते घरी परतले. स्नेहालयाच्या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्रात फिजिओथेरपी आणि उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. दिनांक 28 मे रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयामध्ये नेलं असता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा आणि रक्त पुरवठा कमी झाल्यानं मेंदूचं कार्य मंदावलं. 1 आठवड्याच्या या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. भूषण यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन, संस्कृती, कला, पत्रकारिता, समाजसेवा या क्षेत्रांचं अभूतपूर्व नुकसान झालंय. नगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकार, पत्रकारांच्या संघटना, स्नेहालय, अनाम प्रेम, हिवरे बाजार येथील यशवंत ग्रामीण विकास संस्था, नवजीवन रावसाहेब पटवर्धन स्मारक, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, जिल्हा संग्रहालय इत्यादी सर्व सामाजिक संस्था आणि संघटना तसेच इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण प्रेमींतर्फे भूषण यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि स्नेहालय परिवार, अहिल्यानगर.

अभ्यासू, प्रेमळ, निगर्वी आणि सतत सहकार्याची भावना असलेले आमचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सरांच्या निधनाची बातमी मन आणि अंतःकरण हेलावून टाकणारी आहे. सुमारे 2 ते 3 महिन्यांपूर्वी बालिकाश्रम रोड परिसरात असलेल्या स्नेहालयाच्या रेडिओनगर कार्यालयात त्याच्याशी मनमोकळेपणानं गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या दालनात प्रवेश करताच हस्तमुखानं आमचं स्वागत करत, अरे या, कसे आहात, काय चाललंय, घरी बरं आहे ना, सगळे खुशाल आहेत ना, अशा आपुलकीच्या प्रश्नांसोबतच स्वतःच्या हातानंच पाण्याची बाटली त्यांनी आम्हाला दिली. बर चहा घेणार की कॉफी, असा आग्रह वजा प्रश्नही विचारला. अहिल्यानगर शहरातल्या जवळपास सर्वच ऐतिहासिक वास्तूंचा भूषण देशमुख सरांचा अतिशय जवळून अभ्यास होता. शोध पत्रकारिता करत असताना त्यांनी त्यांची नाळ इतिहासाबरोबर अधिकच घट्ट केली. काहींनी विचारलं की हसत मुनानं ते उत्तर देत असत. गेल्या 27 वर्षांच्या पत्रकारितेत त्यांच्या चेहऱ्यावर मी राग, संताप, चिडचिड असं कधीच पाहिलं नाही. असं लाडकं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे. खरं तर यावर विश्वासच बसत नाही, मात्र आपली असली तरी नियती मोठी निष्ठूर असते, ती कोणालाच सोडत नाही. भूषण सर, तुम्ही आम्हाला आमच्यासारख्या अनेक पत्रकारांना मोठ्या भावासारखी वागणूक दिली, नेहमी आमच्याशी सहकार्याची भावना ठेवली, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की परमेश्वर नक्कीच तुमचं मोठ्या मनानं स्वागत करेल. तुमच्यासारखा प्रेमळ मार्गदर्शक मिळणं मोठं अवघड आहे. बाळासाहेब शेटे पाटील, संपादक, लोकपत डिजिटल मीडिया.

भूषण देशमुख सर, तुमच्या अचानक एक्झिटमुळे मनाला मोठा धक्का बसला. 1997 मध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा करीत असताना तुम्ही मला केसरीत संधी दिली. बातमी कशी लिहायची, लीड कसे काढावे, मुद्दे कसे असावेत, अधिकृत आकडेवारी कशी घ्यावी याचं बाळकडू आपण मला दिलं. तुमच्या प्रेरणेमुळेच केसरीमध्ये 1997 एका मोठ्या बातमीत योगेश गुंड हे नाव झळकलं. यानंतर लोकसत्तामध्ये तुम्ही मला बातमी कशी लिहावी याचे धडे दिले. ऐतिहासिक बातम्यांकडे तुमच्यामुळेच आकर्षित झालो. मी 2026 केडगाव प्रेस क्लबचा अध्यक्ष झालो आणि पहिलाच कार्यक्रम तुमच्या अध्यक्षतेखाली घेतला. तुमचे असे अचानक जाणे खूपच धक्कादायक आहे सर. योगेश गुंड, अहिल्यानगर.

अखेर भूषण गेलाच. ज्येष्ठ पत्रकार, इतिहासप्रेमी भूषण जामखेडमधल्या लना हुशिंग विद्यालयाचा माझा शालेय सोबती. मी 10वीत असताना तो 8वीत होता. देशमुख गडीवर त्याचं घर. हुशार, संस्कारी, त्यामुळे शाळेची प्रार्थना त्याच्या नेतृत्वात होत असे. त्याचे हात जोडून प्रार्थना करतानाचा बालपणीचा चेहरा अद्यापही विसरलो नाही. आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो, अभ्यास केला, भटकंती केली. एकदा जामखेडलगत रत्नापूरमध्ये शेतावर बोरं गोळा करण्याकरता आम्ही गेलो. बोरं गोळा करताना येथील शेतकरी अंगावर धावून आला. अरे मूर्ख मुलांनो, कुठे उभे राहून झाडाची बोरं काढतायत? आम्ही तिघ मित्र घाबरलो, विचारलं काय झाले? सर्व बोरे आम्ही तुम्हाला परत देतो, पण आम्हाला मारू नका. तो शेतकरी खूपच संतापला होता. अरे बोरं पाहिजे तेवढी काढून देतो. मूर्खांनो, तुम्ही ज्या टेकडीवर चढून बोरी काढताय ना, ते सापांचं वारुळ आहे. हे ऐकून आम्हाला तेव्हा चांगलाच घाम फुटला होता. 10वीनंतर त्यानं टेक्सटाईल इंजिनिअरचं प्रशिक्षण घेतलं. काही दिवस नोकरी केली, परंतु साहित्य, कला, संगीत, नाटक, इतिहास हे त्याचे आवडीचे विषय. यंत्रात त्याचं मन रमलं नाही. पत्रकारितेचा कोर्स त्यानं केला आणि नगरला केडगाव औद्योगिक परिसरात दैनिक केसरीत तो पत्रकार नात्यानं जोडला गेला. केसरी, लोकसत्ता ते अखेर दिव्य मराठी कार्यालयात उपसंपादक पदावरून सेवानिवृत्तही झाला. पत्रकारिता करताना केवळ बातम्याच नाही, तर त्यानं इतिहास, साहित्य, संगीत, नाटक, कला या क्षेत्रातील अनेक माणसं जोडली. एकदा मी त्याला आमच्या दूरसंचार कार्यालयात अनेक वेळा कार्यक्रमासाठी बोलावलं. केवळ बातमीसाठी नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमात दूरसंचार विकासातील टप्पे समजून घेण्यामध्ये त्याला प्रचंड रस होता. एकदा तो माझ्याकडे आला. मी त्याला भूषण नावानं एकेरी हाक मारत होतो, तर तो अदबीनं मला अहो जाव करत होता. तो माझ्यापेक्षा केवळ 2 वर्षांनी लहान होता. अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालयामध्ये सल्लागार सदस्य तो होता. त्याला इतिहास जमा तार यंत्र, जे कडकट कडकट यंत्र या नावानं ओळखलं जायचं, ते हवं होतं. तो मोबाईलचा जमाना होता. मी आमच्या वरिष्ठांची पूर्वसंमती घेतली आणि ते तार यंत्र त्याला अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालयात प्रदर्शनात ठेवायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सावेडीमधल्या दूरसंचार स्टोअरमध्ये गेलो. स्टोअर कीपर आला आणि म्हणाला, समोर तो प्रचंड ढिग दिसतो का? त्या ढिगाऱ्यात तार यंत्र शोधावं लागेल, परंतु सांभाळा, हा तिथे साफ विंचू आहे. भूषणच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता. आम्ही ढिगाऱ्याखाली शोध घेताना एक भला मोठा नाग निघाला. सुदैवानं तो दुसऱ्या मार्गानं निघून गेला. हे पाहिल्यानंतर स्टोअर कीपरने आमची शोध मोहीम थांबवली. त्यानं आम्हाला आश्वासन दिलं की 2-4 दिवसात ते जुनं तारयंत्र शोधून देतो. 4 दिवसानंतर ते त्यानं शोधून माझ्या कार्यालयात आणून दिलं आणि ते तारयंत्र पाहून भूषणला प्रचंड आनंद झाला. पत्रकारिता क्षेत्रात निवृत्त झाल्यानंतर तो गिरीश कुलकर्णी यांच्या स्नेहालयात रेडिओ नगर केंद्र प्रमुख, प्रचार प्रमुख पदावर कार्यरत होता. खूप वेळा लेंडकर मळ्यातील रेडिओ केंद्रात त्यानं बोलावलं. करोनाचा काळ, माझ्या सेवानिवृत्तीनंतर इतरत्र भटकंतीमुळे जाणं होत नव्हतं. एकदा मीच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधला कार्यक्रम आटोपून रेडिओ नगर केंद्रात धडकलो. तो भेटला, गप्पा झाल्या. निघताना तो म्हणाला, अरे तुझं रेकॉर्डिंग करायचं आहे. मी नकार दिला, अरे काहीच पूर्वतयारी नाही. तो म्हणाला, अहो तुम्ही तुमच्या नोकरीच्या अनुभवावर, कलश मासिक संपादन, हिंदी प्रचार, राष्ट्रपती पुरस्कार, तुमच्या संत महिपती महाराज यांच्या कार्यावर बोला की. त्यानंच माझी मुलाखत घेतली. नंतर तो म्हणाला, नगर जिल्ह्यातील साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रातील लेखक, कलाकार यांची शृंखला रेकॉर्ड करतो आहे. आणि त्यानं मला बोलतं केलं. नंतर स्नेहालय येथील संस्थापक प्राध्यापक गिरीश कुलकर्णी यांची भेट घडवून आणली. नोकरीत असताना 30 वर्षांपूर्वी मी कम्प्युटरवर भाषिक प्रयोग विषयावर विद्यापीठामध्ये कार्य केलं. कार्यशाळा, व्याख्यानं दिली. महाराष्ट्र सरकारी समितीत भूषण देशमुख यांची समितीवर नेमणूक झाली. तो नेहमी भाषा, कम्प्युटर, फॉन्ट, सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धी या विषयावर माझी भेट घेत होता. त्याला महाराष्ट्र सरकारचा मानाचा पत्रकार पुरस्कार मिळाला. नगर शहरात येणाऱ्या सर्वच शासकीय वरिष्ठ अधिकारी,
विदेशी पाहुणे यांना नगरच्या इतिहासाची माहिती देण्याकरता त्याला जिल्हाधिकारीतर्फे आमंत्रित केलं जात होतं. गेल्या महिन्यात भुईकोट किल्ल्यात हेरिटेज वॉक उपक्रमात लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाला माहिती देत असताना त्याला सर्पदंश झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले, त्यातून बरं झालाही होता. काही दिवसांनी पुन्हा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्यानं त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं. पण नियतीचा खेळ बघाना, ज्या सापांनी त्याला बालपणात रत्नापूरला सोडलं, दूरसंचारच्या स्टोअरमध्ये हुलकावणी दिली, त्याच काळ सर्पाने भुईकोट किल्ल्यात हेरिटेज वॉक दरम्यान दंश केला आणि अखेर माझा हा सोबती आम्हाला सोडून गेला. शेवटी तो काल सर्पच त्याला दंश करून गेला. मित्रा, तुझी आठवण कायम इतिहासात नोंदवली जाणार. विजय नगरकर,

भूषण देशमुख, केसरी तसेच लोकसत्तेमध्ये असताना आमचे मित्र पद्मभूषण देशपांडे यांच्यामुळेच परिचय घडला. सातत्यानं भूषण देशमुखांचा संपर्क आज तागायत घडत होता. रेडिओ नगर आणि स्नेहालयाच्या निमित्तानं त्यांनी फार मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली. कायम वृत्तपत्रांतून नगरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिल्या. नगर मधील ज्ञानोदयची दुर्मिळ संशोधकीय संपदा त्यांच्या जिव्हाळ्याचा कुतूहलाचा विषय होती. माझ्याकडील काही दुर्मिळ अंक त्यांनी आवर्जून मागील वर्षी अभ्यासण्यासाठी घेतले होते. अभ्यासू गुणी व्यक्तिमत्व नगरच्या माध्यम तसेच सांस्कृतिक क्षेत्रातून हरपले. भूषणजींना भावपूर्ण आदरांजली. डॉक्टर सुनील शिंदे, अकोले.

भूषण सर, नावाप्रमाणे शहराला समाजाला भूषण असणारे, त्यांना श्रद्धांजली वाहायची तर शब्दही निशब्द झाले आहे. खरोखर देवदत्त म्हणावं असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व, देवव्रत पूर्ण करावं अशा पद्धतीनं व्रतस्थपणे आपलं कार्य करणारे, कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे कामगिरी करणारे, हसतमुख तेवढेच प्रसन्न, निरलस आणि निरपेक्ष, पत्रकारांचं दृष्टेपण असलेलं, त्यातून समाजाला दिशा देणारं, अनेकांना घडवणारं, पुढे आणणारं आणि नामानिराळं राहणारं. कोणीही व्यक्तीची विशेष कामगिरी लक्षात येताच त्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणारे भूषण सर आज काळाच्या पडद्याआड गेले हे मन मानायला तयारच होत नाही. पण पार्थिवाचं दर्शन घेतल्यावर हे दुष्ट सत्यही नाकारता येत नाही. स्नेहालय, रेडिओ नगर, अनेक ऐतिहासिक वास्तू, नगर शहर, सारच सारच त्यांच्या विना सुनं सुनं झालंय, निशब्द झालंय, पोरक झालंय. कोणाच्याही विस्मरणात ते जाणार नाही कधीच. इतिहासावर प्रेम करणारे, इतिहासाचे संशोधन करणारे भूषण सर आज इतिहासात सामावून गेले आहेत. तरीही त्यांच्या कार्यानं त्यांनी नगरच्या भविष्याला दिशा दिलेली आहे हे नक्कीच. शांभवी जोशी, अहिल्या.

भूषण देशमुख यांच्या जाण्याची बातमी कानी आली. एप्रिल महिन्यामध्ये ऍडमिट असल्यापासूनच त्यांचं अस्तित्व अनोळखी अनोळखी वाटत गेलं. काही दिवसांपूर्वी त्यांचे वैद्यकीय रिपोर्ट दीनानाथ हॉस्पिटल कोकिलाबेन हॉस्पिटल यांना पाठवून तज्ज्ञ डॉक्टर यांचं मत घेतलं होतं. डॉक्टरांनी सुद्धा वर हात दाखवले होते. सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, दैवी चमत्काराची वाट पाहत होते. मुळात हा माणूस सात्विक आणि सज्जन आहे, या कठीण प्रसंगातून सुखरूप सुटेल, लढाई जिंकेल असा विश्वास वाटत होता. आता हा विश्वास तुटला आणि भूषण सर दिगंधाच्या प्रवासाला गेले हे मान्य सर्व भूषण प्रेमी यांना करावं लागणार आहे. भूषण सर म्हणजे मितभाषी आणि विद्वान होते. त्यांच्या पत्रकारिता कोर्सला बसल्यानंतर बातमी कशी लिहायची, बातमी कशी शोधायची, बातमी कशी निवडायची अशी एक न अनेक त्यांच्या विद्वत्तेचा स्पर्श अनेकांना झाला आहे. त्यांचे बोलणे आणि बोलक्या डोळ्यांनी मुद्दे टिपणे ही लकब दुर्मिळ अशी होती. वादंग आणि मतमतांतरात देखील ते स्मित जपायचे. दिलखुश माणूस होते ते. नगरच्या सर्वच ऐतिहासिक स्थळांची माहिती ऐकत बसावी वाटे. अनेक वेळा दिव्यांग अंध यांना दमडी मशीद, सलाबत खान कबर, चांदबीबी महाल, भुईकोट किल्ल्यातील बदलत्या सत्ता, खापरी नळ योजना, भातोडीची लढाई, औरंगजेब यांचे राजकारण, शहा शरीफ दर्गा, माजी जाऊनचे नगरला येणे, फराह बख्श महल, तेथील तलाव, ती कारंजी, राष्ट्रीय नेत्यांचे 1942 सालचे नगर जेलमधील जीवन, असे एक ना अनेक प्रसंग अनेक वेळा त्यांच्याकडून ऐकले, कानात साठवले, मंत्रमुग्ध आपण झालो. आता या फक्त आठवणी आहेत. दिवंगत दिनुभाऊ कुलकर्णी, शोभाताई कुलकर्णी, मनीष कुलकर्णी यांच्याविषयींच्या त्यांच्या आठवणी ऐकण्याची संधी मिळाली. नगरचे सुपुत्र ज्येष्ठ संसदपटू मधू दंडवते तथा नाना यांनी केलेली कामं, त्यांच्या कामाच्या नोंदी, हे सगळं अफलातून प्रसंग त्यांच्या मेंदूमध्ये साठवलेले होते. ते त्यांच्या रसाळ अनुनासिक वाणीनं ऐकताना स्तब्ध होऊन जायचे. उत्तम दर्जाचे ऐकणाऱ्याचे श्रवण व्हायचे, इतका हा मोठा माणूस होता. आम्ही ब्रेलमधील प्रकाशवाटा मासिक सुरू केल्याचं त्यांना समजलं. त्याच्या प्रकाशन समारंभास दिवंगत मुक्ता टिळक आल्या होत्या. त्यावेळी इमारत कंपनीत आम्ही भूषण सर यांच्या तोंडून लोकमान्य यांची नगरसभा ऐकली होती. जे जे नाविन्य आणि नूतन याचा ध्यास भूषण सर यांना होता. त्यांचा नाणी आणि रेडिओ संच, वेगवेगळ्या ठिकाणची माती यांचा संग्रह विलक्षण होता. जामखेड शहराशी त्यांचं नातं हृदयस्थ होतं. सोलापूर शहरामध्ये आयुष्याची सुरुवात झाली. त्यावेळी सोलापूर स्टँडवरती एक जण भेटला. त्यांच्या घरी मुक्काम कसा केला, त्याच्याशी झालेली मैत्री कशी जपली हे भन्नाट ते सांगायचे. सोबतच्याला स्पेस द्यायची त्यांची मनोभूमिका असायची. दादा चौधरी यांचा इतिहास त्यांनी शाळा शाळांत पोहोचवला. रेडिओ या माध्यमाशी त्यांची नाळ घट्ट होती. ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर आणि ते खूप वेळ रेडिओ विषयी बोलायचे. आम्हाला हे ऐकताना भारी ऊर्जा देणारे होते. स्नेहालय संस्थेचे संस्थापक विश्वस्त ते होते. संस्थेचा लोगो करण्यापासून ते संस्थेच्या साहित्य निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा. दैनिक लोकसत्ता आणि दिव्य मराठी मधील त्यांची कारकीर्द स्मरणीय होती. त्यांच्या बातम्याचे मथळे संग्रहित ठेवावे असे असायचे. इतिहास आणि सर्व माध्यमांचे प्रकार त्यांच्या मेंदूत त्यांनी मजबूत असे साठवलेले होते. त्यांच्या हस्ताक्षराला एक स्ट्रोक होता. त्यांची पर्यटन साधना लोकविलक्षण होती. भूषण सर स्पेस वॉक करून पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटीत वृत्तांत देतीलच. त्यांचे आणि आपल्या सर्वांचे नाते अतूट आहे. अजित कुलकर्णी, अहिल्यानगर.

दिनांक 6 जून सकाळी 10 ची वेळ. स्वास्थ्य हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर भूषण सरांना भेटण्यासाठी आतुरतेने उभा होतो. आतमध्ये मुख्य डॉक्टरांचा राऊंड सुरू होता. मुख्य डॉक्टर बाहेर येताच मी 211 नंबर रूममध्ये पोहोचलो. सर जीवन प्रणालीच्या सहाय्यानं शांत पडून होते. खरं तर ते वरकरणी शांत दिसत होते. अंतर्यामी त्यांचा काळाशी मोठा लढा सुरू असावा. त्या कराल काळाला सर सांगत असावेत, अरे थांब जरा, मिथल्या मातीचा ऐतिहासिक सुगंध तुला चाखवतो. चल चल माझ्या समवेत हस्त बेहस्त महालाकडे. अरे तो बघ खुणावतोय फरा बक्ष महाल. अरे याच महालाच्या आधारे शहाजहानला ताजमहलाची कल्पना सुचली होती. अरे ती बघ दमडी मस्जिद, दो बोटी चिरा, यू मेमोरियल चर्च, जिथे अहमद निजाम शहानं चीर विश्रांती घेतली ती ऐतिहासिक कबर तरी बघून घे. जिथून आलास त्या नगरीचा वाढदिवस साजरा होतो का रे? नाही ना? मग ऐक, माझ्या या ऐतिहासिक नगरीचा दरवर्षी 28 मे रोजी मोठ्या दिमाखात आम्ही वाढदिवस साजरा करतो. आश्चर्य वाटलं ना? आलाच आहेस तर विशाल गणपतीचं दर्शन घे, शाह शरीफ दर्गा पाहून घे. चल तुला भातोडीच्या ऐतिहासिक लढाईचं ठिकाण दाखवतो. नरसिंह देवाचं दर्शन घडवतो. पाळशीचा कांबळे सरदारांचा वाडा पाहिला तर डोळे दिपतील तुझे. हा, तुझी इच्छा असली तर नायकिनीचा रंग महाल पण दाखवतो बरं का. तो दूर आहे इथून थोडासा, पण तिथे नुसतंच नाचगाणं चालत नव्हतं बरं. तिथे युद्ध सराव सुद्धा व्हायचा. झालंच तर चांदबिबीचा महाल पण पाहून घे. अरे इथे अरणगावला अवतार मेहर बाबांच्या पायी लीन व्हायला जगभरातले भक्तगण येतात आणि तू त्यांना न भेटताच जाणार असं कसं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जागी तू विषारी फणका मारलास तिथला भुईकोट किल्ला पुन्हा एकदा दाखवतो. अरे माझा पाय दुखतोय म्हणून काय झालं? मी इथली इतिहासाची पानं चाळताना तू मारलेला फणकारा तब्बल 4 दिवस विसरून गेलो होतो. चल येतोस? किती किती म्हणून त्याला सांगत असावेत सर. मी सरांच्या निपचित पडलेल्या देहाकृतीला नमन केलं आणि बाहेर पडलो. तिथे सरांच्या सौ उभ्या होत्या. मी त्यांना माझा सरांशी असलेला परिचय दिला. साश्रू नयनांनी त्या म्हणाल्या, आता सरांचं कार्य तुम्हा लोकांनाच पुढे चालवायचं आहे. दुपारी 2 वाजता सर अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याचं समजलं. त्या निष्ठुर काळानं सरांचं कार्य अजून संपलं नाही हे समजून घ्यायला हवं होतं. पण त्याचं अंतर्मन भूषण सरांसारखंच थोडं असणार. भूषण सर हरले नाहीत, डगमगले तर नाहीतच. सरांनी त्याला ठणकावून सांगितलं असणार, अरे वेड्या, मी नसलो म्हणून काय झालं? माझी ही नगर दर्शन यात्रा आता थांबणार नाही. माझे कितीतरी इतिहास मित्र ही यात्रा पुढे नेतील. इथल्या राजानं जपलेला सर्व धर्मसमभाव टिकवून ठेवतील. सकाळी सरांची भेट आणि संध्याकाळी सरांना अखेरचा निरोप, ही वेळ असं किंचितही वाटलं नव्हतं येईल. शब्दांचं भांडवल घेऊन विना मोबदला समाजभान जागवणाऱ्या या ऋषीबद्दल कितीही लिहिलं तरी त्याला पूर्णत्व येईलच असं नाही. परमश्रद्धेय भूषण देशमुख सरांना शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहिल्यानगरच्या सर्व अधिकारी आणि शिक्षकांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. पोपट धामणे, विस्तार अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहिल्यानगर.

स्नेहालय संस्थेशी माझं नातं 2004 सालापासूनचं. तुमचाही परिचय नकळत केव्हा झाला हे आजही उमजलं नाही. पण काही माणसं अशी असतात की त्यांची ओळख तारीख, वर्ष आणि प्रसंगांनी मोजता येत नाही. विचारांनी, संस्कारांनी आणि आठवणींनी आयुष्याचा भाग बनून जातात आणि तुम्ही त्यापैकीच एक. मी प्रतिसाद केंद्रात गिरीश सरांना भेटायला यायचो. वर आल्यावर तुम्ही कधी हातात पेन घेऊन काहीतरी लिहित असायचे किंवा कधी संगणकावर टायपिंग करत असायचे, एखाद्या पुस्तकाच्या वाचनात मग्न असायचे. मी हळूच तुमच्याजवळ येऊन बसायचो. तुम्ही नेहमीच हसत स्वागत करायचे, अनंत बसा, चहा घ्या, आणि मग गप्पांचा फडरंगायचा. श्रीगोंद्याची शेती, पाणी, सहकार, विसापूर, महाजी शिंदेंचा वाडा, पेडगावचा बहादुरगड, प्रबोधन व्याख्यानमाला, इतिहास, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, विषयांना कधीच मर्यादा नव्हती. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. एकदा तुम्ही, गवळी सर, प्राजक्ताताई, गिरीश सर, आपण सर्व मिळून विसापूर जेल परिसरासह श्रीगोंदा फिरलो होतो. तो दिवस अगदी आजही मनात ताजा आहे. इतिहासातील घटना जिवंत करून सांगण्याची तुमची शैली विलक्षण होती. एखादा किल्ला, एखादा वाडा किंवा एखादं गाव तुम्ही सांगायला सुरुवात केली की ते ठिकाण जणू बोलू लागायचं. महामानव बाबा आमटे संस्थेला 15 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं तुम्ही माझी घेतलेली मुलाखत आजही आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहे. मुलाखतीत तुम्ही फक्त प्रश्न विचारले नाहीत, तर संस्थेच्या प्रवासाचा आरसाच आमच्यासमोर नगरकरांच्या पुढे उभा केला. प्रबोधन व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून तुम्ही श्रीगोंद्याला आला होता. त्या दिवशी तुम्ही केवळ श्रीगोंद्याचा इतिहास नाही सांगितला, तर संपूर्ण भारताचा इतिहास, संघर्ष, परिवर्तन आणि सामाजिक चळवळी पीपीटीच्या माध्यमातून उलगडून दाखवल्यात. त्यावेळी सभागृहातील प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. माझा खूप आग्रह होता की तुम्ही मुक्कामी संस्थेत थांबावं. भरतदादालाही सकाळी कामावर जायचं होतं, तरीही मी म्हणत होतो सर आज तरी थांबा. पण तुम्ही हसत म्हणाला, पुन्हा कधीतरी येऊ. त्या दिवशी आपण संस्थेच्या गेस्ट रूम मध्ये बसलो होतो. मी तुम्हाला सांगितलं की या खोलीत अनेक मान्यवर काही काळ विसावले आहेत. मेधा पाटकर, अण्णा हजारे आणि अनेक समाजधोरणी इथं थांबून गेले आहेत. त्यावर तुम्ही मला आयुष्यभर लक्षात राहील अशी कल्पना दिली. तुम्ही म्हणालात, अनंत, इतिहास फक्त पुस्तकात नसतो, इतिहास माणसांच्या आठवणीत आणि त्यांच्या वस्तूंमध्येही जिवंत असतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीची वापरलेली वस्तू, त्यांचं पत्र, त्यांचा चष्मा, त्यांची वही, या गोष्टी पुढच्या पिढीसाठी फार मोठा ठेवा ठरतात. तुम्ही उदाहरणही दिलं. समजा अण्णा हजारे यांचा चष्मा 100 वर्षांनी एखाद्या संग्रहालयात ठेवला तर त्या चष्म्याची किंमत पैशात मोजता येणार नाही, तो इतिहासाचा साक्षीदार असेल. तुम्ही पुढे म्हणालात, इथे छोटंसं कपाट करा, त्याला नाव द्या, अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या वस्तू जतन करा, त्यांच्यासोबतचं 2 ओळीचं पत्र ठेवा, पुढच्या पिढ्या पाहतील, समजून घेतील आणि प्रेरणा घेतील. त्यावेळी मी हसत म्हणालो होतो, सर तुम्ही काही तास राहिलात तर सुरुवात तुमच्यापासूनच करेन. आणि तुम्ही खळखळून हसलं. आजही त्या हसण्याचा आवाज अजूनही कामात गुंततो आहे. 3 मार्च 2026 प्रतिसाद केंद्रात आपली पुन्हा भेट झाली. नेहमीप्रमाणे खूप गप्पाही झाल्या. तुम्ही विचारलं, अनंत, श्रीगोंद्याला पेट्रोल डिझेल व्यवस्थित मिळतं ना? मी म्हणालो, हो सर. पुढची काही वर्ष जगासाठी खूप कठीण असणार आहेत. कोविडसारखी अनेक संकट येऊ शकतात, तयारी ठेव. तुमच्या दूरदृष्टीचं त्यावेळी पूर्ण आकलन झालं नव्हतं, पण आज तुमचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत आहेत. अभ्यासिकेतील मुलांना वाचायला द्या, दिवाळी अंक द्या, अनेक मासिकं द्या, असंही प्रेमाने सांगितलं. अनंत, आता तुझ्याकडे रेकॉर्डर आहे, संस्थेत येणाऱ्या प्रत्येक माणसाचं रेकॉर्डिंग घेतोस ना? मी सहज म्हणालो, हो सर. पण खरं सांगायचं तर ते मी काम मनापासून सुरूच केलं नव्हतं. तुमच्या आग्रहाखातर मी नवीन सोनी रेकॉर्डर घेतला, प्रबोधन व्याख्यानमालेची ध्वनी मुद्रण केली, ती तुम्हाला पाठवली, तुम्ही ती रेडिओ नगरवर प्रसारितही केली. पण एक गोष्ट राहून गेली, संस्थेत येणाऱ्या अनेक मान्यवरांची रेकॉर्डिंग करायची राहिली. आणि सर्वात मोठी खंत म्हणजे तुमचं रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं. आज त्या एका चुकीची किंमत मला कळते आहे.
तुम्ही सांगितलेल्या अनेक कल्पना मी राबवू शकलो नाही. इतिहास जतन करण्याचा तुमचा विचार, व्यक्तींच्या आठवणी गोळा करण्याचा विचार, वस्तुसंग्रह उभारण्याचा विचार, हे सारं मनात होतं पण प्रत्यक्षात आणता आलं नाही, आज याची खंत आहे. आज तुमच्या आठवणींना उजाळा देताना जाणवतं की काही माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात पण त्यांचे विचार कायमचे सोबत राहतात. अनंत झेंडे, महामानव बाबा आमटे सामाजिक विकास सेवा संस्था परिवार, श्रीगोंदा, जिल्हा अहिलनगर.

असतात जगात तरे तरेचे चेटूक करणारे लोक. त्यातला काहींना नसलेलं दाखवता येतं, दुनियेला कब्जात घेता येतं. त्यांच्या ताकदीनं माणसं दिपतात, प्रभारित होतात. आम दुनियेत बहुतेक वेळा या चेटक्यांचीच सत्ता चालते. काही चेटके मात्र अस्सल असतात, त्यांना खरोखर जादू उगत असते. वाटेवर पडलेल्या प्राजक्ताच्या फुलाला नाजूकपणे पकडून त्याचा तलम सुगंध शरीरवर खेळवावा असा प्रत्येक क्षणाचा सुगंध त्यांना घेता येतो. मग ते त्या क्षणात रमतात एखाद्या जोग्यासारखे. त्यांना कुणाला काही द्यायचं नसतं आणि कुणाचं काही घ्यायचंही नसतं. समोर आलेल्या क्षणाशी अविरत चाललेल्या निव्वळ आंतरिक सलगीचा कार्यक्रम हा. सामान्य जन असलेल्या जगण्याला युनिफोकेशन विथ डिवाईन असं म्हणतात. ते त्यांना जन्मजात अवगत असतं. या चेटक्यांचा चष्मा जादूई असल्यानं त्यांना सुकलेल्या पानांमधलं सोनसळी सौंदर्य खुणावतं. दगडं बोलतात त्यांच्याशी, नदी उगमाशी हाका मारत राहते, पिंपळ हात झुलवत मिठ्या मारत राहतात. यांना प्रत्येक क्षणाची जादू कळलेली असते, त्यामुळे जीवनाचं ते विना तक्रार सोनं करतात. माझे धीर भूषण असेच अस्सल जादूगार होते. त्यांच्या पोतडीत अनेक पक्ष्यांची 100 पिसं असत. माझ्या अनेक वाढदिवसांना त्यांनी मोठ्या नजाकतीनं ती मला दिली. त्या देण्यात ग्रेस असे. हां, हे तुमच्यासाठी, असा अनुनासिक आवाज काढून ते अति आदबीनं मानवनिर्मित नसलेलं स्वर्गीय गिफ्ट माझ्या हाती देत असत. जुन्या प्रेसचे लाकडी ठोकळे, पुरातन आरसे, विविध रंगी दगड, काष्ठ, अनेक दुर्मिळ पुस्तकं, असं काय काय तुला हवं का असं ते विचारायचे. मधूनच तमक्याची मुलाखत घेशील का विचारत. मी अनेकदा नाहीच म्हणे, कारण हा माणूस दुखावला जाईल याची मला कधी भीती वाटली नाही. त्याची विद्वत्ता दिखाऊ नव्हती, खोल मुरलेली होती. त्यामुळे त्यात क्रिया प्रक्रियांचा खेळ नव्हता. दुसऱ्याला सहज मोकळं करण्याची कला होती. दुसऱ्याचा हात धरून वाऱ्यात उभं राहणं जणू हा माणूस अजात शत्रू होता. अहमदनगरचं नाव बदलणं त्याला जिव्हारी लागलं तरी नावाचं हे राजकारण करणाऱ्यांनाही त्यांनी मदतच केली. त्याचं दुःख त्यानं हंड्या झुमरालाही नाही टांगलं तर या क्षणाच्या जादूत विरघळून टाकलं. अत्यंत सभ्य म्हणजे काय, त्याचं मानक भूषण. मित भाषी पण त्यांचं मानक भूषण. अत्यंत नम्रता म्हणजे भूषण. अत्यंत साधेपण म्हणजे भूषण. भूषण, तुम्ही अत्यंत उच्च, निरपेक्ष, निर्लोभी आयुष्य जगलात. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही आमचे नातेवाईक आहात हे आमच्या 7 जन्माचं सुकृत. आतापुरता निरोप घेतलाय, पुन्हा भेटूया. प्राजक्ता कुलकर्णी.

श्रोते हो, इतिशोध हा कार्यक्रम आपण ऐकत होता. या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय भूषण देशमुख सरांच्या अनेक आठवणी आणि या आठवणींचं वाचन आपण या कार्यक्रमामध्ये ऐकलं. सरांच्या संपर्कातील, सहवासातील, सरांच्या मित्रपरिवारातील अनेक व्यक्तींनी त्यांच्या अनेक आठवणी वेगवेगळ्या माध्यमातून लिखित स्वरूपात प्रकाशित केल्या होत्या. या आठवणी इतिशोध या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकल्या. श्रोते हो, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. श्रोते हो, आज आहे आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांचा जयंती दिवस. त्यांच्या अनेक आठवणी आजही आपल्या स्मरणात आहेत. अनेक त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी, सहकाऱ्यांनी, मित्रपरिवारांनी, नगरमधल्या अनेक मंडळींनी त्यांच्याबद्दल अनेक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. या प्रतिक्रिया आज आपण आठवणीतील भूषण या विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: नमस्कार, मी नंदकिशोर आढाव. भूषणजीबद्दल काय बोलावं, म्हणजे नगरमध्ये इतिहासाची ओळख करून देणारा एकमेव मार्गदर्शक, नगरमध्ये इतिहासाचे अभ्यासक, संशोधक अनेक असतील, पण सामान्य माणसाला घेऊन नगरचे जे ऐतिहासिक वास्तू आहे त्याचा परिचय करून देणे, त्यांना घेऊन जाणे, त्यांना नगरचं ऐतिहासिक महत्त्व समजून देणे, हे सगळं काम भूषणजींनी केलं. तर भूषणजीबरोबर मी अनेक हेरिटेज वॉक केलेत, मग तो खिरेश्वरचा असू किंवा नो मॅन्स लँड आम्ही तिकडे गेलो याच्यामध्ये तिकडं असू, तर भूषणचा माझा परिचय केसरीपासूनचा. त्यांनी जे मी नगरमध्ये कार्यक्रम करतो सिनेमावर, आम्ही माझे मित्र दिलीप आकोर यांनी समवेत, तर ते प्रत्येक माझ्या कार्यक्रमाला हजर असायचे. आणि विशेष म्हणजे असं की त्यांनी माझ्या जे मी त्यांच्याशी बोललो, काही लेख पण त्यांनी माझे अच्युतराव पटवर्धन येते हे पेपरमध्ये छापायचे होते. आणि आमचा एक ग्रुप होता, श्रीधर आंबोरे, सतीश डेरेकर, नंतर रवींद्र सातपुते, हे आमच्या ग्रुपमध्ये येऊन ते बसायचे आणि मग आमच्या गप्पा रंगाचे, मग त्यांचे सांगायचे किस्से, असा आमचा परिचय. पण यापेक्षा म्हणजे हे तर माझ्या मैत्रीचे संबंध होते, पण माझे कौटुंबिक संबंध कसे होते, पारिवारिक संबंध भूषणची, की त्यांची सख्खी भावज बहीण संगमनेरला मा शेजारी यायची आणि त्यामुळे त्यांच्या मग ती बहीण त्यांची मायाकडे आली की भूषण तर मायाकडे यायचे. आणि माझं घर दिवे मराठीवरून जवळच, जेव्हा जेव्हा माझ्या आठवणीचं भूषण तर मायाकडे यायची, मग त्यांची बहीण, गिरीशरांची आई, हे आमचे कौटुंबिक संबंध आहे पूर्वीपासून या फॅमिलीशी, म्हणजे गिरीश कुलकर्णी, भूषण देशमुख आणि संगमनेरच्या त्यामुळं एक आमचा जवळचा असा एक जिव्हाळा होता एकमेकामध्ये. आणि खंत आम्हाला असे वाटते की आता नगरमध्ये कोण आहे की लोकांना घेऊन जाणारा, दाखवणार सगळा, मला तरी वाटतं बा अजून तरी माझ्यासमोर कोणी असं येत नाही. आणि भूषणसारखा म्हणजे वाचतील लोक, पण सर्वांच्या पलीकडं जे असेल ते स्पष्ट बोलणं, जे आपल्याला पटत नाही मग ते कुठलं असो, नामांतर असो किंवा ऐतिहासिकबद्दल कॉमेंट्स असो लोकांच्या, ते स्पष्ट बोलणार, सर स्पष्ट वक्ता होता. आणि त्यांच्या मनात म्हणजे असं ते हे करत नव्हते, असे का असेल ते समोरसमोर बोलायचं. त्यामुळे ते आणि शिवाय म्हणजे मृदू भाषा, प्रत्येकाला जवळ करायचं, प्रत्येकाला या स्नेहालयाच्या रेडिओवर आणून, म्हणजे ते लोक प्रत्येकाला आणून त्यांना प्रमोट करायचं, फार मोठं काम होतं. आणि नगरमधला म्हणजे असा माणूस म्हणजे नाहीच म्हणजे माझ्या पाहण्यात आला की जो असतील अजून एक, म्हणजे नगरबद्दल जयंत देलूरकर आणि हे भूषण देशमुख, की जे नगरमध्ये काहीतरी करतायत ते रस्सी ग्रुपतर्फे किंवा वारसा करून नगरचा वारसा अंकातून नगरची माहिती देत. बाकी तर मला म्हणजे असं आत्ता तरी माझ्या कुणाची तरी दिसत नाही की हा माणूस काहीतरी करू शकेल, होतील भविष्यात तयार होतील, पण इतकी तळमळीने काम करणारा भूषण सर एकमेव होते. आणि फार मोठी हानी झाली नगरची त्यांच्या जाण्याने, आता हानी भरून देणं अवघडच आहे. आणि नुकतंच मला एक सांगायची आठवण अशी, मी तळेगाव दाभड्याला गेलो होतो, तिथं मला माझे मित्र जयंत जोरेकर, फार मोठे साहित्यिक आहे, त्यांनी मला दाभड्यांचा ग्रंथ दिला ग्रंथ. आणि मग तो ग्रंथ फार मोठा होता त्यांच्या ऐतिहासिक, मी भूषणला लिहून टाकला. भूषणने रात्री मला 11 वाजता फोन केला, म्हणे आडवसाहेब तुमचा जो ग्रंथ मला दिला ना याच्यामध्ये एक नवीन माहिती मिळायला मिळेल. कसली? की आपल्या मराठी माणसांनी चष्म्याचा शोध लावला. तुम्हाला माहिती आहे म्हणे गांधी जो चष्मा वापरायचे ना ती काच पण होती इम्पोर्टेड, मग आपल्या भारतामध्ये काच बनत नव्हती, ती आपल्या मराठी माणसांनी बनवली, हे मला तुमच्या पुस्तकामधनं कळलं. आणि तो त्यांनी त्याचा उल्लेख पण केला होता लेखामध्ये त्यांच्या एका ह्याच्यामध्ये, तर असे आमचे संबंध होते. आता मी म्हणजे असे भावनिक संबंध असल्यामुळं आणि मित्राचे आम्ही बसणार हो आणि त्यांच्याकडे किस्से बरा द्यायचे सांगायचे अनुभव त्यांचे बांगलादेशचे याचे कोणी गेले तिकडे ते कुठली गोष्ट असली की फोन करणार आराव असं असं आहे आणि विशेष म्हणजे जो मी आणि अकोलकरांचा जो आम्ही कार्यक्रम केला होता सुलभा तिरणीकरांचा तो त्यांच्या जाण्यापूर्वी चार दिवसापूर्वीच आम्ही केला होता तर त्यांना मी त्यांच्यातर्फे आम्ही त्यांना सत्कार केला मग त्यांना ते घेऊन आले इथं सुलभा तिरणीकरांना उस्मान शेखला त्यांना त्यांनी सत्कार केला त्यांचं रेकॉर्डिंग केलं आणि त्यांना पुस्तक भेट दिलं याचं अमरापुराकरांना त्यांना आणि त्यांना असं बरं वाईट वाटलं त्यांना सांगितलं मी सुलभा तिरणीकरांना अक्षर एडवाजून पाणी आलं म्हणजे अशा या घटना आमच्या स्मृतीमध्ये तर मी त्यांना म्हणजे आमच्या हमारे हे याद आहे की ग्रुपतर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली वाहतो धन्यवाद.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संपूर्ण नगर शहरासाठी आजचा दिवस खरंच खूप कठीण आहे कारण आपल्या लाडक्या शहराचे एक लाडके व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार त्याचबरोबर इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख सर आज आपल्यात नाही आहेत आणि ही गोष्ट खरंच अजूनही आपल्याला खरी वाटत नाही आहे. तर आत्ता माझ्यासोबत अनुराधा ठाकूर मॅडम आहेत तर अनेक आठवणी आहेत सरांच्या आणि अनेकांना सर भेटलेले आहेत अनेकांसोबत वेगवेगळ्या आठवणी आहेत. सरांबद्दलच्या काय आठवणी तुमच्याकडे आहेत?
3: भूषण देशमुख प्रत्येकामधलं सकारात्मक गुण शोधून त्याची त्याला जाणीव करून देणारं एक कमालीचं संवेदनशील व्यक्तिमत्व पत्रकार. आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि या शहराचा निस्सीम चाहता अभ्यासक भूषण देशमुख, तुम्ही दिलेली संस्कृतीची शिदोरी आज आम्हा सगळ्यांसोबत आहे. माझ्या स्टुडिओमध्ये नुकताच झालेला हेरिटेज वॉक अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्या आठवणी मनात घर करून आहेत. नगरसाठी या शहराच्या विकासासाठी कितीतरी गोष्टी तुमच्या मनात होत्या पण आज अचानक एवढ्या लवकर सगळंच संपवून गेलात. भावपूर्ण श्रद्धांजली.
1: नक्कीच, थँक्यू.

0: कारण सरांना जाता मी जे काही सकाळमध्ये आहे ते सरांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही माझी वाटचाल सुरू झाली. सरांनी मला पत्रकारितेतच आणलं नाही तर उभं केलं आणि वारंवार मार्गदर्शन केलं. माझ्या इतिहासाच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, दुसरीचं काम सुरू आहे, तर त्याही कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असावं, कसं पुढं जावं केलं जावं त्याच्यात काम, हे सगळं इतिहासाचं काम सरांनी मला दिलं की इतिहासाचा डोळा म्हटलं तरी चालेल. तर अशा सरांविषयी खूप आठवणी आहेत. केवळ मी एक अशोक निंबाळकर म्हणूनच नव्हे तर सर्व पत्रकार असतील, सर्व दैनिकाचे रिपोर्टर असतील किंवा उपसंपादक असतील, ते सरांच्या हाताखाली घडले किंवा ज्यांना सर माहीत नव्हते त्यांनाही त्यांच्या कामाबद्दल आदर आणि श्रद्धा होती. तर अशा इतिहासाचं भूषण असलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करताना खरोखरच भरून आलेलं आहे. तर याच्या पलीकडे मला खरोखर काही बोलता येत नाही आहे. सर, तुमचा कामाचा जो काही वारसा आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही निश्चितच पुढे घेऊन जाऊ, हीच तुम्हाला श्रद्धांजली ठरेल.
1: नमस्कार नगरकर, मी आहे अनु तुमच्यासोबत. आणि आज खरं तर नगर शहरासाठी खरंच खूप काळा दिवस आहे किंवा वाईट दिवस आहे असं आपण म्हणूयात, कारण शहरावर प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख आज आपल्यात नाही आहेत. सर, अनेक आठवणी असतील कारण प्रत्येकाकडे त्या आहेत. सरांचं हेरिटेज वॉक असेल, बाहेर निसर्ग अभ्यासक म्हणून त्यांनी जे दिलेलं ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टी आणि सोबत सर त्यांना भेटत होते, तुमची काही सरांसोबतची आठवण आहे का?
2: माझी आणि भूषण सरांची जवळजवळ 30-35 वर्षापासून जुनी ओळख. एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचा आणि सरळ स्वभावाचा. म्हणजे आजच्या पत्रकारितेत किंवा आजच्या समाजात शक्य तेवढा सरळ माणूस आणि सगळ्याला सहकार्याची भावना असणारा मित्र सापडणार नाही. त्यांचा नुसता पत्रकारितेत अनुभव नाही तर नगरच्या इतिहासाची, नगर जिल्ह्याच्या इतिहासाची किंवा संपूर्ण इतिहासाची त्यांनी जिल्ह्याला नव्हे, भारताला नव्हे तर सगळे जगाला ओळख करून दिली होती. इतिहासाची प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक गोष्ट त्यांना माहिती होती. जुने जाणकार लोक नगर शहरातले असतानासुद्धा त्यांना जेवढी माहिती नव्हती तेवढी भूषण देशमुखच्या यांना कल्पना होती. आणि अतिशय सरळ स्वभावाचा, कोणालाही सहकार्य करण्याची तयारी, कोणाशीही कधी त्यांचं वैमनस्य नाही, भांडण नाही, काय नाही, अतिशय चांगल्या स्वभावाने अभ्यासू व्यक्तिमत्व. असे पत्रकार किंवा असे अभ्यासू व्यक्तिमत्व आता होणं पण सध्या अवघड आहे. मीसुद्धा 52-53 वर्षापासून पत्रकारिता स्वतः करतो आहे, पण तरीसुद्धा असे माणसं सापडणं आता फार अवघड आहे. आजकाल पत्रकारिता कशा पद्धतीनं चाललेली आहे, पण भूषण देशमुख त्यांना अपवाद होते हे निश्चित. मी आमच्या नवमराठा परिवारातर्फे, शहर सहकारी बँकेतर्फे, कारण शहर सहकारी बँकेतही ते सभासद होते आणि जिल्हा पत्रकार संघाचे आमचे सदस्य होते, त्यामुळे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षांना त्यांसुद्धा मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.
3: देशमुख सरांविषयी बोलायचं म्हणजे एक महान माणसाविषयी बोलायचं म्हणजे, कारण ते देवमाणूस होते. जसे मी स्नेहालेला जॉईन झालेले, जसं मी बघते, मला कमीत कमी आता 20 वर्ष झालेले, तर तेव्हापासून जर सरांचा इतका प्रतिसाद आमच्या सगळ्यांसोबत राहिलेला आहे का, जे जसे स्नेहालय सुरू झालं तसं गिरीश सरांसोबत ते असे कांद्याला कांदा लावून काम केलं त्यांनी. आणि जे काही आमच्या अडचणी असत्या, महिलांच्या असत्या, त्यांनी त्यांचा दिव्य पेपर होता, त्याच्याद्वारे त्यांनी जाहिरात देऊन इंटरव्ह्यू घेऊन आम्हाला सगळ्यांना समजून घेतलं. आमचे आवाज प्रत्येक देशामध्ये त्यांनी पोहोच केली. आणि खूप आज वाईट वाटत का ते आपल्यातून निघून गेले. ज्यावेळेस मी स्नेहालयामध्ये यायचे त्यावेळेस मी त्यावेळेस सरांनी नुसतं हसून माझ्यासंग बोलायचं, जयताई खूप छान बोलतात, जयताई खूप चांगलं बोलतात. तर ते प्रेरणा सगळी ही गिरीश सरांमुळे भेटलेली आम्हाला, देशमुख सरांमुळं. खरंच आज त्यांच्या कुटुंबाला बघून असं वाईट वाटतं, खास करून आईला बघून वाईट वाटतं आणि त्यांच्या मंडळीला बघून पण वाईट वाटतं, कारण आईने लेखासमोर जायला पाहिजे, पण आज लेख त्यांच्यासमोर गेला, खूप वाईट वाटलं मला ते बघून. देवबाप त्यांच्या आत्म्याला शांती देऊ परमेश्वर. खरंच असे माणूस कधी जीवनात आले नाहीत, आणि येतेन का नाही येतेन ते माहीत नाही, पण आज खरं सांगते स्नेहालय मोकळं झालं आणि गिरीश सर सुद्धा थोडे मोकळे झाल्यासारखे वाटतात, कारण भाऊ गेला खांद्याला खांदा काम लावून काम करणारा, तर गिरीश सरला सगळ्यांनी आपण आदर दिला पाहिजे.

0: जी, एक भावाच्या एक लेखाच्या रूपामध्ये.
1: नमस्कार, मी नरेंद्र फिरोदिया. आज भूषणजीच्या जाण्यानं मला असं वाटतं इतिहासाचं तो जो एक पान होता की ज्यांना संपूर्ण भारताचा इतिहास, मी फक्त अहिल्यानगर किंवा अहमदनगर किंवा महाराष्ट्राचं याचा इतिहासाचं नाही बोलणार, त्यांना संपूर्ण इतिहासाची त्यांना माहिती होती. आणि अशा व्यक्तीच्या जाण्याने आज आपली फार मोठी हानी झाली आहे आणि हा फार एक दुर्दैव मला वाटतं आपल्या सर्वांसाठी आहे. मी आय लव्ह नगरतर्फे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि भूषणजी हे व्यक्तिमत्व म्हणजे पडद्यामागचा कलाकार की ज्यांच्याकडं सर्व माहिती उपलब्ध, आणि कधीही कुठलीही जुनी माहिती पाहिजे किंवा कुठलीही माहिती पाहिजे ज्याचं रेलिव्हंट काय आहे, रेलिव्हन्स काय आहे, हे त्यांच्याकडं होतं. मी मला असं वाटतं की कधीही त्यांना कुठल्याही गोष्टीचं आपण माझं नाव घ्या किंवा मी ही माहिती दिली आहे असं कधीच केलं नाही. त्यांनी आय लव्ह नगरसाठी भरपूर त्यांनी व्हिडिओज केले आहे जे आज आमच्यासाठी अमूल्य झालेले आहे, आणि संपूर्ण शहरावर त्यांचं प्रेम होतं. माहिती इतकी होती की मला नाही वाटत की आजच्या जनरेशनकडं कोणाची ती माहिती आहे. अशा व्यक्तीच्या जाण्यानं मला असं वाटतं की संपूर्ण शहराची फार मोठी हानी झालेली आहे. ही पोकळी कधीही न भरणारी आहे, कारण त्यांचं जितकं नॉलेज होतं ते आता नॉलेज कोणाकडेच नाही. त्यामुळे मी मला असं वाटतं ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास संतगती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
2: भूषण सरांचा आणि माझा पहिला परिचय CSRDL मधील JCPR या कोर्समध्ये झाला. त्यावेळी सरांनी आम्हाला जे शिकवलं की बातमी कशी लिहितात, कशी एडिट करतात, फोटो कॅप्शन कशा द्यायच्या, बातमीत काय पाहिजे काय नाही पाहिजे, त्यांनी जे आत्तापर्यंत त्यावेळी जे सांगितलं ते फॉलो करत आज आम्ही पत्रकारितेत यशस्वी होत आहोत. आणि त्यावेळेसपासून जे सरांशी नाही का ऋणानुबंध जुळले ते आजपर्यंत कायम होते. पण सरांच्या अशा अचानक जाण्याने एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
3: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरकरांसाठी आजचा दिवस खरंच खूप वाईट आहे, कारण नगर शहरावर निस्सीम आणि मनापासून प्रेम करणारं, नगरचा इतिहास सगळीकडे पेरणारे एक व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख सर आज आपल्यात नाही आहेत, ही गोष्ट अजूनही आपल्याला पचत नाही आहे. आता आपल्यासोबत रंगकर्मी पीडी कुलकर्णी सर आहे. सर, खरंच हे अजूनही आपल्याला ॲक्सेप्ट होत नाही आहे, आणि अनेक आठवणी सरांनी सगळ्यांकडे पेरून ठेवल्या आहेत, मग हेरिटेज वॉक असेल, भेटीगाठी असतील.
4: आजचा दिवस खरोखरीच दुर्दैवी आहे. आजकालच्या मंडळींना भूषण देशमुख हा हेरिटेज वॉक इतिहास संशोधक म्हणून परिचित आहे, पण माझा आणि त्याचा परिचय माझ्या मते 85-86 सालापासूनचा आहे. कारण नगरमध्ये दैनिक केसरीची आवृत्ती जेव्हा सुरू झाली होती त्यावेळेला भूषण देशमुख तिथं उपसंपादक म्हणून लागले होते. त्याच वेळेला मी तिथं अर्धवेळ क्रीडा वार्ताहर म्हणून काम करत होतो, तेव्हापासून आम्ही सहकारी, म्हणायला सहकारी. पण भूषणची जी विचारांची दिशा होती, अभ्यासवृत्ती होती, तेव्हापासूनच आम्ही विविध विषयांवर चर्चा करीत असो. आणि कालांतरानं त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या आवड डेव्हलप झाली त्यातलं नगर शहर, नगर शहराचा इतिहास, त्याचं संशोधन, आणि त्यांनी झपाटल्यासारखं काम केलं. आणि इतका शांत निर्गवी, म्हणजे मी त्याला माझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, जवळजवळ 40-45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, आमच्या स्नेहाच्या कारकिर्दीमध्ये कधी चिडताना पाहिलं नाही, कधी रागवताना पाहिलं नाही, कुणाविषयी वाईट बोलताना पाहिलं नाही. अजात शत्रू, सर्वांविषयी सकारात्मक विचार करणारा हा व्यक्ती होता. विविध संस्थांशी जोडलेला होता, त्यातल्या त्या स्नेहालय, रेडिओ नगर 90.4 FM ह्या रेडिओ केंद्राशी तर माझं फार जुनं नातं आहे. हे केंद्र सुरू झालं तेव्हापासून मी इथं सातत्याने येतोय आणि नंतर भूषण आल्यानंतर तर अधिक माझी त्याची जवळीक ह्या निमित्ताने वाढली होती. सेवानिवृत्तीच्या काळानंतर तर त्यांनी स्वतःहून झोकून दिलं होतं या सगळ्या कामाला आणि रेडिओ नगर 90.4 FM प्रगतीमध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याची रेंज म्हणा किंवा त्याची गुणवर्णन करणं खरोखरीच अवघड आहे. नगर शहराला मिळालेला हा इतिहासाचा जो वारसा भूषणच्या रूपाने मिळालेला होता तो आज आपण हरपलेला आहे. त्याला आमच्या संपूर्ण नाट्यकर्मींच्या वतीने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ म्हणजे नाटकाचं सेन्सॉर बोर्ड त्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि भूषण आपल्यात नाही आहे हे खरं म्हणजे स्वीकारणं खूप अवघड आहे पण शेवटी कटु सत्य आपल्याला स्वीकारावंच लागतं ते आपण आज सगळेजण स्वीकारूयात.
3: कुठून सुरुवात करू तेच लक्षात येत नाही आहे आणि कशी सुरुवात करू. आपल्या नगरचं भूषण असणारे ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख सर आज आपल्यामध्ये नाही आहेत ही गोष्ट खरं तर आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही आहोत. अनेकांसोबत सरांच्या खूप आठवणी आहेत, वेगवेगळे गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. सर तुमच्या सोबतच्या सरांच्या काय आठवणी आहेत, सर कसे आठवतात सर तुम्हाला?
5: माझ्याकडे कुठलाही शब्द नाही आहे बोलायला, भावना दाटून आलेल्या आहेत, डोळ्यात अश्रू जरी असले तरी समोर येणाऱ्या प्रसंगाला आपण जायला पाहिजे. रडणं काय आहे त्याच्यावरचा उपाय नाही आहे, खरं आहे खूप भावना आहेत. मी जेव्हा 5 वर्षापूर्वी नगरला आलो ते एक ध्येय घेऊन आलेलो होतो, मला इथं भरपूर काम करायचं होतं. विविध क्षेत्रातल्या मंडळींशी मी संवाद साधत होतो. अशातच एक हजारोंमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व मला लाभलं. जेव्हा जेव्हा सकाळचे कुठलेही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम होते तेव्हा जेव्हा राबवायचे असतील तसे कसे राबवायचे, कसे नियोजन करायचं, त्यात नगरच्या नागरिकांचा लोकसहभाग कसा असेल हे जेव्हा जेव्हा माझ्यासमोर प्रश्न यायचे तेव्हा तेव्हा मला भूषण सर आठवायचे. भूषण सरांना मी जेव्हा फोन करायचो तर पहिल्या रिंगला ते फोन घ्यायचे, प्रकाशराव मी येतो, अर्ध्या तासात येतो, एक तासात येतो, आणि दिलेली वेळ ते पाळायचे, त्या वेळेला यायचे. असं छान व्यक्तिमत्व होतं, दिलखुलास होतं, चेहऱ्यावर नेहमी स्मित होतं. कधीही त्या माणसाच्या चेहऱ्यावर गर्व आहे किंवा आपण कोणीतरी एक्स्ट्रा आहोत असं कधीही वाटलं नाही. ते अगदी लहानांपासून त्या मोठ्या थोरा मोठ्यांपर्यंत भूषण हे नाव होतं. त्याने नगरचं नाव नगरचंच भूषण होतं हे ते हे सांगताना मन खूप दाटून आलेलं आहे. माझ्या अतिशय जवळचा एक मित्र सहकारी म्हणा किंवा माझे मोठे बंधू म्हणा अशा पद्धतीने त्यांचा शेवट व्हावा. आणि ज्या भूषण देशमुख सरांनी निसर्गावर प्राण्यांवर प्रेम केलं त्याच त्यांच्याच बाबत असं काहीतरी कोणीतरी त्यांना बाईट घ्यावा, चावा घ्यावा किंवा तो त्याचा चेहराही दिसू नये, अंग सगळं काळं पडावं, खरं तर त्यांना वाटलं असेल का नसेल मला माहीत नाही. मला वाटते त्यांना ती शंकाही आली नसेल, कारण हा माणूस पर्यावरणात रमणारा होता, साहित्यिकांमध्ये रमणारा होता, लेखक होते, नगरचा चालता बोलता इतिहास होता. कारण मीच नव्हे तर अनेक वर्ष तो माणूस या नगरसाठी झिजत होता. नगरची एक सांस्कृतिक वंशी वाढवण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. अशा माणसाने अशी अचानक एक्झिट घेतली हे माझ्या मनाला काही खूप वेदना होत आहेत. मी कोणत्याही यावर आता एक शब्दही बोलण्याचं माझं धाडस नाही, पण भूषण सर एक सांगतो, मी आज ना उद्या इथे नगरमध्ये राहीन न राहीन पण तुमचे भूषण हे तीन जे शब्द आहेत ते मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेले आहेत. ते हृदयाच्या कोपऱ्यात एका कप्प्यात असतील, ते कधीही बाहेर निघणार नाही. इतकीच माझी तुम्हाला श्रद्धांजली अशी. थँक्यू.
4: मी रफिक मुन्शी, भूषण देशमुख यांना प्रथम मी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि वास्तविक मी त्यांचा वर्गमित्र, एका वर्गमित्राने दुसऱ्या वर्गमित्राला अशा दुःखद प्रसंगी श्रद्धांजली अर्पित करावी याचं दुःख आहे. भावना दाटून आल्यामुळं शब्दात प्रकट करता येत नाही. मी एवढं सांगू इच्छितो की भूषण देशमुख आणि मी प्रथम बॅच पत्रकारिता जनसंपर्क मिरीकर सरांचे विद्यार्थी, अत्यंत भूषण शांत स्वभावाचा, ग्रुप डिस्कशन असू, वैयक्तिक केस पेपरची चर्चा असू किंवा पत्रकारिता जनसंपर्क यांचा समन्वय संबंध कसा याबद्दल माहिती असू, अत्यंत विद्यार्थ्यांना, कारण तो पत्रकारिता क्षेत्रामध्ये पूर्वीच असल्यामुळं माहिती देत असे, त्यामुळं आम्हाला एक तो मित्र आणि शिक्षक असं वाटत होतं. अत्यंत शांत स्वभाव. आम्ही खेळीमिळीने वागलो. दिल्ली दौरा, संसदेला भेट, बँगलोर येथे दौरा, पुणे, औरंगाबाद, लोकमत प्रेस, दर्डा साहेबांची भेट, अशा विविध अधिकाऱ्यांच्या भेटी, तसेच ग्रुप डिस्कशनच्या वेळेस त्यांचा जो चर्चाचा बिंदू असायचा तो पत्रकारिता आणि जनसंपर्क याच्यामधला असायचा. आज या दुःखद प्रसंगी भूषण देशमुख यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि सर्व त्यांच्या कुटुंबियांना देवानी सहनशीलता द्यावी, सगळं हे करावं.
6: आज एक अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि नगरच्या इतिहासातील एक मोठं नाव, निजामकालीन अभ्यासक भूषणजी देशमुख आपल्यातून निघून गेले आहेत. खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा नगर शहरासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी असा आहे. मी संजय शिंदे, मुख्याध्यापक छावणी परिषद शाळा. थोर समाजसेवक अण्णा हजारे असतील किंवा अनेक समाजसेवक असतील, त्यांच्या समवेत भूषणजी आमच्या शाळेत अनेकदा आले. आमच्या विद्यार्थ्यांना अनेकदा त्यांनी इतिहासाच्या बाबत मोठमोठी मार्गदर्शन केली, सविस्तर मार्गदर्शन केलं. अनेकदा शाळेच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असायची. हेरिटेज वॉकच्या निमित्तानं त्यांनी भिंगारमधीलच नव्हे तर नगर शहरातील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांच्यासमवेत भेटी देण्याचा योग आला. एक त्यांच्या त्यांनी एकदा विषयाला सुरुवात केली की तो विषय कधी शेवटला जायचा हे कळतसुद्धा नसायचं. एक अत्यंत अभ्यासू समाजाप्रती त्यांचं योगदान हे अत्यंत म्हणजे जमिनी स्तरावर असायचं. आणि प्रत्येक नागरिक असो, विद्यार्थी असो, समाजातील प्रत्येक घटक असो, त्या प्रत्येक घटकाला त्यांचं मार्गदर्शन असायचं. आणि एक आमचं मार्गदर्शक, एक ऋषितुल्य मार्गदर्शक आज आम्हाला सोडून गेला आहे याचं निश्चित दुःख आहे. मी माझ्या छावणी परिषद शाळेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आमच्या शाळेतच आमच्या मनामध्ये अत्यंत सदैव चिरंतर अशा राहतील, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज अत्यंत दुःख होत आहे की त्यांना या ठिकाणी आपण म्हणजे आज त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्याची वेळच का परमेश्वराने आपल्यावर येऊ द्यावी हा मोठा प्रश्न आहे. आपल्याला सोडून गेलेत निश्चित त्यांच्या जाण्यानं आमच्या या शहरावर खूप मोठी दुःखाची शोककळा पसरली आहे. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो.
7: पत्रकार शिल्पा रसाळ. भूषण माझा चांगला मित्र होता, चांगला सहकारी होता. आज त्याच्याबद्दल भूतकाळात बोलावं लागतंय याचा जास्त त्रास होतो. 1991 ते 1993 आम्ही MMR चे वर्गमित्र होतो. MMR ची ती फर्स्ट बॅच. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, एकत्र वर्गात असायचो. भूषणचा स्वभाव खरं तर तसा मिश्किल होता, मितभाषी होता, अजातशत्रू होता. त्यानंतर पुढे जवळजवळ 10 वर्ष लोकसत्ताला आम्ही दोघंजणं उपसंपादक म्हणून बरोबरच होतो. आमच्या दोघांचं टेबल एकमेकांना खेटून होतं, मी, भूषण आणि राजू इनामदार. आम्ही तिघही जणं एकाच साईडला असायचो. त्यावेळेला दिवसातले 10-10 तास आम्ही बरोबर असायचो, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून. काही अडचणी आल्या, काही गोष्टी घडल्या, नवीन काही करायचं असेल तर आमची रोजच चर्चा व्हायची. बातम्यांचे मथळे, बातमी कुठून आणायची, बातमी कशा पद्धतीनं प्रेझेंट करायची या संदर्भात आमच्या रोजच चर्चा व्हायच्या. त्याच्यातनं खरं तर त्याचा स्वभाव पण उलगडत गेला होता. इतिहासाची त्याला पहिल्यापासूनच आवड होती, त्याच्यात तो तज्ज्ञ होता. कुठल्याही याच्यामध्ये जर का लक्ष घातलं तर तो त्याच्या मुळापर्यंत जात होता, हा त्याचा स्वभाव होता. फिरणं हे त्याला पसंतच होतं. कुठेही एखादी गोष्ट धागादोरा इतिहासाचा मिळाला तर तो तिथपर्यंत पोहोचायचा. अतिशय कल्पक अशी त्याची वृत्ती होते. दरवेळेला काहीतरी नवीन अभिनव असं काहीतरी करायचं. शहरावरती प्रेम करणारा, स्वतःवरती प्रेम करणारा, शहरातल्या वास्तूंवरती प्रेम करणारा असा हा एक चांगला मित्र, चांगला सहकारी आज काळाच्या पडद्याआड गेला. भूषणचं असं जाणं खरं तर मनाला खूप क्लेशदायक असं आहे, खूप दुःखद असं आहे. असा धिप्पाड, अजातशत्रू असलेला, कोणाच्याही अध्यात्मधेत नसलेला असा भूषण आपल्यातनं अशा पद्धतीनं निघून जातो हे खरंच आपल्या सगळ्यांचीच खरं तर ही हानी आहे. भूषण, तू जिथे कुठे असशील तिथे मस्त राहा, तुझ्या आत्म्याला सद्गती मिळो ही सदिच्छा. नमस्कार.
1: अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख साहेब यांनी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन, जतन आणि संशोधन करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. आज ते आपल्यात नाही आहे. अचानक आज जी बातमी मोबाईलवर पाहिली की असं वाटलं की त्यांचं वाढदिवस असेल, शुभेच्छा द्याव्यात. पण थोडंसं मोबाईल थोडंसं पुढं सरकवल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली असं नाव दिसलं, अचानक मला चटकाच लागून गेला की अशी घटना अचानक कशी झाली. आणि कोविड काळापासून आणि त्यांचा अगोदर माझ्याशी खूप जवळचा संबंध होता, त्यामुळं अचानक म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी त्यांना शाळेंमध्ये पण कार्यक्रमा ठिकाणी नेलेले, प्रमुख पाहुणे म्हणून नेलेले, त्यांचं मार्गदर्शनासाठी नेलेले. त्यानंतर बऱ्याच वेळा किल्ल्यामध्ये पण आमची बऱ्याचशा वेळेस भेट झाली होती. आमच्या शिंदे कुटुंबियातर्फे, स्नेहबंध सोशल फाउंडेशन आणि पीयूष डिजिटलतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो.
3: नमस्कार नगरकर. आपल्यासोबत आत्ता आपल्या नगरचेच राजेंद्र स्वामी सर आहेत. आणि खरंच सर अजूनही विश्वास बसत नाही आहे भूषण सर आपल्यात नाही आहेत. आणि नगरचा चालता बोलता इतिहास कुठेतरी थांबलाय हे अजूनही पटत नाही. सरांच्या तुमच्यासोबतच्या काही आठवणी आहेत का?
8: सरांच्या आठवणी म्हणण्यापेक्षा तसं तर कॉलेजपासून आम्ही म्हणजे सर सिनियर होते. गिरीश सरसुद्धा आम्हाला ज्युनियर होते. दिन म्हणजे गिरीश सरांचे वडील जे दिनभाऊ जे होते ते आम्हाला शिक्षा, आम्ही स्पोर्ट्समध्ये होतो त्याच्यामुळे त्याही आठवणी आहेत. म्हणजे तेव्हापासून आमची सरांबरोबरची ओळख आहे. नंतर मग सरांनी हेरिटेज वॉक चालू केला नगरमध्ये, तर मग तो एक छोटा ग्रुप होता त्यावेळेस, एक 10-12 जणांचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये सरांनी मग मेसेज टाकले की वो हेरिटेज वॉक चालू करतो आपण, त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक धार्मिक जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची माहिती आपण लोकांना करून देऊ. आणि खरंच आहे की बऱ्याच लोकांना नगरमध्ये ज्यांचं जे आयुष्य गेलं त्यांनाही माहिती नाही असे ठिकाणं सरांनी दाखवले. नंतर लोक आश्चर्य करतात की अरे इतके वर्ष झाले नगरमध्ये राहतोय परंतु हे पाहिलंच नव्हतं, ह्याच्याविषयी माहितीच नव्हती. काही गोष्टी माहिती होत्या परंतु त्याची जी काही माहिती, पूर्ण जी काही माहिती आहे ती सर सांगायचे. त्याच्यामुळं लोकांना एक उत्साह निर्माण झाला. तो उत्साह असा झाला की दर आठवड्याला लोक वाट पाहायचे की वो भूषण सर आता कुठे आहे, दुसरा हेरिटेज वॉक कुठे आहे. सर त्यांच्या डोक्यात जे प्लॅन चाललेले असायचे ते म्हणले ठीक आहे, मी जो पुढचा हेरिटेज वॉक असेल तो मी शुक्रवारी किंवा शनिवारच्या ह्याच्यामध्ये आधी एक मेसेज टाकून देईल की आपला हेरिटेज वॉक तिथं आहे. आणि हेरिटेज वॉकमध्ये हे एक पाहिलं मी सरांचं की माहिती तर त्यांना भरपूर होतीच आणि लोकांना समजून सांगणे लोकांना आवड इतकी निर्माण केली त्यांनी की आज आपण पाहतो की वो नाशिकमधले लोकंसुद्धा जे आहेत, बाहेरगावचे लोक जे आहेत, ते आपल्या इकडचे होते नगरमध्ये, एक आमचे मित्रच म्हणा सावळे सर म्हणून आहेत, ते इथं होते सर्व्हिस निमित्त, तर त्यांना आवड निर्माण झाली, आमच्याबरोबर ओळख झाली, त्याच्या ती त्यांची ओळख फोटोग्राफीमुळे झाली होती आमची, बर्ड वॉचिंग याच्या त्याच्यात, तर त्यांना ती आवड निर्माण झाली, ते इथं राहिले, त्यावेळेस त्यांनीसुद्धा इथं बरेच हेरिटेज वॉक केले, त्याच्यानंतर ते नाशिकला गेले, नाशिकला त्यांनी तिथं ग्रुप तयार केला, सरांना गेस्ट म्हणून तिकडं ते बोलवायचे, आणि नाशिकमधल्या लोकांमध्ये सुद्धा त्यांनी एक हेरिटेज वॉकचं जे काय आहे ते तिथं लोकांमध्ये उत्साह निर्माण केला त्यांनी. तर बरेच लोक असं सांगतात जे आम्ही आता आम्ही कंटिन्यूअस असायचो सरांबरोबर, तर बरेच लोक म्हणायचे की काय दर आठवड्याला इकडं जायचं तिकडं जायचं, परंतु ज्यांना आवड होती की वो काहीतरी माहिती नगरचा इतिहास काय हा माहीत नव्हता लोकांना, तर तो इतिहास मग सर सांगत गेले गेले, नंतर मग लोक लहान मुलं त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागले, मुलांनाही आवड निर्माण झाली, तर जे आम्ही 10-15 लोक जे जायचो ते नंतर जवळजवळ 50-100-150 इतक्या मोठ्या संख्येने लोक यायला लागले. आणि ह्याच्यामध्ये खर्च कोणाला काही नव्हता, सरांचं कसं आहे तुम्ही तुमचं जेवण नाश्ता पाण्याची बॉटल सेफ्टीच्या हिशोबाने, उन्हं असेल तर कॅप, अशा हिशोबाने तुम्ही तुमच्या जबाबदारीवर या, आणि एक ठराविक पॉईंट द्यायचे सर की वो जिथं जायचं त्याच्या अलीकडं एक पॉईंट असायचा, तिथं येऊन सगळे जमा व्हा, तिथून पुढं आपण जाऊ. तर अशा गोष्टी ज्या आहेत सरांनी खूप केल्या, मी त्यावेळेस बरीच फोटोग्राफी केली, काही माझ्याकडं व्हिडिओ पण काढले होते मी, माझ्याकडं कॅमेरा होता त्यावेळेस, तर ते कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंगसुद्धा मी केलं होतं, आणि ह्याच्याबरोबर नंतर मी हेरिटेज वॉकबरोबर बर्ड वॉचिंगसुद्धा लोकांनी करत होते, तर ते दोन्ही पण कॉमनमध्ये काही ठिकाणी आम्ही एकत्र यायचो, त्यावेळेस मग ते बर्ड वॉचिंग व्हायचं, त्याची माहिती व्हायची लोकांना की नगरमध्ये इतिहासाबरोबर सरांच्यामुळं लोकांना बर्ड वॉचिंगचीही आवड निर्माण झाली. आणि नगरमध्ये कापूरवाडी तलाव जो आहे तो कापूरवाडी तलाव फक्त एक पाण्यासाठी तलाव आहे असंच लोकांचं म्हणत होतं, परंतु तिथं मायग्रेटेड पक्षी जे आहेत परदेशातून जे येणारे पक्षी जे उन्हाळ्यामध्ये असतात, तर तेही इथं नगरमध्ये येतात इतक्या मोठ्या प्रमाणात. पिंपळगाव माळवी झालं, नगरमध्ये कापूरवाडी झालं, तर अशा ठिकाणी इतके मायग्रेटेड पक्षी येतात हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं, ते सुद्धा भूषण सरांमुळे जास्त लोकांना माहीत झालं. तर अशा बऱ्याच आठवणी, आणि आता नेहमीच म्हणजे आता सरांशी तर कायमच बोलणं असायचं, सरांना विचारायचं की काय चाललं काय नाही, आम्ही मित्र ग्रुप एकत्र आलो की आता हे हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटतं नाही आलं, ते एक दुःख आहे आम्हाला की त्यांच्याशी बोलणं नाही झालं. तर स्नेहांकुरला होते त्यावेळेस आमच्या ग्रुपमधले दोघं तिघं गेले होते भेटायला, म्हणजे एवढी घटना मोठी घडून सुद्धा सरांच्या डोक्यामध्ये नगरचा इतिहास आणि स्थापना दिवस आलेला होता,
9: 28 मेचा
8: स्थापना दिवसाच्या आधीची गोष्ट आहे. तर ते गेले भेटायला, माझं दुर्भाग्य की बाबा मी नाही भेटू शकलो त्यांना, त्यावेळेस बोलू शकलो नाही, मी म्हणलोय होतो मित्रांना की बाबा तुम्ही जाताल त्यावेळेस, परंतु रिस्ट्रिक्शन होते की बाबा भेटू नका जास्त करून, सरांना त्रास नको व्हायला म्हणून. तर त्यावेळेसुद्धा म्हणजे जो माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात आजारी आहे, त्यांचं दुःख स्वतःच बाजूला ठेवून ते चौकशी करत होते की तुम्ही 28 तारीख आली, 28 तारखेचं काय नियोजन केलं. म्हणजे खरंच त्या माणसाचं डिवोशन डेडिकेशन इतकं होतं की काहीच सांगू शकत, म्हणजे त्या माणसाचं किती प्रेम नगरवर होतं आणि इतिहासावर प्रेम होतं हे त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो सरांकडनं.
9: नक्कीच नक्कीच सर, थँक्यू.
10: नमस्कार, मी पवन श्रीकांत नाईक. आपण भूषणजींच्या आठवणीत रमताना एक इतिहास संशोधक, एक पत्रकार आणि एक समाजसेवक अशा तीन स्वरूपात आपण त्यांना अनुभवतो. अर्थात हे अनुभवताना नमस्कार, मी पवन श्रीकांत नाईक, संगीत साधक. भूषणजींच्या आठवणींमध्ये रमताना आपण एक इतिहास संशोधक, पत्रकार आणि समाजसेवक अशा तीन रूपात आपण त्यांना अनुभवतो. अर्थात माझा संपर्क त्यांच्याशी जो आला तो म्हणजे संगीत साधनेतून. ऐतिहासिक वास्तूंमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या त्यांच्या वैशिष्ट्यांसह तिथे संगीत सेवा आणि त्या वास्तूचं महत्त्व वाढवण्यासाठी तिथे अजून काय नवीन करता येईल या अनुषंगाने त्यांचा कायम प्रयत्न असायचा. नगर स्थापने दिनाच्या दिनानिमित्त असेल किंवा नगरच्या वेगवेगळ्या त्या वास्तूंच्या विशेषत्वाच्या पर्यटन म्हणून लोकांना माहिती देण्याच्या अनुषंगाने असेल, अशा वेगवेगळ्या वेळी आम्ही भूषणजींच्या बरोबर असत आणि मी तिथे सुफीच्या मैफली केल्या, काही अभंगाच्या मैफली केल्या, काही गझलांच्या मैफली केल्या. आणि हे करत असताना अर्थातच ते मला म्हणायचे की कैरो आणि बगदादची परंपरा असलेल्या आपल्या शहरात तुम्ही इथे गातायत म्हणजे नकळतच ह्या महालात तुम्ही याच्या पूर्वी पण मागच्या जन्मी केव्हा तरी एक राजदरबारी गायक म्हणून तुम्ही गाऊन गेले असाल. अशा आठवणींमध्ये ते आम्हाला ऐतिहासिक एका वेगळ्या ऑरामध्ये घेऊन जात. तिथले सुंदर पक्षी, तिथले वेगवेगळे फुलं यांची माहिती देताना तो आसमंत उभा करत. आज त्यांची आठवण येताना मला जाणीव परत होत आहे की प्रत्येक मैफलीचं रसग्रहण करताना देखील एक पत्रकार म्हणून ते मला आठवणीने फोन करून ते मैफलीमध्ये प्रत्यक्षात काय सादर केलं गेलं, त्या सादरीकरणामागचा उद्देश काय, त्या उद्देशातून काय साध्य करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा ते जाणीवपूर्वक एक पत्रकार म्हणून घेत असत. त्यामुळे त्या वृत्तपत्रातल्या बातमीला एक वेगळा दर्जा प्राप्त व्हायचा आणि अर्थातच समाजसेवा त्यांची खूप मोठी आहे. ह्या दोन्ही प्रवासांमध्ये समाजातील एक जनजागृती करणं हा एक त्यांनी घेतलेला वसा हा आपण कधीच विसरणार नाही. भूषणजींच्या आठवणीत रमताना पुन्हा एकदा मला असं वाटतं आहे की त्यांनी आपल्या हृदयामध्ये ते सत्यशोधाचं एक बीज पेरलेलंच आहे जे आपले इतिहास, वर्तमान आणि भविष्यामध्ये कायम आपल्याबरोबर राहील आणि आपण तो वारसा नक्की जपू ही मी खात्री बाळगतो आणि ही सेवा मी संगीतातून पण करेल. मला पूर्ण खात्री आहे इतिहासामध्ये आपण रमताना वर्तमानात आणि भविष्यातही भूषणजींची आठवण घेऊन जगू आणि एक वेगळ्या पातळीवर त्यांचं कार्य पुढे नेऊ. खूप खूप धन्यवाद.
11: खरं तर आज हा दुःखाचा दिवस आहे आणि भूषण सरांचा अशा पद्धतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण ते केवळ एक इतिहास तज्ज्ञच नव्हते तर एक पत्रकार म्हणून खूप मोठं त्यांचं नाव होतं आणि पत्रकारितेत आणण्याचं श्रेय सरांनाच जातं. मी जे काही सकाळमध्ये आहे ते सरांच्याच मार्गदर्शनाखाली माझी वाटचाल सुरू झाली. सरांनी मला पत्रकारितेतच आणलं नाही तर उभं केलं आणि वारंवार मार्गदर्शन केलं. माझ्या इतिहासाच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, दुसरीचं काम सुरू आहे, तर त्याही कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असावं, कसं पुढं जावं, केलं जावं त्याच्यात काम, हे सगळं इतिहासाचं काम सरांनी मला दिलं की इतिहासाचा डोळा म्हटलं तरी चालेल. तर अशा सरांविषयी खूप आठवणी आहेत. केवळ मी एक अशोक निंबाळकर म्हणूनच नव्हे तर सर्व पत्रकार असतील, सर्व दैनिकाचे रिपोर्टर असतील किंवा उपसंपादक असतील, ते सरांच्या हाताखाली घडले किंवा ज्यांना सर माहीत नव्हते त्यांनाही त्यांच्या कामाबद्दल आदर आणि श्रद्धा होती. तर अशा इतिहासाचं भूषण असलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करताना खरोखरच भरून आलेलं आहे. तर याच्या पलीकडे मला खरोखर काही बोलता येत नाही आहे. सर, तुमचा कामाचा जो काही वारसा आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही निश्चितच पुढे घेऊन जाऊ, हीच तुम्हाला श्रद्धांजली ठरेल.
2: भूषण सरांचा आणि माझा पहिला परिचय CSRDL मधील JCPR या कोर्समध्ये झाला. त्यावेळी सरांनी आम्हाला जे शिकवलं की बातमी कशी लिहितात, कशी एडिट करतात, फोटो कॅप्शन कशा द्यायच्या, बातमीत काय पाहिजे काय नाही पाहिजे, त्यांनी जे आत्तापर्यंत त्यावेळी जे सांगितलं ते फॉलो करत आज आम्ही पत्रकारितेत यशस्वी होत आहोत. आणि त्यावेळेसपासून जे सरांशी नाही का ऋणानुबंध जुळले ते आजपर्यंत कायम होते. पण सरांच्या अशा अचानक जाण्याने एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत.
12: भूषण सर हे अहमदनगरचे जे भूषण आणि एक चांगली व्यक्तिमत्व आज आमच्यात नाही आहे. मी भूषण सरांशी संपर्कात 2007 साली पेपरमध्ये बातमी होती की किल्ल्याचं हेरिटेज वॉक किल्ला भ्रमण आहे, मी जॉईन झालो. तेव्हापासून सरांसोबत नेहमी असायचो आणि 2017 साली आम्ही पूर्ण वर्षभर 52 आठवडे पूर्ण हेरिटेज वॉक केला. दर रविवारी सकाळी प्रत्येक रविवारी 3 ते 4 असे वास्तू आम्ही अहमदनगर शहरातले शहराच्या भोवतीचे वास्तू बघायचो. असे वास्तू बघून झाले आणि सरांच्यामध्ये एक असे होता की कुणामध्ये काय छंद आहे त्याचं बारीक जरी निरीक्षण सरांनी केलं तर सर त्याचं त्या व्यक्तीला त्याचं प्रोत्साहन देण्याचं काम करायचे. माझ्याबद्दल असं घडलं की सरांची एक मला असं पाहिलं की कापरवाडीचं आमचं वृक्षप्रेमी पक्षीप्रेमी आणि इतिहासप्रेमी असा आमचं एक हेरिटेज होता. त्याच्यामध्ये चांगले मोठमोठे कॅमेरेवाले चांगले लोक आले होते म्हणजे कॅमेरे 2-2, 3-3 लाखाचे होते. तर तरी सरांनी मग काय झालं मी माझा जो फोटो आला आम्ही हेरिटेजनं आलो की आम्ही फोटो आपसात टाकायचं व्हॉट्सअपला सरांना टाकायचं आम्ही असे फोटो काढले वगैरे. त्याच्यातून सरांनी एक फोटो सिलेक्ट केला आणि मला म्हटले तुम्ही PDF पाठवा याला ह्याचा फोटो पाठवा मला PDF करून. मी पाठवलं सहज सर म्हटले मी सहज पाठवलं मला माहितीसुद्धा नाही. आणि सरांनी दुसऱ्या दिवशी लोकसत्ता पेपरमध्ये ते फोटो टाकला माझा.
13: काय अनेक विषयाचे गोष्टी आहेत. भूषण भाऊ आमच्या परिवाराचे सुद्धा एक मेंबर होते कारण आमच्या मुलांच्या बरोबर सुद्धा ते असेच विचार विनिमय करत असत, त्यांच्याकडे जात असत आणि त्यांना आपला परिवाराचा मेंबर समजून आमचे मुलं सगळेजण त्यांच्याशी प्रेम करत होते. पण जात गेल्यानंतर आमचा परिवारसुद्धा खूप खूप दुःखी झाला. अशा ह्या भूषण भाऊंची काय काय गोष्टी सांगणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ब्रह्माकुमारी सांगितलं त्याचा त्यांना खूप खूप उपयोग झाला. भूषण भाऊ माझे एकट्याचेच प्रेमाचे नातं होतं असं मला काही वाटत नाही कारण मी त्यांच्यावर तेवढं प्रेम केलं. पण त्यांच्यावर प्रेम करणारे नगरमध्ये अनेक अनेक अनेक लोक आहेत. पत्रकारीमध्ये होते तरी त्यांची ती नम्रता, त्यांचा तो अभ्यास, त्यांनी जो नगरचा इतिहास जिवंत केला की अगदी नगरची स्थापना कधी झाली, कोणी केली, तारीखवार ते लोकांना सांगत असं. त्याच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्यांना इतका अभिमान होता नगरबद्दल की ते नेहमी म्हणायचे नगरची स्थापना ही काही साधी नाही आहे म्हणून. फार फार पवित्र स्थान आहे नगर असा हा भूषण भाऊ. किती गोष्टी सांगितल्या तरी कमी पडणार आहेत. तर ह्या भूषण भाऊंना परमेश्वर चांगली गती देईल याची मला निश्चित खात्री आहे.
14: मी माननीय भूषण सरांना सर्वात प्रथम श्रद्धांजली वाहत आहे. माझ्या माहितीमध्ये असलेले जे भूषण सर जे आहेत स्नेहालय काहीच नव्हतं. स्नेहालयाची नुकतीच सुरुवात झाली होती त्यावेळेला. चितळकीच्या या ठिकाणी 4-5 कार्यकर्ते गिरीश सर, दीपक सर, अनिल कुडिया, प्रशांत भोंग यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी गल्लीमधील अनेक छोटे छोटे जे मुलं असायचे जे वेशव्यवसाय करणाऱ्या ज्या महिला असायच्या त्या मुलांना ज्या वेळेला त्या ठिकाणी घेऊन यायचे आणि त्याच ठिकाणी माझी शाळा होती आणि मी देखील संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी यायचे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला हे नुकतंच स्नेहालयाची सुरुवातच झाली होती त्यावेळेला हे सर्वजण हे तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी असायचे. आणि त्यावेळेला पाहिलेले मी भूषण सर हे पत्रकारिता करत असायचे आणि पत्रकारिता करत असताना त्यावेळेला पत्रकारितेचा एवढा जास्त म्हणजे त्याला जास्त व्हॅल्यू नव्हता एवढा. परंतु भूषण सर जे आहेत हे काय करत असायचे की नेहमी ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करत असायचे आणि या ऑब्झर्वेशनमधून त्यांनी खूप काही गोष्टी या ज्या जे स्नेहालयातर्फे जे काय काम चालायचं तर ते सर्व ते हे करत असायचे, त्याचे लिखाण करत असायचे. आणि त्यांनी ह्या कामासाठी ह्या गोष्टी ज्या मुद्दे आहेत ह्या ज्या सामाजिक कामाच्या मुद्दे आहेत ते त्यांनी उचलून धरल्या आणि त्यामधून त्यांनी खूप सारी प्रसिद्धी या ठिकाणी या सामाजिक कामाला स्नेहालयासारख्या संस्थेला सुरुवातीच्या काळामध्ये खूप दिलेली आहे. आणि भूषण सर खरोखर त्यांचं खरोखर काय आज म्हणजे त्यांच्यासाठी बोलण्यासाठी शब्द नाही आहे परंतु अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, धडाडीचे कार्यकर्ते आणि स्नेहालयाशी सुद्धा त्यांचं खूप खूप जवळचं नातं होतं आणि स्नेहालयाच्या प्रत्येक गोष्टी त्या काय करत असायचे, नेहमी आपल्याशा म्हणून ते ह्या सर्व कामाला या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून ते मदत करत असे, त्यावर लिखाण करत असे. आणि त्यामधून हे पाहिलेले जे भूषण सर आहेत यांच्याबद्दल खरोखर आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आज एक पत्रकार, एक उत्कृष्ट पत्रकार आज आपल्या या जगामधून परमेश्वराकडे गेलेला आहे. आज आम्ही परमेश्वराकडे एकच प्रार्थना करत आहोत की आज जरी ते आमच्यामधून गेले असले, परंतु त्यांनी जे काही समाजामध्ये जे काही कार्य केलेलं आहे, जी पत्रकारिता केलेली आहे, जे सामाजिक कार्य केलेलं आहे, अनेक गोष्टींना, अनेक अत्याचारांना, अनेक लोकांना त्या ठिकाणून त्यांच्या पत्रकारितेमधून त्यांनी न्याय असा मिळून दिलेला आहे. या भूषण सरांसाठी आज खरोखर मी स्वतः निर्मला केदार या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. थँक्यू.
15: एक सजग पत्रकार आणि संवेदनशील लेखक कवी असलेला, पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक जवळचा मित्र गेल्याचं मोठं दुःख आहे. अंगीकृत किंवा नियत कर्तव्य निभावताना खूप कमी पत्रकारांना मृत्यू येतो, तो भूषणलाही असाच मृत्यू आला, परंतु तो अकाली आला हे खूप वेदनादायी आहे. आम्हा दोघांच्या पत्रकारितेची सुरुवात साधारण एकाच कालखंडात झाली. नगरला पुण्याच्या दैनिक केसरीची आवृत्ती सुरू झाली, तो केसरीत होता आणि मी सायन दैनिक समाचारमध्ये. त्यामुळे पत्रकार परिषदा, पत्रकारांचे जिल्हा दौरे आणि बातम्यांसाठी होणारी दैनंदिन भटकंती या निमित्तानं भूषणची वरचेवर भेट होत असे. त्याच्या इतिहासविषयक व्यासंगाची, त्याविषयी असलेल्या त्याच्या विलक्षण प्रेमाची आणि विशेषतः नगर शहराच्या इतिहासासंदर्भात अलीकडच्या काही वर्षात त्याने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वश्रुत आहेच. त्या व्यतिरिक्त भूषणमध्ये आणखीही खूप गुण होते. तो अतिशय नम्र, लो प्रोफाईल अशा स्वभावाचा असल्यानं त्यानं त्याचं कधी मुद्दामहून प्रगटीकरण केलं नाही. मला आठवतं आहे ते 1991 अथवा 91-92 साल असावं. आम्ही पत्रकारांनी स्पर्धेसाठी नाटक बसवायचं ठरवलं होतं. त्याच्या 2-3 तालमीही झाल्या, पण सर्वासाठी सर्वांनी एकत्र जमणं आमच्या कामाच्या व्यापामुळे शक्य होत नव्हतं, त्यामुळं ते नाटक काही बसलं नाही ही गोष्ट वेगळी. पण सांगायचं विशेष हे की ते नाटक भूषणनं स्वतः लिहिलं होतं. त्याला मराठी साहित्याची चांगली जाण होती. ललित अंगानंही तो खूप छान लिहायचा, कविता करायचा, वाचनाची त्याला प्रचंड आवड होती. गप्पांमध्ये तो पुस्तकाविषयी बोलायचा, आवडलेलं पुस्तक आवर्जून वाचा म्हणून सांगायचा. एवढंच नाही तर काही वेळा ते पुस्तक स्वतः आणूनही द्यायचा. साहित्याच्या आवडीमुळे नगरच्या आमच्या कवयित्री संजीवनी खोजे स्मृती प्रतिष्ठानचा तो विश्वस्तही होता. पत्रकारितेच्या क्षेत्रात असा तो एक दुर्मिळ मित्र भेटला. पत्रकारिता देखील त्यानं स्वभावानुसार सकारात्मक भूमिकेतून केली. राजकारणाबरोबरच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक त्यानं सामाजिक विषयांवर लेखन केलं. पत्रकारितेतील कार्याबद्दल त्याला अन्य पुरस्कार सन्मान तर मिळालेच, परंतु प्रतिष्ठेचा असा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील त्याला मिळाला होता. तो त्याचा राज्यस्तरावरील गौरव होता. पत्रकारिता करत असताना तो पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आणि नगर येथील CSRD संस्थेच्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी शिकवण्याचंही काम करत होता. त्याचं वृत्तपत्रीय लेखन बहुतांशी एकटाकी असायचं हे मी पाहिलंय. काही सभा समारंभ कार्यक्रमांचं वार्तांकन करताना एखादा वक्ता खूप पाल्हाळी रटाळ पद्धतीनं बोलतोय असं ध्यानात आलं की भूषण टिपण करण्याच्या कागदावरच सुंदर रेखाटनं काढत बसायचा. काही वेळा आम्ही शेजारी बसलेलो असताना हे नेहमी मी अनुभवलं आहे. तो उत्तम चित्र काढायचा, चित्रकलेची त्याला चांगली जाण होती. रेखाटनं आणि कविता दाखव म्हणून त्याला बराच आग्रह केल्यानंतर एकदा त्यानं मला ती दाखवली होती. स्नेहालय संस्थेच्या विविध प्रकल्पात सुरुवातीपासून त्याचा सहभाग राहिला आहे. मी बोलतोय या रेडिओ नगर 90.4 FM याच्या उभारणीत सुद्धा त्याचा सिंहाचा वाटा आहे. अशा या मैत्र जपणाऱ्या मित्राला माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
3: श्रोते हो, आठवणीतील भूषण हा एक विशेष कार्यक्रम स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीनिमित्त आपण ऐकलात. त्यांच्या जवळच्या सहकार्यातील त्याचबरोबर मित्रपरिवारातील अनेक मंडळींनी त्यांच्याविषयीच्या आठवणी आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. या प्रतिक्रिया स्वरूप आठवणी आपण आठवणीतील भूषण या कार्यक्रमात ऐकल्या. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नमस्कार, नगरकर आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. गुड इव्हनिंग, मनापासून मी स्वागत करते आहे. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि अनु आहे तुमच्या सोबत. 7 जुलै 2026 आजची तारीख आणि आज आहे वार मंगळवार. अर्थात कालच्या दिवसाप्रमाणेच आज सुद्धा बाहेरचं वातावरण आपल्याला साथ देतं असं म्हणायला हरकत नाही. करणार आहे 7 जुलै. सो नक्कीच कालच्या सारखंच आजही वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे. आज सकाळपासून आपल्या नगर शहरामध्ये सूर्यदर्शन काही झालेलं नाही आणि आजही पावसाळी वातावरणच आहे. आजही पावसाचा अलर्ट जो आहे तो आपल्या जिल्ह्यासाठी दिलेला आहे. आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, अतिवृष्टीची सुद्धा शक्यता वर्तवली आहे, त्याचबरोबर येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. थोड्याच वेळात मी पुन्हा येते भेटायला. भरपूर गाणी ऐका आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, काल आपण बघितलं की कनेक्टिंग लिंग मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कनेक्टिंग लिंग जवळ दरड कोसळली आणि मुंबई पुणे महामार्गाची सगळी वाहतूक ठप्प झाली। मुसळधार पावसाचा फटका रेल्वे, विमान सेवा आणि अगदी बस सेवेला सुद्धा बसलेला आहे। 2 दिवस राज्यामध्ये अतिवृष्टीचा पाऊस आणि इशारा दिलाय। संपूर्ण यंत्रणा सध्या सतर्क झाली आहे। पुढचे 48 तास नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। पालघर, रायगड, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। तर रेल्वे, विमान सेवा, बस सेवा विस्कळीत झाली आहे। मुंबई गोवा मार्गावर 8 ठिकाणी दरड कोसळलेले आहेत आणि त्याचबरोबर पुढच्या काही तासांमध्ये जनजीवन जे आहे ते खूप विस्कळीत होण्याची शक्यता आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाची परिस्थिती ही अभूतपूर्व असल्याचं सांगतात। मुंबई पुणे महामार्गावर ज्या दरडी कोसळल्यात 100 टन एवढा ढिगारा तिथे साचला आहे। 70 टनहून अधिक ढिगारा तिथून काढून टाकलाय। तर चारचाकी वाहनांना काढण्याचं काम या ढिगाऱ्याच्या मध्ये सुरू आहे। रेल्वेनंही वेगानं कारवाई सुरू केली आहे, सेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलाय। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढतो आहे। अति मुसळधार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। तर पुण्यामध्ये दरड कोसळून 3 लोकांचा मृत्यू झालाय। 8 जुलैपर्यंत सतर्कता बाळगा असं मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलंय। इंद्रायणी नदीला सुद्धा मोठा पूर आलेला आहे आणि आळंदी शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या नदीवर 4 पूल पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे आळंदी परिसरामध्ये धोकादायक मार्ग बंद करण्यात आलाय। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळा अगदी जवळ आलाय, उद्या होतोय आणि वारकऱ्यांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलाय। आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित राहा, तिथे थांबा, देहू आणि आळंदीमध्ये न जाता पुणे शहरामध्ये वारीमध्ये सहभागी व्हा असं आवाहन राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प। या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता। अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मेनू आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. अहमदाबाद सिरियल ब्लास्ट या प्रकरणाकडे वळूयात. हायकोर्टानं या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय घेतलाय आणि 38 दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. गुजरात हायकोर्टानं 2008 जो अहमदाबाद सिरियल ब्लास्ट झाला होता या प्रकरणामध्ये 38 दोषींना फाशी दिली आणि 11 दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. यापूर्वी विशेष न्यायालयानं ही शिक्षा सुनावली होती. फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या सरचिटणीस साबदर नागौरी यांचाही समावेश आहे. हायकोर्टानं पीडितांना आर्थिक मदत देण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कार आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. अतिवृष्टी आणि सतत कोसळणाऱ्या दरडी पावसामुळे महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद करण्यात आलाय. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. रायगड आणि सातारा जिल्हा जोडणारा आंबेनळी घाट रस्ता 31 जुलैपर्यंत सगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय. कोकणामध्ये ये जा करणारे जे प्रवासी आहेत, ताम्हिणी घाट असेल, वरंदा घाट असेल, या पर्यायी मार्गाचा वापर ते करू शकतात असं आवाहन सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सगळ्या हलक्या आणि जड वाहनांना 6 ते 29 जुलै दरम्यान टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC ने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. या संपूर्ण वारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासामध्ये वारकऱ्यांच्या सगळ्या प्रकारची हलक्या आणि जड स्वरूपातील वाहनं यांना टोल माफी करण्यात आली आहे. हा टोल माफी पास परतीच्या प्रवासासाठी सुद्धा ग्राह्य असेल असंही सांगण्यात आलं. या निर्णयामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसोबत इतर खासगी वाहनांना सुद्धा मोठा दिलासा मिळतोय, तर खासगी वाहनांना सुद्धा टोल माफी जी आहे ती असणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आज ढगफुटी सदृश परिस्थिती जी आहे ती सांगितली होती. मात्र अशा प्रकारचं पावसाचं संकट टळलंय. भोवरा हा ढगफुटीचा सुरत आणि अकोल्याकडे पुढे सरकला. पालघरमध्ये 450 मिलीमीटर पाऊस पडणारा वोर्टेक्स हा भोवरा नाशिकऐवजी आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिणेला अहिल्यानगरमध्ये अकोले परिसराकडे सरकलाय. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे नाशिकमध्ये शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली होती आणि प्रशासनानं खबरदारी आणि काळजी घेतली होती. आता नाशिकऐवजी अहिल्यानगर परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हटकाचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंगे या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. आणि आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. देहूमध्ये जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आषाढी वारीसाठी आता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती सजलेली आहे. मंगळवारी म्हणजे आज देहूतून प्रस्थान झालं. मुसळधार पाऊस होताच पण तरी सुद्धा प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला काही मर्यादा जरी आल्या तरी वारकऱ्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाहीये. वर्षभर हे वारकरी वाट पाहत असतात आणि अगदी मनापासून वाट पाहत असतात. मुख्य मंदिरामध्ये देहूमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने आकर्षक सजावट केली आहे आणि यंदा मात्र नवीन रथ तयार केलेला आहे. इंद्रायणीला नदीला पूर आलाय आणि नदीकिरांनी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी वारकऱ्यांना नदी पात्रामध्ये न जाण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे. आज संत तुकाराम महाराजांचं पालखीचं प्रस्थान जे आहे ते पंढरपूरकडे होत आहे. आषाढी वारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि एक एक करून विविध संतांच्या पालख्या हे पालखी सोहळे नक्कीच पंढरपूरमध्ये अगदी सुरक्षितपणे पोहोचतील अशी नक्कीच आशा वाटते. आणि ही खात्री प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये आहे कारण तितक्या मनापासून प्रत्येक वारकऱ्यानं ही आशा मनामध्ये ठेवली की आता आपण पंढरीच्या वारीला प्रवेश करायचा, सुरुवात करायची आणि पंढरपूरकडे जाऊन त्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं. अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आज म्हणजे 7 जुलैला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता सांगितली आहे आणि येलो अलर्ट सुद्धा दिलाय. सो जीवित हानी आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यायची आहे, खबरदारी घ्यायची आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केलंय. अहिल्यानगर, पुणे, नाशिकसह आज मुसळधार पाऊस पडू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. आणि त्याचबरोबर भीमा आणि गोदावरी या नद्यांवरून धरणातून जो विसर्ग होतोय त्यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवर दौंड पुलाजवळ 27,847 क्युसेक आणि गोदावरी नदीवरून नांदूर मध्यमेश्वर धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढच्या पर्जन्यमानानुसार या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता सांगितली आहे. नदी काठाचे जे गाव आहे त्या गावातील गावकऱ्यांनी, तिथल्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा जो आहे तो बाळगायचा आहे. इथे विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय. जून महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की मान्सूनचं आगमन जे आहे ते झालं नव्हतं. एल निनोचा प्रभाव होता, त्यामुळे राज्यामध्ये मान्सून उशिरा दाखल झालाय आणि जूनमध्ये केवळ 66 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगामातील पेरणीवर याचा परिणाम झालाय आणि त्याचबरोबर 22 जून नंतर फायनली जून महिन्याच्या एंडिंगला आणि नंतर जुलै महिन्यामध्ये पावसानं जोर धरलाय. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर तुम्ही या पावसाळी परिस्थितीमध्ये अडकला असाल तर टोल फ्री क्रमांक आहे 1077. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या या नंबरवर नक्की संपर्क करा असं आवाहन प्रशासनानं केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. 7 जुलै आजची तारीख आहे आणि तुफान पाऊस आपल्या राज्यामध्ये पडतो आहे. त्याचबरोबर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नाशकामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये जी शक्यता होती ढगफुटीची, ती शक्यता जी आहे ती आता कमी झालेली आहे. अहिल्यानगर जिल्हा अकोल्याकडे आता हा पाऊस आणि हे ढग पुढे सरकलेले आहेत. पण 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस कमी होणार आहे असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करून सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवर सांगितलंय. 8 जुलैपासून म्हणजे उद्यापासून पुढच्या 10 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण लक्षणीय घटण्याची शक्यता सांगितलेली आहे. जुलैच्या सुरुवातीला जी अतिवृष्टी झाली आपण पाहतो की खान्देशामध्ये, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय आणि जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. राज्यामध्ये कमाल तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. भारतीय हवामान विभागाने सुद्धा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे जो काही जुलै महिन्याच्या पहिल्याच सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जो काही पावसाचं आपल्याला चित्र दिसलेलं आहे ते हळूहळू तुलनेनं कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. थोड्याच वेळात पुन्हा येते भेटायला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. आपल्या राज्यामध्ये आता बाईक टॅक्सीसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आपल्या राज्याचे परिवहन मंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे. राज्यामध्ये ज्या अनाधिकृत म्हणजे इल्लिगल बाईक टॅक्सी आहेत या वाहतुकींवर कुठेतरी यामुळे लगाम जो आहे तो नक्कीच घालण्यासाठी याचा डोमिसाईल सर्टिफिकेटचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आता वाहतुकीचा परवाना देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये घेतलेली आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की परप्रांतातून किंवा वेगळ्या दुसऱ्या प्रांतातून बेकायदेशीर वाहतूक जी आहे ती येत असते शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये. आणि याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सरकारनं हा एक खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. महत्वाच्या अशाच अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

0: सुंदर पावसाळी वातावरण आहे आणि त्याचबरोबर मराठमोळी गाणी आपण ऐकतोय. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि खरं संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाळी वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मुसळधार पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये विविध भागांमध्ये, आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा चांगल्याच पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आणि त्याचबरोबर लोणावळ्यामध्ये 31 जुलैपर्यंत कलम 163 सुद्धा लागू करण्यात आलाय. मुसळधार पाऊस आणि त्या ठिकाणी जे पर्यटक येत आहेत, वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता आता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. 6 जुलै म्हणजे काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 31 जुलै या महिन्या अखेरपर्यंत पहाटे 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. पोलीस अधीक्षकांनी लोणावळा परिसरामध्ये सगळे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचीही पाहणी केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं खरं तर एक महत्वाचं पाऊल हे केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना पण म्हणूयात, कुठलीही जीवितहानी होऊ नये, आलेले जे पर्यटक आहेत त्यांना कुठल्याही स्वरूपाचं नुकसान होऊ नये, आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडी जी आहे ती टाळण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय जो आहे तो लोणावळा प्रशासनानं घेतलेला आहे. सो मराठी गाणी तर तुम्ही ऐकणार आहातच, आणि थोड्याच वेळात मी पुन्हा येते भेटायला. एकत्र रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे 1/2 एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

6:06 रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा मनापासून सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि खरंच नदीला पूर आलेला असं तुम्ही आता हे काही शब्द जे आहेत ते या गाण्यामध्ये ऐकले आणि खरंच इंद्रायणी नदीला सुद्धा असा आज पूर आलाय. अक्षरशः इंद्रायणी जी आहे ती इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये वाहताना दिसते. आणि आता सगळ्या वारकऱ्यांसमोर ना एक प्रश्न आहे की आता आपण वारीला कसं निघायचं. उद्यापासून ज्ञानोबांची पालखी जी आहे ती प्रस्थान करते आहे आणि कसं हा प्रवास होणार आहे पण याची चिंता मात्र ना खरंच कुठल्या वारकऱ्यांच्या मनामध्ये नाही आहे. त्यांना माहिती आहे आपला विठुराया आहे आणि तोच सगळं काही व्यवस्थित करणार आहे. तोच आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी सगळे मार्ग जे आहेत ते सुकर करणार आहे, सोपे करणार आहे. खरंच ही भावना खूप सुंदर आहे. म्हणजे वर्षभर विठुरायाच्या दर्शनासाठी वारीमध्ये प्रवास करण्यासाठी इतके वारकरी मनापासून वाट पाहत असतात आणि तो क्षण येतो, ते दिवस येतात. आणि खरं तर ज्या आषाढ महिन्यामध्ये ही वारी जी आहे ती प्रवास करत असते तो काळ खरं तर पावसाचा काळ असतो, तो ऋतुमानाचा पावसाळ्याचा काळ असतो. आणि या काळामध्ये अगदी कुठलीही तमा न बाळगता, म्हणजे ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता हा वारकरी फक्त एकाच दिशेनं पंढरपूरकडे जात असतो विठुरायाच्या दर्शनासाठी. बस इतकीच आस त्याला असते, इतकीच ओढ त्याला असते. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण ना काही शोधत असतो, काही ना काही मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण हे वारकरी सगळेजण सामूहिकरित्या फक्त एकच गोष्ट त्यांना हवी असते आणि ते म्हणजे पंढरपूरमध्ये जाणं, विठ्ठलाचं दर्शन घेणं. कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा ते किती समाधानी असतात, किती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आपल्याला, नाही का. आणि खरंच हा एक निस्वार्थी भक्तीचा जो भाव आहे ना तो प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असतो आणि त्यामुळे कुठल्याही संकटाची त्यांना भीती वाटत नाही आणि कुठल्याही अडचणी त्यांना अडचणी वाटत नाही. अरे आहे तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी पुन्हा येते. गुड इव्हनिंग.

0: नमस्कार, मी नामदेव मुरकुटे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110110005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अरुण आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. मराठी गाण्यांचा आस्वाद घेत आहे आणि त्याचबरोबर सध्या पावसाळी वातावरण संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला जाणवत आहेच. आणि पुण्यामधल्या भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये ना अतिवृष्टीचं पाणी साचलंय. अगदी हर हर महादेवच्या जयघोषामध्ये इथल्या भाविकांचं दर्शन मात्र अजूनही सुरू आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं भीमाशंकर देवस्थान हे पुणे जिल्ह्यामधलं तीर्थक्षेत्र. मुसळधार पावसामुळे इथली परिस्थिती पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी थेट मंदिर परिसरामध्ये आत शिरलेलं आहे. अगदी डोंगर माथ्यावरून हे पाणी आलंय. मंदिराला पूर्ण पाण्याचा वेढा आहे आणि संपूर्ण परिसर इथला जलमय झालाय. इतकंच काय तर एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा हर हर महादेवच्या घोषणा ज्या आहेत या घोषणा करत सुरक्षितपणे भाविक दर्शन घेतात. अतिवृष्टीमुळे मंदिराच्या विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता मात्र आहे, पण तरीसुद्धा मात्र इथं खूप चांगल्या पद्धतीचं दाट धुकं बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरामध्ये सुद्धा पावसाचं धुमशान बघायला मिळतं. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आणि सर आजारी होते तेव्हा. मी म्हणलं सर तुम्ही कसे आहात, ते म्हणले मी पण अगदी छान आहे. आणि मी म्हणलं कसं वाटतंय, मला म्हणतात हवेत असल्यासारखं वाटतंय. आणि तेव्हा पण मला ते फक्त मी एकदम शांत झाले आणि तेव्हा मला ते म्हणाले एक विनोद सांगू का तुला, म्हणजे ते इतके आजारी होते पण त्यांना माझा दबलेला आवाज लगेच कळाला आणि ते मला म्हणाले विनोद सांगू का, म्हणजे ती सगळ्यात शेवटची आठवण माझी असेल. आणि माझ्या फोनवर भूषण देशमुख यांचा शेवटचा कॉल तो होता. म्हणजे ते कोणाला नाराज पण होऊ देत नव्हते, लगेच हसवायचे. एखादी चुकी झाली ना आपण थोडंसं टेन्शनमध्ये दिसलो का सोडून द्यायचं असतं, काही नाही पुढच्या वेळी तू चांगलं कर, पुढच्या वेळी तू लक्ष दे, असं त्यांचं असायचं. तर असं खरं म्हणजे खूप आठवणी आहेत जर बोलायला गेलो तर, प्रत्येकाकडे खूप आठवणी, पण वेळोअभावी आपण एवढ्या आठवणी बोलू शकत नाहीत, पण मनात त्या नेहमी असतील. तर आता मी येते महेश सरांकडे. महेश सर हे आपल्या रेडिओ नगरचे एडिटर आहेत, ते देखील गेल्या 5-6 महिन्यापासून सरांसोबत काम करत आहेत, सरांना ओळखतात. तर सर आज सरांचा जन्मदिवस आहे आणि त्याचबद्दल आपण बोलतो आहोत, तर सरांच्या काय आठवणी तुमच्या सतत लक्षात राहतील आणि सोबत राहतील?
1: तर सरांची आणि माझी ओळख माहिती 2-3 वर्षापासून आहे. चिन्मय होती इथं, तिच्याकडून एक सरांचं नाव ऐकलेलं. दुसरं 2 वर्षापूर्वी मी समीक्षण लिहित होतो नाटकाचं आणि मला माहीत नव्हतं की त्या ग्रुपमध्ये सर पण येतं. फक्त आमची चर्चा व्हायची ग्रुपवर की कसं झालं नाटक, कोणाला काय, म्हणजे एकमेकाचे विचार फक्त आम्ही सांगायचो. तर एका नाटकामध्ये नाव नाही घेणार, पण एका नाटकावर आमचं डिस्कस चालू होतं की बाबा या नाटकातले काय मुद्दे नाही आवडले. मी माझे मुद्दे टाकल्यानंतर त्यांचं तिकडून रिप्लाय, आणि माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता. मी काही मुद्दे टाकले ते असे असे, आणि तिकडून त्यांचं आलं की नाही असं नाही वाटत का की तुम्ही फक्त एका बाजूने नाटक पाहिलंय, नाटकाची दुसरी बाजू पण पाहना. त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं होतं की जर नाटकाच्या तुम्ही जर दोन्ही बाजू पाहताय तर तुमच्या ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे ना, एवढं बोलणं होते. नंतर मला ज्यावेळी मी इथं आलो इंटरव्ह्यूसाठी, ज्यावेळी मी सरांचा नंबर सेव्ह केला आणि पुन्हा एकदा त्या ग्रुपमध्ये यावर्षी जेव्हा समीक्षांच्या ग्रुपमध्ये करत होतो त्यावेळी लक्षात आलं की त्यावेळी मी सरांसोबत बोलत होतो त्या गोष्टी. हे तर आहे एक जुनी आठवणी, पण कधी कधी ओरडा खायला आवडत नाही आपल्याला. आणि चुकलं की सर इथं सगळ्यांसमोर कधीच नव्हते बोलत, ते काय करायचे की एक काम करा तुम्ही वर या. आणि मला सरांची गोष्ट म्हणजे सरांचं आपल्यापेक्षा मोठे होते तरीही ते आवाजावं घालूनच बोलायचे की एक काम करा तुम्ही वर या बरं. आणि मला माहीत होतं आत्ता मी बोलणे खाणार आहे, मग काय करावं आहे, थोडं खोडकरच आहे. त्याच्यामुळे मी एक खोड केली जाऊन सरांची आणि म्हणलं आता आपल्याला बोलणे खावं लागते ना आपण गप्प बसण्यापेक्षा. मला सर ऐका ना, मला थोडं पर्सनल बोलायचं म्हणलं तुमच्यासोबत. बरोबर बोला. त्यांना वाटलं की दुसरं काहीतरी बोलायचं असेल. म्हणलं सर माझ्या गावाचं नाव औरंगपूर आहे आणि गावामध्ये अशी एक स्टोरी आहे की औरंगजेब बादशाह इथं मारलाय. जे मी बोलणे खाणार होते ते पूर्णपणे बाजूला राहिले. सर मला म्हणले एक काम कर, मला 2 दिवस वेळ दे
0: इतिहासाचा.
1: म्हणजे असं नाही म्हणत का की आपण एक कोणती तरी ही धरायला पाहिजे आपण, नाही का, की वाचायचंय. आपण जसं आई फटका मारा गेलो वडिलांच्या बाजूला पळून जातो तसं मी इतिहासाचा आधार घेतला होता. म्हणजे इतिहासामधला एक ध्येयवेडा माणूस होता, मला माहित होतं, म्हणून मी तो इतिहासाचा आधार घेतला. आणि म्हणलं सर मला ते माझ्या गावाबद्दल माहिती द्या ना थोडी. पुढचे 2 दिवस ते पुस्तक वाचत होते आणि त्यांनी माझ्या गावाची माहिती पण काढली सगळी. नंतर ते बोलले की महेश मी तुमच्याशी बोलणार होतो पण ना मला काही गोष्टी सापडल्या नाही. मी म्हणलं यांचे जर जुनं जरी लक्षात आलं परत मी काय चुकलो तर परत बोलतील. म्हणून म्हणलं सर ऐका मद्रास गॅजेट वाचावं लागेल त्यात सगळं सापडेल. माझा पुढचा एक आठवडा तसाच गेला आणि सरांनी वाचलं सुद्धा ते. आणि मला एक दिवस बोलून घेतलं आणि मला सांगितलं की असं असं तुझ्या गावचा इतिहास आहे. त्या म्हणजे गावात काय काय हे झालं होतं की मग त्यांनी सांगितलं. म्हणजे इतिहासावर किती प्रेम, आणि ते फक्त नगरचाच इतिहास नाही, इतिहास हा शब्दच त्यांच्यासाठी खूप होता. की तुम्ही इतिहासामधलं काही विचारा ते अभ्यास करायचे. गांधीजी कसे करायचे की बाबा आधी स्वतःला सुधरवायचे आणि मग दुसऱ्याला सल्ला द्यायचे, तसं सरांचं होतं. किंवा उगाच मोघम नव्हते सांगत, त्यांनी मला मोघम पण सांगितलं. सारे काय नाही हे असं असं एक बादशाह आला त्यांनी हे केलं, तर ते म्हणले नाही. त्यांनी पूर्ण माझ्या गावचा इतिहास शोधला, मद्रास गॅजेट पण वाचलं की मद्रास म्हणजे निजामशाहीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे का त्या गावाचा, आणि मग मला त्यांनी सगळं समजावून सांगितलं.
0: आणि इतिहास वेळे तर ते होते, ते वाचन वेळे पण होते, ते असं कधीच जाणवलं नाही ते बिना वाचता थांबलेत. म्हणजे ते अक्षरशः जेवताना वाचायचे आणि मला तो हेवा वाटायचा, अरे मी 15 मिनिटं जर वाचत बसले तर असं वाटतं 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. पण ते व्यक्ती असे होते की कंटिन्यू वाचायचे आणि

0: तुम्हाला सांगते, जरी तुम्ही तिथे जाऊन असा खोडकरपणा नसताना केला तरी तुम्हाला ओरडा बसला नसता, फक्त तुम्हाला समजून सांगितलं असतं. गेल्या 3 वर्षापासून मी जेवढी सरांना ओळखते तेवढं. अजून काही आठवणी आहेत का सरांसोबत?
1: आठवणी खूप येतात, म्हणजे एक तर त्यांची शेवटची आठवण आहे, मला फोन आला त्यांचा, मला वाटतं 3 मे रविवार होता, सुट्टी होती आणि सर त्यावेळी ॲडमिट होते ICU मध्ये आणि घरी एकदम रिलॅक्स होतो आणि फोनवर नाव आलं भूषण देशमुख सर आणि मी आज झालो की कसं शक्य आहे की ते ICU मध्ये येतं आणि तरी उचलला फोन. माझ्यासोबत ते जवळजवळ 23 मिनिट बोलत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणजे एक असा इंटरव्ह्यू होता की जो 2 आठवड्यापूर्वीच लावून झाला होता, पण त्यांच्या ते लक्षात होतं, कदाचित त्या औषधांमुळं वगैरे त्यांना ते अचानक आठवलं. ते म्हणले की अरे आपण तो इंटरव्ह्यू लावलेला आहे, तुम्ही परत परत का लावलाय? म्हणलं नाही सर, तो इंटरव्ह्यू आपण ऑलरेडी लावून झालाय आपला ना, आता तर डबल नाही लागणार आहे तो. नाही नाही, मी ऐकलं, आत्ता ऐकलं म्हणले. आणि मी म्हणलं ICU मध्ये कोण ऐकतं रेडिओ? नंतर त्यांचे चिरंजीव, त्यांनी फोन घेतला आणि म्हणले तुम्हाला राग नाही ना आला? म्हणलं नाही हो. मला उलट या गोष्टीचं एवढं कौतुक वाटतं की ICU मध्ये असताना सुद्धा त्यांना रेडिओवर किती प्रेम होतं. आणि त्यांनी रिक्वेस्ट पण केली होती वाटतं तिथं की इथं रेडिओ चालू ठेवा वगैरे, आणि मग तो शेवटचा फोन त्यांचा. त्याच्यामध्ये
0: वाचन वेडे, इतिहास वेडे, रेडिओ वेडे आणि कामावर निष्ठा असणारे असे हे भूषण सर. आणि जसं सरांनी आठवणी सांगितल्यात सरांच्या की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, आणि सरांनी प्रत्येकाला शेवटी कॉल केला, म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत कामाच्या प्रती ते इतके निष्ठावंत होते की प्रत्येक शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा फोन आला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा रेडिओ हा त्यांच्या श्वासात त्यांच्या आवाजात होता. म्हणजे आपल्यावर, रेडिओ नगरवर त्यांचं किती प्रेम होतं हे कळतंय, आणि त्या प्रेमामध्ये ते नेहमी आपल्यासोबत जिवंत असतील. आता मी अंशुल सब्बन यांच्याकडे येते, जे आपल्या रेडिओ नगरचे स्टेशन हेड आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
0: सर. गेल्या 2-2.5 वर्षापासून तुम्ही सरांसोबत आहात, सरांसोबत काम करता आहात, तर काय अनुभव आहेत?
2: तसे आठवणी तर भरपूर आहेत. गेली दोन वर्षापासून म्हणजे सर्वात पहिले तर मी इथे आलो तेव्हा मला रेडिओबद्दल तर काहीच माहीत नव्हतं. रेडिओची पूर्ण माहिती, म्हणजे रेडिओच्या बाबतीत जे पण मी आज इथपर्यंत पोहोचलोय, जे घडलंय, त्याच्यात त्यांचा आणि संदीप सरांचा मोलाचा वाटा आहे. आणि भूषण सरांनी म्हणजे एकदम म्हणजे बारकाईने त्यांनी शिकवत गेलेत मला की एडिटिंगमध्ये कसं काय काय गोष्टी काढायला पाहिजेत आणि कसं केलं पाहिजे एडिटिंग, एकदम बारकाईने ते शिकवत होते. आणि शिकवता शिकवता म्हणजे आपण जसं की म्हणतो की माणूस किती जरी मोठा झाला, म्हणजे वयानी किंवा मग पदानी, तर तो एक विद्यार्थीच असतो, त्याला सतत नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी शिकण्याची आवड असतेच. आणि त्यांना, भूषण सरांना बघून ते म्हणजे ते वाक्य असं खरं झाल्यासारखं वाटायचं की एखादी कोणती नवीन गोष्ट असेल समजा, तर ते म्हणजे आपल्याला बोलून घ्यायचे, अंशुल जरा वरती येतोस का, मला तुझ्याकडे काही काम आहे. आणि मग तिकडे गेल्यावर आपण बसणार आणि तर मग ते सांगणार की मला असा असा प्रॉब्लेम येतोय की याचं सोल्युशन काढ नाही म्हणायचे, ते म्हणायचे इकडे खुर्ची घे, माझ्या शेजारी बस आणि मला सांग हा प्रॉब्लेम असा असा आलेला आहे, तो सॉल्व्ह कसा करू. आणि एकदम छान याच्यासारखं, म्हणजे गुणी विद्यार्थी जसा असतो, नोट्स काढणार म्हणजे ते लिहून घेणार, ते पण असे स्वतःची डायरी घेऊन असे लिहून घ्यायचे, ते नंतर इथून पुढे काही प्रॉब्लेम आला तर तो स्वतःचा स्वतः मला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तर त्या गोष्टीपासून मला पण इन्स्पिरेशन भेटलं. आपण काय करतो नेहमी, प्रत्येक म्हणजे आवडती गोष्ट शिकण्याकडे आपला कल असतो, नावडत्या गोष्टीकडे आपण जात नाही, किंवा मग एखादी अवघड गोष्ट असेल ती शिकण्याचा प्रयत्न पण करत नाही. पण भूषण सरांकडून प्रेरणा घेऊन आपण, म्हणजे मी तरी नवीन नवीन म्हणजे ज्या गोष्टी आवडत नाही ते पण शिकण्याचा प्रयत्न केला. आणि
0: म्हणजे सरांचं असं होतं की शिकण्याची आवड काय संपलेली नव्हती. आणि सरांचं नेहमी एक वाक्य असायचं की माणूस कितीही मोठा झाला ना तो विद्यार्थीच असतो, कारण खूप काही नवीन गोष्टी येत राहतात, खूप काही आपल्याकडून सुटलेलं असतं मागे, ते जर पुढे घेऊन जायचं तर आपल्याला विद्यार्थी बनून शिकावं लागतं. आणि सरांच्या आठवणी आहेतच. खरं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून रोज एक तास मी सरांसोबत रेडिओवर गप्पा मारायचे अवतीभोवती या सत्रामध्ये. त्यामुळे सर हे खूप वेगळे होते, म्हणजे हे तर सगळे पैलू आहेतच. सरांना झाडांची खूप आवड होती, सरांच्या दारामध्ये खूप झाडं होते. सर जिथे सरांची रूम होती खिडकीमध्ये मोगरा होता, मोगरा सरांना सगळ्यात जास्त प्रिय फुल आणि ते झाड होतं. आणि ते बाग हे पण करायचे, झाडांना पाणी द्यायचे, म्हणजे बागकाम करणं हे देखील आवडीचं होतं त्यांच्या. इतक्या त्यांच्या आवडी आहेत ना की आपण विचारही करू शकत नाही. एक माणूस म्हणून एवढं सगळं एखादा माणूस करू शकतो का असं आपल्याला वाटेल. आणि सर जेवढे सेन्सिअर होते तेवढे मस्ती देखील करायचे लहानपणी. त्यांच्या लहानपणीच्या पण खूप आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ते त्यांच्या मामाची सायकल घेऊन फिरायचे विनाकारण, हे पण त्यांच्या आठवणी आहेत. म्हणजे आणि लहानपणी ते म्हणतो ना आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं त्यांचं होतं. म्हणजे लहान असतानाच त्यांना जर प्रश्न पडला तर ते एकदम मोठ्या मोठ्या व्यक्तींना पत्र लिहायचे आणि पत्रामध्ये एवढा छान मजकूर असायचा की त्यांचं उत्तर यायचं. एवढे सर म्हणजे काय अभ्यासू होते, एवढे प्रश्न त्यांना असायचे. आणि जो व्यक्ती खूप जास्त प्रश्न विचारतो तो खरंच हुशार असतो किंवा त्यानं ते अभ्यास केलेला असतो असं आपण म्हणतो. आणि सरांकडे पोपट होता, सरांना पोपट देखील खूप आवडायचं. लहानपणी पोपटासोबत ते खूप खेळायचे. म्हणजे लहानपणीच्या अशा आठवणी देखील त्यांच्या आहेत. त्यांना गाणं ऐकायला आवडायचं, त्यांना ते जेव्हा शांत बसायचे तेव्हा जुने मूव्ही ते बघायचे, ते त्यांना आवडायचे. तर अशा प्रकारे सरांच्या खूप आठवणी आपल्यासोबत आहेत आणि त्या आपण सगळे जण सोबत घेऊन चालतो आहोत. आणि खरं म्हणजे सरांना मी सगळ्यांकडून एकच म्हणेल की सर आज आम्ही इथे आहोत, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आम्ही इथे आहोत. म्हणजे अगदी 22 वर्षाच्या किंवा 22 वर्षाची असताना एखादी व्यक्ती रेडिओ नगरची किंवा रेडिओची प्रोग्रामिंग हेड व्हावी हे फक्त तुम्हीच साध्य करू शकताय. किंवा अगदी कमी वयात तुम्ही खूप जणांना घडवलं, खूप जणांना शिकवलं, त्याबद्दल आम्ही खरंच खूप कृतज्ञ आहोत. आणि हेच म्हणेल की जोपर्यंत रेडिओ नगर आहे तोपर्यंत भूषण देशमुख हे नाव या रेडिओ नगरशी नेहमी जोडलेलं असेल, आमच्याशी नेहमी जोडलेला असेल. आणि मी तर माझ्या पप्पानंतर कोणाला म्हणजे ते स्थान देत असेल तर ते होते स्वर्गीय भूषण देशमुख. तर आज त्यांचा जन्मदिन आहे, आज आपण जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि मला आठवतंय मागच्या वर्षी याच दिवशी याच वेळेत सायंकाळी 5 वाजता मी भूषण सरांसोबत बोलत होते सांजरंग या शो मध्ये. सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा सरांनी धन्यवाद बोलला आणि इतकं भरभरून रेडिओ नगरचं कौतुक केलं होतं. तेव्हा मी सरांना म्हटले होते की सर आम्ही जे करतो आहोत किंवा आमच्याकडून जे घडतंय हे सगळं तुमचीच देणं आहे, तर मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट असं मागेल की तुम्ही नेहमी आमच्यासोबत राहा. आज जरी ते इथे नसतील तरी पण त्यांचे आशीर्वाद, कारण त्यांनी तेव्हा मला म्हटलं होतं हो तुम्हाला जेव्हाही गरज पडली जेव्हाही आठवण आली तेव्हा मी तुमच्यासोबत असेल, कधीही या माझा सल्ला घ्या. तर आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद त्यांची शिकवण आपल्यासोबत आहे आणि ती नेहमी शेवटपर्यंत आपल्यासोबत राहील. सर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद आणि एकच म्हणेल आज तुमची खूप आठवण येते, तुमची कमी भासती आहे आणि तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो आज भूषण देशमुख स्वर्गीय भूषण देशमुख यांचा आहे जन्मदिवस. ते एक इतिहास अभ्यासक होते, संशोधक होते, ज्येष्ठ पत्रकार होते, रेडिओ नगर मधील निवेदक असतील किंवा मुलाखतकार आणि रेडिओ नगरचा एक भक्कम पाया ते होते. तर आज सगळ्यांच्याच वतीनं तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी भूषण सरांना अभिवादन करते आणि त्याच निमित्त मी भूषण सरांच्या किंवा आम्ही रेडिओ नगरच्या टीमनं भूषण सरांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तुमच्याकडे देखील अशा काही आठवणी असतील तर तुम्ही रेकॉर्ड करून 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर पाठवा. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 54। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत। रसिक हो, आजच्या भावगीतांच्या भागाची सुरुवात करूया पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या, गीतकार राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार प्रसिद्ध साहित्यिक पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी राग चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या एका गोड भावगीतानं। हसले मनी चांदणे, जपून टाक पा उल साजणी, नादतील पैन झणे। एखादं गाणं किती गोड असावं आणि नुसतंच गोड नाही तर किती भाग्यवान असावं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे भावगीत। कारण या गाण्याला लाभला आहे माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्वरसाज। राजा निळकंठ बढे यांचं गीत आणि पुलंचं संगीत म्हणजे स्वरमाणिकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच जो मराठी भावसंगीत शारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतोय बघा। स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं हे गीत आणि पुलंनी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिकताईंच्या आवाजातून असा काही व्यक्त केलाय की रसिकांना जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता अनुभवता यावी। आणि तीही किती नाजूक, तर जाईची फुलंही तिला बोचतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील। अशी ही नाजूक अभिसारिका आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी किती आतूर झाली आहे बघा। ही जीवाला लागलेली ओढ आणि तिची थट्टामस्करी करणाऱ्या तिच्या मैत्रिणी, त्यांच्याबद्दलचा लटका राग माणिकताईंनी आपल्या स्वरांमधून अतिशय समर्थपणे व्यक्त केला आहे। या कवितेला संगीतकार पुलंनी राग चंद्रकंस या रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून हे गाणं असं काही सहज साकारलं आहे की आजही त्या स्वरचांदण्याच्या बरसातीत रसिक चिंब नाहून निघतात। या गीतातल्या शेवटच्या अंतर्यात कवी म्हणतो, किती किती ग भाग्याची, भलतीच ओढ ही कामसुंदराची, नव्हे ग श्यामसुंदराची। कवी राजा बढे यांनी लिहिलेली प्रीतीची भावना व्यक्त करणारी ही कविता शेवटी इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्या कृष्णाची श्यामसुंदराची ओढ लावणाऱ्या उदात्त प्रेम भावनेत ती रूपांतरित होते। ऐकूया हे सुंदर भावगीत।

प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, पटकथाकार, वक्ते, संगीतकार, संवादिनी वादक, तबलापटू, अभिनेते अशी अनेक बिरुद मिरवणारे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपले भाई पु ल देशपांडे उत्तम गायक पण होते बरं का मंडळी. यानंतरचं भावगीत आहे पु ल देशपांडे यांनी गायलेलं. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी ऑगस्ट 1932 लिहिलेली ही भावरचना संगीतबद्ध केली आहे गोविंद नारायण जोशी म्हणजेच संगीतकार जी एन जोशी यांनी. अनिल या टोपणनावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. त्यांच्या गीतांमध्ये एक प्रकारची हळूवार कोमल भावना, निसर्गाची जाणीव आणि सूक्ष्म अंतर्मनातल्या भावनांचे चपखल शब्दांकन दिसते. बाई या पावसानं हे त्यांचं एक विशेष उल्लेखनीय गीत मानलं जातं, कारण त्यात नुसते पावसाचं वर्णन नसून त्या पलीकडे जाऊन मानवी भावभावनांची गुंफण त्यांनी या भावगीतात केली आहे. संगीतकार जी एन जोशी यांचा मराठी भावगीत विकासात फार मोठा वाटा आहे. ते मराठीतील भावगीतांचे आद्य संगीतकार आणि गायक म्हणून मानले जातात. ते HMV कंपनीचे संगीत संचालक आणि निर्माता देखील होते. पु ल देशपांडे यांचा आवाज अत्यंत भावस्पर्शी आहे. या गाण्यात त्यांचे शब्दोच्चार, गाण्याच्या लयेशी त्यांची एकरूपता आणि भावनिक संयम श्रोत्यांना गाण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवतो. पाऊस येतो कधी रिमझिम, कधी मुसळधार, कधी वादळ वाऱ्यासह, तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो. पावसाचे रंग कितीतरी वेगवेगळे असतात. असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला, कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गॅलरीत मनसोक्त धडकणारा, सृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या, प्रत्येकाला वेड लावणाऱ्या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडलं असेल तर ते कवीनं. आपल्या सुंदर शब्दांमध्ये पावसाला बंदिस्त करण्याचं धाडस फक्त हा कवीच करू शकतो. म्हणूनच विविध मराठी कवितांमध्ये आणि गाण्यांमध्ये या पावसाची विविध रूपं उलगडत गेलेली दिसतात. कवींना जसा तो दिसला, भावला, त्यांनी अनुभवला, तसा तो त्यांनी शब्दबद्ध केला, असा हा पाऊस. ऐकूया शब्दात सौंदर्यपूर्ण हळवेपणा असलेली, भावपूर्ण गायनाने नटलेली, सौम्यपणे ओलावलेली ही भावगीत रचना.

यानंतर ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भावगीत. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. मंडळी, 15 जुलै 1937 रोजी जन्मलेले लावणी चित्रपट गीते यामध्ये माहीर असलेले संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी खूप छान भावगीतं देखील स्वरबद्ध केली आहेत. त्यापैकीच आहे हे भावगीत. मी बोलले न काही नुसतेच पाहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले. हे भावगीत अप्रत्यक्ष संवादातील प्रेम आणि विरह यांचं सूक्ष्म दर्शन घडवतंय. शब्दातून विशिष्ट प्रसंग न सांगता मनात भावना दाटून आलेल्या कोमल लहरींचे प्रतीकात्मक भावात्मक विघटन साकारते. या गाण्यात अंतर्मनात जमा झालेली भावना रंगलेली आहे, पण ती बाहेर व्यक्त न झाल्यामुळे सदैव आतच बंद राहिली आहे. बोलायचं असूनही न बोलता नुसतंच पाहत राहिल्यामुळे मनातले मनातच राहिले, हृदयात दाटलेले हृदयातच राहिले. अतिशय हळुवार प्रेमाचे मनोरंग मनातल्या मनात राहिल्याने तिची झालेली कुचंबणा मानसिक संयमित आक्रोश शब्दबद्ध झाला आहे या भावगीतात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक कोमल तरलता आहे. त्यांच्या गायनशैलीतून या काव्याचा निरागसपणा जाणवतो. ऐकूया एक अतिशय शांत विरह संयमित शब्दात आणि संयत स्वरात मांडलेली मनाची व्याकुळता. संगीत विश्वनाथ मोरे, गीत मंगेश पाडगावकर, आवाज सुमन कल्याणपूर.

मित्रांनो, आता ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि गीतकार ना घ देशपांडे यांनी लिहिलेलं एक सुरेख समुपदेशक भावगीत. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील रहिवासी असलेले गीतकार नागोराम घनश्याम तथा ना घ देशपांडे हे पेशाने वकील होते. दोन प्रेमी युगुलांच्या संसारातील किरकोळ कौटुंबिक भांडणं, मतभेद, वाद इत्यादींमुळे त्या प्रेमिकांनी एकमेकांच्या साथीने मांडलेला संसार मोडू नये अशा समुपदेशक आशयाचं हे भावस्पर्शी भावगीत त्यांनी लिहिलं. या गीतातून त्यांनी प्रेमी जीवांमधील वाद भांडण कवितेच्या रूपात मांडलं आहे. हे भांडण तरी किती गोड लुटुपुटीचं, क्षणात रुसणं क्षणात हसणं, भातुकली खेळताना बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारं. थोडं तू आण थोडं मी आणतो, दोघांनी मिळून डाव मांडायचा, चिमणीच्या दातानं खाऊ खायचा, निरागस निर्मळ आनंदाच्या खेळाचा डाव मांडायचा. आणि मग दोघांच्या कष्टाने उभा केलेला हा संसार क्षुल्लक अहंकार स्वार्थ आणि श्रेष्ठत्वाच्या विकाराला बळी पडून काम उडायचा. कवी पुढे त्या दोघांच्या भूमिकेत जाऊन लिहितात ते दोघे एकमेकांना याबाबत काय म्हणतात ते. आणले तू तुझे सर्व मी आणले, सर्व काही मनासार खे मांडले, तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. लुटुपुटीचं भांडण खरखुरं रूप घेतं तेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचं दुःख, वियोगाचं विरहाचं दुःख शब्दाशब्दातून ठिपकत राहतं. ही भळभळणारी जखम दिवसागणिक वाढत जाते आणि मग ती कधीही बरी होणार नाही याची हळूहळू जाणीव व्हायला लागते, पण तेव्हा फार उशीर झाला असतो. राम फाटक या प्रतिभावंत संगीतकाराला देखील या सहज सोप्या सरळ पण अर्थवाही आशयघन शब्दांची भुरळ पडली. कवी ना घ देशपांडे यांनी मांडलेला शब्दांचा डाव मंत्रमुग्ध करणाऱ्या सप्तसुरांनी रंगवला तो संगीतकार राम फाटक यांनी. आपल्या कवितेत ज्या पद्धतीने कवी ना घ देशपांडे व्यक्त झाले आहेत त्या सर्व भावभावनांसहित बाबूजींच्या गळ्यातून अवतरलेलं हे भावगीत मनाचा ठाव घेतं. आपण त्या भावगीताबरोबर कधी समरस होऊन जातो ते कळत देखील नाही. राम फाटक यांनी राग पहाडी या रागात हे गीत बांधून बाबूजींच्या आवाजात स्वरानंदाचा एक सुरेल डाव मांडला आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया एक सुंदर भावगीत. आपल्या मनात काही भावना अशा असतात ज्या बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या पलीकडे असतात. असाच एक अनुभव मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केला आहे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हे भावगीत अनुभवाच्या शब्दांबाहेर जाणाऱ्या अनुभूतींचे वर्णन करतो. काही भावना शब्दात मावत नाहीत. काही स्पर्श, काही नजरा, काही क्षण असे असतात की त्यांना प्रकट करायला शब्द अपुरे पडतात. त्यावेळी मनात न सांगता उमजलेली एखादी गोष्ट अगदी खोलवर खोल मनात रुजते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ह्या एका ओळीत जणू संपूर्ण एक प्रेमकथा सामावलेली आहे. पहिल्यांदा तिला पाहिलं आणि घडू नये ते घडून गेलं. नजरेतून जणू संवाद झाला. कुणी काहीच बोललं नव्हतं, पण सगळं कळलं होतं. त्या क्षणात आयुष्य बदललं. जीवन गाण्याला नवा अर्थ मिळाला. सूर ताल वेगळा वाटू लागला. माझं मन जे गात होतं त्यालाच स्वतःचा अर्थ सापडला. आणि आजही आठवते ती पुनवेची रात्र. जणू चंद्र उगवलाच नव्हता, तो तर तिच्या डोळ्यात उतरला होता. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे सगळं न सांगितलं तरी समजलं, शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडलं. शब्दात अडकून राहता न येणाऱ्या त्या अनाहूत अंतर्मनाच्या भावना, पहिल्यांदाच आपुलकीनं कळणारी ओळख, न करताही घडणारी जादू, यांची अनुभूती गीतात व्यक्त होते. हे गीत आपल्याला शब्दांच्या मर्यादेबाहेर जाणाऱ्या भावनांच्या जगात घेऊन जातो. या कवितेत पहिली भेट, तिचा खोल परिणाम आणि त्या नजरेतून निर्माण होणारे गूढ असे प्रेम यांची एक अनुभूती आहे, जिथं शब्द अपुरे वाटतात. काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, त्या समजतात फक्त मनाला. जे अनुभव शब्दांमध्ये बसत नाहीत ते हृदयातून उमजतात. काही न बोलता देखील एकमेकांच्या भावना समजल्या जातात. तुला पहिल्यांदा पाहिलं आणि काही असं घडलं जे कधी होईल असं वाटलंच नव्हतं. त्या अनुभवामुळे आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला. सगळं काही वेगळं वाटू लागलं. भावना इतक्या खोल आणि खास होत्या की त्या बोलून सांगताच आल्या नाहीत. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे गाणं प्रेम, ओळख, भावना आणि त्या न सांगता उमजणाऱ्या अनुभवाचं आहे. संगीतकार पु ल देशपांडे यांनी या कवितेला राग काफी या रागातील सुरावटीच्या संगीतात गुंफलं. त्यांनी कमीत कमी वाद्यमेळ वापरून गाण्याच्या सौंदर्याला गंध दिला, शांत आणि विचार प्रवृत्त करणारा. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून कवितेतील ही भावना आपल्या अंतःकरणाशी भिडते. पंडितजींच्या धीरगंभीर पण भावमय गायकीतून ही कविता अधिक गहिरी होते. ही केवळ कविता नाही, तर ते आहे पहिल्या स्पर्शाचं, नजरेतून उमटलेल्या जिव्हाळ्याचं आणि अशा अनुभवाचं रूप जे शब्दावाचून उमगतं, मनाला भावतं. म्हणूनच ही कविता, हे गाणं आपल्या कायम लक्षात राहतं.

यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांचीच एक रचना, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. तुला ते आठवेल का सारे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या स्मृतींनी मनात उठलेली हलकीशी तरंगलेली लाट आहे. सौंदर्य, स्पर्श, गंध, संवाद आणि एकांत या सर्व भावना यामध्ये अस्सलतेने मिसळलेल्या आहेत. या गाण्याची ताकद ही त्याच्या संयमित भावनांमध्ये, संवादी शैलीत आणि सूक्ष्म पण प्रभावी रूपकात दडलेली आहे. हे गाणं आजही त्या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करतं ज्यांनी शब्दात मांडू न शकलेलं प्रेम अनुभवलंय. आज ती खूप हळवी झालीय. कवी म्हणतो, दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवं झालं आहे. जुईच्या फुलाच्या पाकळ्या दिसायला मोगऱ्यासारख्या असल्या तरी त्याहून एकदम पातळ असतात. त्यांच्यावर पहाटेचं दव पडलं की त्या अगदी दुःखी भासतात, हळवेल्याशा वाटतात. तिच्या मनाचं हळवेपण पाडगावकर दव टिपल्यासारखं टिपतात अगदी अलगत. केतकीचा वास आणि वाऱ्याचा स्पर्श, निसर्गातील हे घटक प्रिय व्यक्तीच्या सान्निध्याच्या आठवणींना जागवतात. एकत्र घालवले गेलेले क्षण, झऱ्याचा आवाज, फुलांचा परिमळ, झाडांची सावली ही आता केवळ आठवणीतच राहिली आहेत. चिंचेच्या गाभुळ्यासारख्या त्या आठवणी, कधी आंबट तर कधी गोड. आठवतोय ना तुला त्याचा स्वाद? मंगेश पाडगावकर यांच्या काव्यशैलीची खासियत म्हणजे अल्प शब्दात गहन भावना पोहोचवण्याची त्यांची शैली, जी या गीतात स्पष्ट जाणवते. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी या भावगीताला खूप मनमोहक चाल लावली आहे आणि गाण्याच्या सुरुवातीची ती सतार गाण्याचा प्रसन्न प्रारंभ करते. सुमन कल्याणपूर यांचा स्वर सौम्य, नितळ आणि अत्यंत भावगर्भ आहे. शेवटच्या अंतर्यातील उगीच लाजते, उगीच हसते या ओळींना त्यांनी जी मृदू स्वरछटा दिली आहे ती श्रोत्याच्या अंतर्मनाला भिडते आणि यातली अल्पशब्दातली लाज, हळवेपण सगळं त्या स्वरातून कळतं अगदी शब्दांशिवाय.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं भावगीत आहे संगीतकार पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं एक अतिशय सुंदर भावगीत. एका सकारात्मक विचाराचं लेणं घेऊन जीवन जगणाऱ्या एका मानवाचं आहे हे सुंदर भावगीत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. माणसानं कसं जगायचं, सकारात्मक का नकारात्मक, हे आपलं आपणच ठरवायचं असतं. आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, दुःख असो किंवा आनंद, हे सर्व अनुभव घेऊन आयुष्य पुढे पुढे नेत राहावं. उजेड असो किंवा अंधार, वाट नेहमी पुढचीच असावी. आयुष्य ही एक गाण्याची लय आहे, ज्यात आनंद दुःख प्रकाश अंधार वाट दिसणे अदृश्य राहणे हे सर्व मिसळून आयुष्य सुरात वाहत असावं. आयुष्यातील सकारात्मकतेचा प्रसार करणारं हे भावगीत संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलं असून गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हृदयस्पर्शी आवाज, भावनेची ताकद आणि सुरांचा प्रवाह हे गाण्याच्या प्रत्येक ओळीला जीवन देतात.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादरकर्ते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी कसबे प्रमोद. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बहुत दूर मुझे चले जा

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.